0: इसके साथ ही आज का वंदनवार प्रोग्राम अब संपन्न होता है. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
9: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
10: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
11: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
12: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या

0: अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आठवणी नागपंचमीच्या. सण समारंभ तेच असले तरी त्या त्या सण समारंभातले दरवर्षीचे अनुभव प्रत्येकीचे वेगळे असतात. तुमचे नागपंचमीचे अनुभव, आठवणी, किस्से आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. याबरोबरच नाग, साप याबद्दलच्या तुमच्या संकल्पना, तुमच्या आठवणी, काही घटना देखील आम्हाला ऐकायला जरूर आवडतील. तेव्हा जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 11 ऑगस्टला मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. आठवणी नागपंचमीच्या.
3: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. आइए अब आपको सुनवाते हैं श्री रामचरितमानस का 276वां भाग. इसमें आप सुनेंगे किष्किंधा कांड.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
1: श्रोते हो क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97664-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजिलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद गीतेच्या 6व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

याचा अर्थ असा आहे, आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. आपण आपला अधपात करून घेऊ नये. आपणच आपला उद्धार करून घेतो म्हणून आपणच आपला बंधू आणि आपणच आपला शत्रू होतो. जीवनातला प्रमुख सिद्धांत सांगणाऱ्या भगवद्गीतेतल्या काही महत्वपूर्ण श्लोकांमधला हा एक श्लोक. प्रत्येक मनुष्य हा व्यक्तिशः आपला आपण उद्धार करता मित्र किंवा स्वतःलाच अधोगतीला नेणारा स्वतःचा शत्रू असतो. हा महासिद्धांत या श्लोकात सांगितलेला आहे. गीता रहस्यात या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना लोकमान्य टिळक म्हणतात, मनुष्याने आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण स्वतःला कधीही खचवू नये. आपणच आपल्या स्वतःचा बंधू किंवा आपणच आपला शत्रू म्हटलं पाहिजे. हाच भाव आचार्य विनोबा भावे गीताईतून व्यक्त करतात. उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी. आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला. या श्लोकाचं सार सांगताना लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर म्हणतात, या श्लोकात स्वावलंबनाचं सर्वोत्कृष्ट तत्व ग्रथित केलेलं आहे. गीतेतलं हे एक अमौलिक तत्व आहे. अध्यात्मातल्या प्रगतीला पूरक पोषक अशी योग साधना सांगायची असल्याने व्यक्ती हीच आपल्या भल्याबुऱ्या जीवनाला जबाबदार असून स्वतःच्याच प्रयत्नांनी किंवा स्वतःच्याच कर्मांनी ती आपला स्वतःचा उद्धार किंवा अधपात घडवून आणण्यास समर्थ असते. हा संदेश या श्लोकातून आपल्याला मिळतो. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आत्मा हा संस्कृत भाषेतला विविध अर्थछटा असणारा शब्द आहे. आत्मा शब्दाचे देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे असलेलं अविनाशी तत्व असे विविध अर्थ आहेत. जसा जिथे संदर्भ आवश्यक आहे त्या त्या संदर्भात आत्मा या शब्दाचा वापर केला जातो. देहात्मा, इंद्रियात्मा, प्राणात्मा, मनात्मा, विज्ञानात्मा आणि प्रत्येक आत्मा अशीही याची नावं सांगितली जातात. मन, बुद्धी आदी उपाधींनी युक्त जो प्रत्येक आत्मा त्याला जीवात्मा असं संबोधलं जातं. हा जीवात्मा म्हणजे या ठिकाणी मनुष्य प्राणी होय. या बद्ध जीवाला आत्मना आत्मनम उद्धरेत हा उपदेश केलेला आहे. या श्लोकातल्या आत्मना याचा अर्थ आत्मा म्हणजे जीवात्मा होय. माणसाला हे नक्की कळतं की आपण म्हणजे केवळ देह किंवा केवळ इंद्रिय नसून याबरोबरच मन आणि बुद्धी मिळून कोणीतरी आहोत. मग या मीला सुख दुःखाचे चटके बसतात. हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. काहीतरी कमी आहे, हरवलंय, समाधान नाही याची खंत असते. सुखी समाधानी व्हायचंय ही तीव्र इच्छा मनात असते, पण ते कशात आहे हे समजत नाही. आपलं कुठे चुकतंय का? सुख, समाधान, शांतता हे कुठे मिळेल, कसं मिळेल याविषयीचं माणसाचं विचारचक्र सुरू असतं. हे शोधत असतानाच त्याला हळूहळू ज्ञानाचे प्रकाश किरण सापडू लागतात. अशा साधकासाठीच हा आत्मोद्धाराचा उपाय भगवंत सांगतायत. ज्याला विषय व्याप्त परतंत्र जीवनाची तीव्र जाणीव झालेली आहे अशा साधकाने स्वतःच्या या अधोगतीतून आपली मुक्तता करून घेण्याच्या मागे लागावं याचं मार्गदर्शन हा श्लोक करतो. एकाचा उद्धार दुसऱ्याला करता येणं शक्य नाही. भगवंत असं सांगतात की तो उद्धार हा केवळ त्या साधकाचा भौतिक उत्कर्ष नाही, तर तो त्याचा मानसिक आणि बौद्धिक अशा स्वरूपाचा आध्यात्मिक उत्कर्षही आहे. इथे उद्धार याचा अर्थ ऐहिक उत्कर्ष असा नाही. ऐहिक सुख साधनांच्या बाबतीत ते सुख किंवा साधन एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती देऊ शकेल, पण मानसिक सुधारणा किंवा बुद्धीचं सामर्थ्य हे ज्याचं त्यांनीच मिळवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. उत अधिक हर म्हणजे वर ओढून घेणं, अधोगतीतून ऊर्ध्वगतीला जाणं हा उद्धार या शब्दाचा अर्थ आहे. आत्म्यानी अधोगती होऊन बुद्धी, मन, शरीर या कोशांच्या स्वतः भोवती गुंडाळून घेतलेल्या वेष्टनांपैकी आवरणांपैकी एक एक आवरण किंवा वेष्टन सोडून घेणं म्हणजे स्वतः स्वतःचा उद्धार करणं. ही बंधनं ज्याची त्यांनीच अज्ञानामुळे किंवा स्वतःच्या कर्मांमुळे घालून घेतलेली असल्याने ती ज्याची त्यांनी सोडवायची आहेत. या प्रवासात गुरु मार्गदर्शन करतील, साधना उपाय सांगतील, सद्विचार ऐकण्याचा उपयोग होईल, सत्संगतीचा सत्श्रवणाचा फायदा होईल, पण या विचारांनुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणं हे काम ज्याचं त्यांनीच करावं. इंग्रजीत एक वाक्य आहे, लाईफ इज हाफ स्पेंट बिफोर वी नो व्हॉट इट इज. म्हणजे आयुष्य काय आहे हे कळायच्या आधीच अर्ध आयुष्य संपलेलं असतं. असं होऊ नये यासाठीच हा उपदेश आहे. सर्व प्रकारे अंतःकरणाची म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांची शुद्धी करणं

आत्मज्ञानासाठी स्वतःला पूर्णतया कार्यक्षम बनवणं म्हणजे उद्धार होय. म्हणूनच योगाभ्यासाकडे वळल्यावर सुरुवातीला आपल्या मनाचा शोध घेण्यासाठी प्रारंभ करणं हे सुरुवातीचं आत्मचिंतन होय. आपलं मन अनेक कामसंकल्पांनी दूषित झालेलं असतं, याची प्रथम आपल्याला

आपणच आपला उद्धार करून घेणं. योगारूढ झाल्यावर साक्षी भावानी सगळीकडे पाहता येतं. कर्मे इशु भजावा या भावनेत सतत कर्म केलं जातं. हे ऐकून अर्जुनाला आश्चर्य वाटतं. योगारूढ कसं व्हायचं याच्या पायऱ्या अर्जुनाला भगवंतांनी आधी सांगितल्याच आहेत. त्या समजून घेता घेता मला अशी स्थिती कशी प्राप्त होईल, कोण प्राप्त करून देईल असं तू विचारतो, तेव्हा भगवंत जे अर्जुनाला सांगतात ते माऊलींनी ओवी रूपात फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. तव हासो निकृष्ण म्हणे तुझे नवल ना हे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे, अद्वैती येथ पै व्यामोहाची शेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. म्हणून आपणची आपणया घात किजत असे धनंजया, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. माऊली सांगतात जीवानी आपल्या स्वरूपाचा विचार न करता मी देह आहे अशी दृढ विपरीत कल्पना जशी करून घेतली तशीच त्यांनी मी सच्चिदानंद स्वरूप आहे अशी दृढ कल्पना करून घ्यायला पाहिजे. साधक पाण्यातूनच पाणी घेऊन त्याचं अर्घ्य पाण्यातच सोडतो तेव्हा कोण कोणाला काय देतं? बाहेरून खरं तर काहीच मिळवायचं नसतं, सगळं काही स्वतःमध्येच असतं, फक्त त्याची जाणीव व्हायला हवी. जसं वाल्याकोळी आधी स्वतःचा शत्रू होता पण नंतर स्वतःचा मित्र होऊन स्वतःचा उद्धार करून वाल्मिकी ऋषी पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आखू शकले. आजच्या संदर्भात हा श्लोक प्रत्येकाला खडबडून जाग करणारा, प्रचंड ऊर्जा देणारा, आत्मविश्वास वाढवणारा श्लोक आहे. नवे हा प्रत्येक माणसाच्या जगण्याचा मूलमंत्र आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या मराठीत आपण एक वचन ऐकतो, तुझे आहे तुझं पाशी. सुखात आनंद आपणच मानतो, दुःखात आपणच खचून जातो, आवडत्या गोष्टीत उत्साह आपणच दाखवतो, नावडत्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपणच करतो, सगळं आपणच करत असतो. इथे हे लक्षात घ्यायला हवं की हीच आपली ताकद आहे आणि असा विचार आपण सतत करायला हवा. कवी सुधीर मोघे एका गीतात म्हणतात त्याप्रमाणे, मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ, मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल. सगळे आपल्याच मनाचे खेळ आहेत. आपल्या मनाला आपण कोणत्या विचारांमध्ये ढकलतो त्यावर सगळं अवलंबून असतं. प्रत्येक परिस्थितीला आपण संयमी आणि सक्षमपणे सामोरे गेलो तर समाधान आणि आनंद आपल्यापाशीच येईल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद गीतेच्या 6व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 866-9167-62. श्रोते हो,

0: क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
0: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे जगात सर्वत्र ऐकू शकता. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.

0: श्रोते हो, अवयव दानामुळे अनेक जीवनांचा पुन्हा आरंभ होऊ शकतो. मृत्यूनंतरही आपण कोणाच्या तरी हृदयाचे ठोके बनू शकतो, कोणाच्या डोळ्यांना नवीन दृष्टी देऊ शकतो, कोणाच्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो. अवयव दान म्हणजे केवळ दान नव्हे तर माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार असतो. अवयव दानाविषयी समज, गैरसमज, ब्रेन डेथ, ग्रीन कॉरिडॉर, अवयव दानाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी तज्ञ डॉक्टर रणजित दळवी यांच्याशी संवाद साधायला नक्की फोन करा. मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया. अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आता ऐकूया भूले बिसरे गीत.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: लड़ाई के लिए आज भी याद किया जाता है।
1: आकाशवाणी चं हे पुणे विविध भारती केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कोल्हापूर शहरातील सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं अनावरण, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचं उद्घाटन आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात CPR मधील विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलेल्या कामांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा लढा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत, त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे.
0: यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाचं तसंच वाटेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यातही क्रांती दिनानिमित्त विविध ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन करण्यासह वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशभरात काल हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा हा देशाचा अभिमान आहे आणि देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तो सदैव प्रेरणा देणारा स्रोत आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात काल संध्याकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. 700 फुटांचा भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातले अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले,
1: राष्ट्रध्वज का इतिहास स्वयं में वीरता का इतिहास है और मैं केवल वीरता का इतिहास नहीं मानता हूं बल्कि करुणा का इतिहास पीछे मानता हूं. छत्रपति शिवाजी महाराज के काल से लेकर आधुनिक भारत तक वही परंपरा आज भी लगातार चली आ रही है. छत्रपति महाराज शिवाजी का जीवन हमें यह संदेश देता है, हमें यह सिखाता है कि शारीरिक शक्ति का सर्वोत्तम उपयोग दूसरों की रक्षा और राष्ट्र की सुरक्षा में ही निहित है. और आज उन्हीं की धरती से आया आप सभी मराठा वीरों का योगदान भी इतिहास के पन्नों पर याद रखा जाएगा. साथियों, इस आयोजन में आप सभी 1000 यूनिट का जो विशाल भंडार समर्पित करके यहाँ जा रहे हैं वह भारतीय सेना के हर जवान और उनके परिवार के लिए यह विश्वास है जब कभी उन्हें जरूरत पड़ेगी यह राष्ट्र उनके साथ पूरी मजबूती से खड़ा रहेगा.
0: जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी दिनाच्या औचित्यानं काल नवी मुंबईतल्या दिघा आणि घणसोली विभागात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता हे अभियान राबवण्यात आलं. नाशिक शहरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रास्ताविक मार्गानंच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गा दायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैदराबाद इथून ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं. शहरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि श्री गाडगेबाबा महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचं काल निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. नागरवाडी इथं त्यांनी उभारलेलं इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी, सेवाभाव आणि समर्पणाचं प्रतीक आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण

0: पदक मिळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:20 आणि 15 सेकंद झाली आहेत. ऐकूया भूले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
2: शर्मा और प्रतिभा शर्मा.
3: यशपाल जी की एक बहुत अच्छी नेचर है कि मतलब फॉरगिव कर देते हैं चीजों को.
2: सुनिए उनके जीवन, संघर्ष, अभिनय और अनकहे किस्सों की दिलचस्प दास्तान.
4: मैं अगले दिन आशुतोष गोवारीकर से मिलने गया. उन्होंने घूम घूम करके 3.5-4 घंटे सिर्फ स्टोरी सुनाई मुझे. रोल जब मैं सुन रहा था तो मुझे लगा यार ये जो लाखा का रोल है ना ये सबसे बढ़िया रोल. नेगेटिव है, प्यार करता है, जलता है, फिर चेंज हो जाता है, सुधर जाता है, फिर मैच जीतवाता है. तो मतलब काफी वेरिएशन थी.
2: सेल्यूलॉइड के सितारे 18 अगस्त शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
4: कि हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जइयो कहां से हुजूर.
1: आइए अब गीता दत्त और मोहम्मद रफी की आवाजों में आपको सुनवाते हैं हिल स्टेशन फिल्म का गीत. SH बिहारी के बोल हैं, हेमंत कुमार का संगीत.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजता आहेत, प्रसारित करीत आहोत
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: आठवलं का मंडळी हे गाणं? हाती मेरे साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गाणं. या चित्रपटाची कथा तामिळनाडूतील देवर फिल्म्सचे मालक निर्माते सँडो एम एम चिन्नप्पा थेवर यांनी लिहिली होती आणि थेवर यांनी या चित्रपटात एक छोटीशी कॅमियो भूमिका सुद्धा केली होती. बरं का, थेवर यांचेच भाऊ मथी मुरुघम यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि संपादन केलं होतं. पण गीते मात्र आनंद बक्षी यांची आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. थेवर यांच्या 1967 सुरुवातीला या चित्रपटाचं नाव प्यार की दुनिया असं होतं, पण नंतर ते बदलून हाथी मेरे साथी असं ठेवण्यात आलं. भारताबरोबरच हा चित्रपट सोव्हिएत युनियनमध्ये सुद्धा ब्लॉकबस्टर ठरला. बरं का, आणि या चित्रपटाला गीतकार आनंद बक्षी यांना सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स यांच्याकडून विशेष पुरस्कारही देण्यात आला. HMV वरील त्यांच्या संगीताला विक्रीसाठी सिल्वर डिस्क मिळाली, ज्यामुळे असं करणारी ही भारतीय पहिली ग्रॅमोफोन रेकॉर्ड ठरली. चित्रपटाबद्दलच्या अशाच गमती जमती मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे

आपण बोलतोय 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या हाथी मेरे साथी या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आता ऐकलं त्या गाण्याची सुद्धा एक गोष्ट आहे बरं का मंडळी. म्हणजे खरं तर राजेश खन्ना यांची इच्छा होती की त्यांच्या प्रत्येक गाण्याला किशोरदांचाच आवाज असावा. पण जेव्हा नफरत की दुनिया में हे गाणं किशोरदांनी ऐकलं तेव्हा ते स्वतःहून म्हणाले की या गाण्यासाठी मी नाही तर मोहम्मद रफीच या गाण्याला न्याय देऊ शकतील. आणि या गोष्टीसाठी त्यांनी राजेश खन्ना यांना कन्व्हिन्स सुद्धा केलं. अशा रीतीने चित्रपटातली सगळी गाणी किशोरदांनी गायली पण हे एकमेव गाणं आहे जे मोहम्मद रफी यांनी गायलं. असंही म्हणतात की या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना यांना पैशांची गरज होती आणि म्हणूनच चित्रपटाची कथा न ऐकताच त्यांनी चित्रपटाला होकार दिला. पण जेव्हा त्यांनी ती कथा ऐकली तेव्हा त्यांना ती अजिबात आवडली नाही. म्हणून राजेश खन्ना यांच्या सांगण्यावरून सलीम आणि जावेद यांनी चित्रपटाची पटकथा नव्याने लिहिली आणि त्यामुळे चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून पहिली पसंती ही शर्मिला टागोर होती पण त्यांच्या तारखा न मिळाल्यामुळे तनुजा यांना कास्ट करण्यात आलं. तनुजा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलेला किस्सा म्हणजे काजोल 6 वर्षाची आणि तनिषा 3 वर्षाची होती जेव्हा हा चित्रपट त्यांना दाखवला होता आणि त्यानंतर 2 आठवडे काजोल त्यांच्याशी बोललीच नाही. त्याचं कारण असं होतं, काजोल म्हणाली, मम्मी तू हत्तीला मारलंस, तुझ्यामुळे त्याला मरावं लागलं. आणि तनिषालाही या गोष्टीचा राग आला होता. बरीच समजूत काढल्यानंतर दोघी जणी पुन्हा तनुजाशी बोलायला तयार झाल्या. याचबरोबर रामूची भूमिका साकारणाऱ्या हत्तीणीची सुद्धा एक विशेष आठवण तनुजा यांनी सांगितली बरं का. एक दृश्य आहे जिथे हत्तीण दारातून तनुजाला ढकलून देते पण ती हत्तीण तनुजा यांच्या इतकी प्रेमात होती की तिने तसं करण्यास नकार दिला. खूप प्रयत्न केले पण हे काहीही शक्य झालं नाही. शेवटी हत्ती, तनुजा यांची पाठ आणि तनुजाचं पडणं असे 3 वेगवेगळे क्लोजअप करण्यात आले आणि मग त्याचं जॉइनिंग करण्यात आलं. तनुजा यांची अजून एक आठवणीतली गोष्ट म्हणजे अनेक वर्षांनंतर जेव्हा त्या त्यांच्या मुलीला काजोलला घेऊन सर्कस बघायला गेल्या तेव्हा तिथल्या एका हत्तीने तनुजा यांची साडी ओढली. चौकशी केली असता त्यांना समजलं की हाथी मेरे साथी या चित्रपटात काम केलेल्यांपैकी एक हत्ती तो होता ज्याने इतक्या वर्षांनंतरही तनुजाला ओळखलं होतं. काय ही निसर्गाची किमया आणि काय ही प्राण्यांवरची माया, हो ना मंडळी. चित्रपटांबद्दलच्या अशाच अनेक अज्ञात गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:40 होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार
0: सर. आपण मोतीबिंदू या विषयावरती श्रोत्यांशी बोललेलो आहे, त्यांना माहिती पण दिलेली आहे. आज आपल्याकडे एका श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे, अनिल असं त्यांचं नाव, आणि ते विचारतात की मला मोतीबिंदू झालेला आहे पण माझ्या मनात दोन शंका आहेत. एक म्हणजे मोतीबिंदू एकदा होऊन गेल्यानंतर पुन्हा होतो का, किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर ते पुन्हा करता येतं का?
4: करेक्ट करेक्ट. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो. लक्षात घ्या, मोतीबिंदू म्हणजे काय? तर मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी नॅचरल लेन्स आहे, जी देवानी दिलेली लेन्स आहे, ती हळूहळू झिजत जाते आणि त्याची झीज होते, म्हणजे ती लेन्स अपारदर्शक होते. जी पारदर्शक लेन्स आहे ती अपारदर्शक होते, ती कुठल्याही कारणाने असू देत, पण युजुअली ओल्ड एज मध्ये ती युजुअली ट्रान्सपरंट राहत नाही, त्याला मोतीबिंदू म्हणतात. आता ती मोतीबिंदूची सर्जरी म्हणजे काय? तर आम्ही ती लेन्स काढतो जी देवानी दिलेली आहे, ती काढणे आणि नवीन लेन्स बसवणे, याला मोतीबिंदूची सर्जरी म्हणायचं.
0: आणि म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील जर का मोतीबिंदू झाला असेल, त्याची सर्जरी करायची असेल, तर त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता देशपांडे आय हॉस्पिटलला. त्याचबरोबर 15 ऑगस्ट निमित्त देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. फक्त 15 ऑगस्ट या दिवशी देशपांडे आय हॉस्पिटलच्या सर्व केंद्रांवर, म्हणजेच कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
4: तर या मोतीबिंदूच्या सर्जरीमध्ये मोतीबिंदू हा एकदाच होतो, कारण की एकदाच लेन्स आहे तुमच्या डोळ्यामध्ये.
0: बरोबर.
4: ती एकदा लेन्स काढून टाकली की परत लेन्स येणार नाही. आणि दुसरं की जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करताना तुम्ही लेन्स जी डोळ्यामध्ये इन्सर्ट करताय किंवा ती नवीन लेन्स टाकताय, ती लेन्स तुम्ही कधीही आयुष्यात बदलू शकत नाही, कारण की ती तुमच्या बरोबरच तशीच राहते. त्याच्यामुळे मोतीबिंदूचं ऑपरेशन आता करताना विचारपूर्वक करायला हवं, की आधी सारखं शिबिरामध्ये जाऊन केले आणि काही माहिती नाही की कुठल्या लेन्सेस अवेलेबल आहेत, कुठल्या पद्धतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जातीये, मग रोबोट वापरतायत का, फेमटो सर्जरी करतायत का, लेझर करतायत का, की साधी पद्धतीने करतायत, ह्या वेगवेगळ्या पद्धती पण प्रणाली पण त्याच्यामध्ये नवीन डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे मोतीबिंदूची सर्जरी ही एकदाच होते आणि मोतीबिंदू सुद्धा पेशंटला एकदाच होतो. त्याच्यामुळे ती सर्जरी करत असताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे.
0: आणि म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील जर का मोतीबिंदू झाला असेल, त्याची सर्जरी करायची असेल, तर त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता देशपांडे आय हॉस्पिटलला. त्याचबरोबर 15 ऑगस्ट निमित्त देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. फक्त 15 ऑगस्ट या दिवशी देशपांडे आय हॉस्पिटलच्या सर्व केंद्रांवर, म्हणजेच कोथरूड, पिरंगुट आणि देहू

0: हुई थे। संपर्क 9919301442 8929304142। पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:45 होत आहेत।
4: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी। 1 किलो शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम ड्राइव के हर दाना समान।
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। आता आपण ऐकणार आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा प्रायोजित कार्यक्रम।
7: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य डॉक्टर जोगळेकर IVF सेंटर शिरवळ।
3: आता आपण ऐकणार आहोत ग ह पाटील यांची ही गीतरचना कुमारी फैयाज आणि बाल सहकलाकारांच्या स्वरात।

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:50 होत आहेत. PNG द्वारा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंडद्वारा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपण हाऊस, प्रतिष्ठा किंवा एक हक्काची गुंतवणूक म्हणून सोन्यात मढवलेल्या हिऱ्यांचे दागिने घेतो, तर त्या दागिन्यांची निगा कशी ठेवावी याविषयी माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आमंत्रित केलंय. मोडक सर नमस्कार.
5: नमस्कार.
3: मोडक सर, हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदीनंतर निगा कशी करायची आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचं मेंटेनन्स सोपं जावं म्हणून घडवतानाच सराफांना काही सूचना द्याव्यात का याविषयी आज आम्हाला माहिती द्या.
5: निश्चितच, हिऱ्याचे दागिने आपण खूप व्हॅल्युएबल वस्तू खरेदी करत असतो. ते एक ऍस्पायरेशन आहे आपल्याकडे, हिऱ्याचा दागिना असावा असं.
3: खरं.
5: आणि त्याकरता घेतलेला तो मौल्यवान दागिना असतो, त्याची निगा तर व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. कारण त्याचं मगाशी म्हटलं असं फायर स्पार्क जायला नको, त्यातले हिरे सुरक्षित राहायला पाहिजेत आणि तो दागिना एकंदरीतच सुरक्षित राहायला पाहिजे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे परफ्यूम मारला जाईल असं करू नये. आपल्याला परफ्यूम मारण्यापूर्वी ते दागिने घालू नये, मग वरून परफ्यूम मारू नये. त्यानंतर आता प्रॉपरली स्टोन सेटिंग हलू नाही किंवा स्टोन्स जे लावलेले ते तसेच राहावेत, याच्याकरताची निगा म्हणजे ते प्रॉम्स म्हणतात किंवा त्याचे दाते म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपल्या कपड्यातले सुता अडकणार नाहीत किंवा आपल्या साड्या आपण नेसतो त्याच्या पदराला धागे असतात. आताच्या काळामध्ये तर ओढण्यांना सुद्धा दशा असतात किंवा धागे असतात, तर ते त्याच्यात अडकणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर ते अडकलेलं ओढलं गेल्यानंतर त्याचे जो प्रॉम्प आहे किंवा ते जे दाता आहे त्याचा तो फाकला जायची शक्यता आहे, आणि फाकला गेला तर त्यातून खडा निसटायची शक्यता आहे. त्यामुळे निगा म्हणजे हीच राखायची आपल्याला की कुठल्याही प्रकारे त्याचा प्रॉम्प डॅमेज होणार नाही, त्याचा दाता हलणार नाही, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे परफ्युम्स वगैरे टाकले गेल्याने त्याच्यातलं जे पॉलिश आहे दागिन्याचं ते खराब होणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारे साबण लावायचा नाही, आणि जे गुंडाळून ठेवायचे दागिने ते शक्यतो सुती किंवा ह्याच्यामध्ये जरी गुंडाळायचे असले तरी ते विश्वसित कापड नको की ज्याचे धागे अडकू शकतील असं. हिरेच्या दागिन्यांमध्ये कुड्या आणि कानातले आपण खूप वेळा बनवतो आणि त्याच्यामध्ये तेल, मळ किंवा साबण साठायची शक्यता असते, आणि मग ते घरीच आपण काहीतरी धारदार वस्तूंनी ते साफ करायला जातो, तर तसं कधी करू नये कारण त्यात हिरा पडायची शक्यता असते. ते सराफाकडे जाऊन त्याच्याकडूनच करून घ्यावं.
3: बरोबर.
5: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणलात की काही सूचना द्याव्यात का, तर निश्चितच सूचना देणं गरजेचं आहे. कारण की हिरा दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं की मी जे हिरे लावलेत त्या दागिन्यामध्ये जडवलेत ते बाहेर दिसावेत, तर त्याच्याकरता म्हणून आपण इन्स्ट्रक्शन देतो की हिरे दिसतील असा दागिना बनवा. पण जर रोज वापरत जर तो तुम्हाला दागिना वापरायचा करायचा असेल तर हिरा पूर्ण बाहेर दिसेल असा तो ठेवता येत नाही, कारण तो नाजूक मग त्याला सारखंच टच होणार, तो ढिला पडू शकतो. पण जर तो तुम्हाला फंक्शनल घालायचा असेल, कुठल्या तरी कार्यक्रमाकरता घालायचा असेल, पार्टीवेअर म्हणून घालायचा असेल, तर तो क्वचित घातला जाणारे दागिना, तर त्यावेळेला मात्र हिरे दिसतील अशा प्रकारे त्याचं सेटिंग करता येतं. आणि जर रोज वापरायचं असेल तर जरा त्याला कॉलर म्हणतात जुन्या काळामध्ये खड्याच्या बाजूने कॉलर केली आहे फक्त दात्रे नाही केले, तर तशा प्रकारचं सेटिंग करता येतं जेणेकरून तो खडा सुरक्षित राहतो. त्यामुळे आपल्याला वापरायचा आहे कसा हे सांगणं सराफाला गरजेचं की मी हा दागिना कशा करता बनवतीये, त्यानुसार सराफ त्याच्यावरचे दात्रे किंवा त्याच्यावरचे जे कॉलरचे पकड आहे ती कशा प्रकारे घडवायची याच्या सूचना कारागिराला देऊ शकतो.
3: हे तुम्ही अगदी स्त्रियांच्या मनातला प्रश्न जो असतो त्याचं खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. मोडक सर, आज आपण हिऱ्यांच्या दागिन्यांची निगा कशी राखावी याविषयी संपूर्ण माहिती दिली त्यासाठी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने

सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।

0: Amphire Register, Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतोय आणि म्हणून तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: सर, आज इन्व्हेस्टमेंटची मैत्री या विषयावरती आज तुम्ही काय बोलणार आहात?
4: आपल्याला असंख्य मित्र असतात, मैत्रिणी असतात, पण जर या असंख्य किंवा कमी असतील तर ह्यातल्या जर कुठल्या मित्राचा मैत्रिणीचा स्वभाव जर आपल्याला पटला नाही तर आपण लगेच मैत्री तोडतो का हो, किंवा कधी त्याच्याशी लगेच असे संबंध ठेवायला लागतो की आता परत भविष्यात हा मित्र भेटला तर कधीच बोलायचं नाही किंवा त्याच्या जवळ जायचं नाही, त्याच्या विचारांशी जुळून घ्यायचं नाही, असं आपण कधी करतो का? नाही करत. ती मैत्री टिकवण्याचा, जपण्याचा कायम नेटाने प्रयत्न करतो, कारण त्यालाच खरी मैत्री म्हटलं जातं. तर हेच जर इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात विचार करायचा असेल तर आपण एखाद्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे, आपण पाऊल उचललेलं आहे आणि काही काळ त्याच्यात घातलेला आहे, पण आपल्याला म्हणावी तशी फळं त्याची मिळालेली नाहीत. फळाची अपेक्षा आपण ठेवली होती, मैत्रीत आपण जनरली फळाची अपेक्षा ठेवत नाही. इन्व्हेस्टमेंटची मैत्री याच्यात फळाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही, पण ती खूप शॉर्ट टर्मला विचार न करता आणि लगेचच त्याचं फ्रुट्स आपल्याला खायला मिळेल असं होणार नाहीये, तर त्याचा पडता काळ हा असू शकतो. जसं रेग्युलर मैत्रीत पडता काळ आपल्या मित्रावर संकट येऊ शकतात, तसंच फंडाचा देखील असा पडता काळ असू शकतो. तर म्हणून आपण इमिडिएट फंड बदलायचा आहे का, इमिडिएट इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न बदलायचा आहे का, तर असं न करता शांतपणे जसं आपण मैत्रीला हळूवारपणे समजून घेतो, हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जातो आणि ती मैत्री कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसंच या इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला काळ देखील येणार आहे आणि हळूहळू तो चांगला काळ आपल्याला योग्य फ्रुट्स मध्ये कन्व्हर्ट करून देणार आहे, आपल्याला त्या गुंतवणुकीवर योग्य परतावा, योग्य फायदा हा मिळणार आहे. सो जरीही असा पिरियड आला की जिथे आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटला कमी रिटर्न मिळताना दिसत आहेत किंवा निगेटिव्ह रिटर्न मिळताना दिसत आहेत, तरीही घाबरून जाऊ नका, त्याच्याशी मैत्री तोडू नका, नातेसंबंध तोडू नका, ते शांतपणे कंटिन्यू ठेवा, ते भविष्यात आपल्याला योग्य फळ आणि योग्य चक्रवाढ व्याजाचं रूप हे आपल्या आयुष्यात नक्की देणार आहे. मैत्री आणि इन्व्हेस्टमेंट हे घट्ट नातं आहे, हे कायम असंच चालू ठेवा. मित्र जरी संकटात असेल मैत्री तोडू नका, फंड देखील परतावा देणार नसेल तरी तो बदलू नका.
3: या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती.

0: एक एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. 8 वाजता आहेत. जाणून घेणार आहोत ठळक बातम्या काही क्षणातच.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारताने बिगर जीवाश्म ऊर्जा निर्मिती क्षमतेचा 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे अशी माहिती नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं दिली. देशाच्या एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेमध्ये जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेचा वाटा 54% अधिक झाला आहे. 2030 सालासाठी निश्चित करण्यात आलेल्या या क्षेत्राच्या 500 गिगावॅट क्षमतेच्या उद्दिष्टापैकी 60% अधिक प्रगती केली असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रस्तावित मार्गानेच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी होती. धाकटी एकादशीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा इथं श्री संत चांगदेव महाराजांचं शेकडो भाविकांनी काल दर्शन घेतलं. आषाढी एकादशीची वारी केल्यानंतर चांगदेव महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नसल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक रोड न्यायालयानं या गुन्ह्यातील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह 15 संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. एकंदर 160 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. हा केवळ कागदोपत्री घोटाळा नसून शासनाच्या तिजोरीवरील दरोडा आहे असं वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितलं. या प्रकरणात आतापर्यंत एकंदर 1200 हून अधिक संशयितांना विशेष तपास पथकानं नोटीस बजावल्या होत्या. लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या शासन स्तरावर गांभीर्याने मांडून त्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं देण्यात आलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं लिंगायत समाजाचं आंदोलन काल मागं घेण्यात आलं. हवामान. पुण्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:03 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड बिझिलँड बिल्डिंग पुणे.
0: श्रोते हो कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा, त्यानिमित्त ऐकूया कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही भूपाळी.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आपण ऐकलात संत नामदेव महाराजांचा अभंग.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
4: मग मी पण जातो.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
6: महागाईचा वाढतोय गुंता,
7: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
6: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज, अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
5: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
6: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
7: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
6: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
7: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
6: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
6: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
6: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
7: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
7: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
6: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही, ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला. संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची शिवस्तुती.

0: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
1: मग मी पण जातो
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार, म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
6: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
5: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
6: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
5: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
0: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
7: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे, 98-222-33-138.
8: आता आपण ऐकणार आहोत पी सावळाराम यांची वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली रचना, गायिका लता मंगेशकर.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
4: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138. डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
5: नकलेपासून सावधान.
4: डेंटॉनिक.

0: माणिक प्रभू यांचा हा अभंग रतिलाल भावसार यांच्या स्वरात आपण ऐकलात.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊया का?
4: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: पासपोर्ट ची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची गवळण.

0: ही भक्तिगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठे करोड बिझीलँड बिल्डिंग पुणे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:30:15 झाले आहेत. आता ऐकूया
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
3: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदनारहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, कार्यक्रमात मी यशश्री आपलं मनपूर्वक स्वागत करते. ऐकलं का गदिमांच्या घरी भांडण झालंय म्हणे? काय सांगताय? हो, अगदी कडकडून भांडण झालंय. खरं नाही वाटत? खरं वाटत नाही ना, बरोबर आहे. पण असं भांडण एकदा नाही तर अनेकदा झालं आहे गदिमांच्या घरी. कोणामध्ये माहिती आहे? ते दोघं अगदी सख्खे जीवलग मित्र आहेत त्यांच्यामध्ये, गदिमा आणि बाबूजी यांच्यामध्ये. गदिमा शब्द प्रभू, तर बाबूजी सुरांचे राजे. दोघंही मनस्वी कलाकार, दोघंही अतिशय प्रतिभावंत. म्हणूनच आपलं म्हणणं सोडायला दोघंही तयार नसत आणि त्यांची कडाडून भांडणं होत असत. मग तरातरा बॅग घेऊन बाबूजी अंगणातून निघून जात. पण तितक्यात धावत येऊन विद्यावाहिनी म्हणजे गदिमांची पत्नी त्यांना अडवत. बाबूजींनी विद्यावाहिनींना बहीण मानलं होतं. आपल्या बहिणीचा आग्रह त्यांना मोडवत नसे आणि ते परत घरात येत आणि हे त्यांचं भांडण पूर्णाच्या पोळीच्या जेवणानं संपत असे.

भांडणाची ही किती मजेशीर घटना आहे नाही, पण अशी गोडीची भांडणं आपल्यामध्येही नेहमीच होत असतात, त्यांचंच वर्णन गदिमा करतात त्यांच्या गीतांमधून.

0: ಕೃಷ್ಣ ದೇವಿ ರಾಣಿ ಕೃಷ್ಣ ದೇವಿ ರಾಣಿ.
1: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
5: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
6: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
7: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
6: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
7: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
6: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
7: 88 8 56 00 11.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क

0: 89 29 41 42 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत भांडणं आणि अबोला याच्याविषयी. कर्नाटक संगीतामध्ये आणि भरतनाट्यम या नृत्यामध्ये जावळी हा एक नृत्य प्रकार केला जातो, म्हणजे आपल्या लावणीसारखाच हा प्रकार बरं का. या जावळीमध्ये बहुतेक करून खंडिता नायिका असते, म्हणजे ती सजून धजून आपल्या प्रियकराची वाट पाहत उभी तर असते, पण प्रियकर तिच्याकडे न येता सरळ दुसरीकडे निघून जातो. पूर्वी पण तो असा कोणाकडे तरी गेलाय हे तिला आठवतं. ती मनातनं दुःखी होते आणि त्याच्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण करत करत त्यालाच विचारते, का रे असा माझ्यावरती राग धरलायस. त्याच जावळीचं अतिशय सुंदर असं रूप जगाच्या पाठीवर या चित्रपटातल्या या गीतामध्ये गदिमांनी रेखाटलंय, ऐकूया.

मिनिटं झाली आहेत. आपण ऐकत आहोत द कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम, आणि आज या कार्यक्रमात रुसवा, फुगवा आणि अबोला याविषयी मी तुमच्याशी बोलते. जगात सगळीकडे जरी आनंदी आनंद असला, निसर्ग अगदी बहरून आला असला आणि आपला प्रियकर मात्र आपल्याशी बोलत नसला, तरी या कशाचीच किंमत वाटत नाही, हो ना? अगदी हीच भावना गदिमांनी या गीतातून मांडली आहे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन. व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क

0: 78 23 84 20
1: 7823 84 1120
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्या बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: तो आपलं मन तिच्याजवळ मोकळं करतो, तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देतो आणि ती मात्र काहीच बोलत नाही. मग हा मधला वेळ, हा मधला पॉज असह्य होतो. त्याला समजतच नाही की आपण हे बोललोय ते तिला आवडलंय का नाही, तिचा होकार आहे का नकार. किती हा विचित्र अबोला. या अबोल्याचा शेवट गोड होणार आहे का नाही. अगो बाई काहीतरी तरी बोल, असं अक्षरशः त्याला वाटायला लागतं. हो तरी सांग, नाहीतर नाही सांगितलंस तरी चालेल, पण तू बोल.

अबोल झालेली साजणी होकार देते आणि संसार सुरू होतो आणि संसारात मात्र नेहमीच भांडणाचा रासगरबा दांडिया सुरूच राहतो आणि या युद्धात कोण जिंकलं यावरूनही एक अजून भांडण होतं. आहे की नाही मज्जा?

0: श्रोते हो, असाच पत्त्यांचा आणि गाण्यांचा डाव घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत मात्र आजच्या कार्यक्रमातून आपल्याला अनुमती मागते. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:58 होत आहेत. काही क्षणातच ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेत 4 विधेयकं सादर करण्याचं नियोजन आहे. यामध्ये न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक, केरळ नामांतर सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक या विधेयकांचा समावेश आहे. राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकर्स बुक्स पुरावा विधेयक आणि कर आकारणी आणि अन्य कायदे दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडतील. ही दोनही विधेयकं लोकसभेत यापूर्वीच संमत झाली आहेत. दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान विविध सुरक्षा यंत्रणांचे 15,000 ते 20,000 जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर दिल्लीचे विभागीय पोलीस आयुक्त राजा बांठिया यांनी दिली आहे. याशिवाय जलद प्रतिसाद दलाच्या तुकड्या, निमलष्करी दलाच्या तुकड्या, कमांडो आणि NSG ची पथकं, ड्रोन विरोधी पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. कोल्हापूरमधल्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीने शासनाकडे सादर केलेल्या 195 कोटी रुपयांच्या आराखड्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांनी काल कोल्हापुरात दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्हा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील उपस्थित होते. उझबेकिस्तानातील ताश्कंदमध्ये सुरू असलेल्या आशिया कनिष्ठ भारत तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुग पंडियांनं 65 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. पुणे जिल्ह्यातल्या बारामती विमानतळावर काल दुपारी एका खासगी कंपनीचं प्रशिक्षण विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या दुर्घटनेत विमानातील प्रशिक्षणार्थी वैमानिक बचावला असून विमानाचं किरकोळ नुकसान झालं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: एनपीए रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न.

0: है क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 9:50 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत
0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे। किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते। विज्ञान कवी म्हणून साहित्य जगतात प्रसिद्ध असलेल्या डॉ शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या लेखणीचा आनंद आज आपण घेणार आहोत। विदर्भातल्या वाङ्मयीन चळवळीशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध आहे। पथनाट्याचे आणि विज्ञान कवितेचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात। शिरीष गोपाळ देशपांडे यांचा जन्म 1952 वर्ध्यात झाला। त्यांचे आजोबा मनोहर पंत आणि वडील गोपाळराव वकील होते। दोघांनीही स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगला होता। आई सरोजिनी यांना लेखनाची आवड होती। घरात राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांच्यावर झाले आणि तेच त्यांच्या लेखनातही उतरले। धरमपेठ कॉलेजमध्ये आधी व्याख्याता आणि नंतर मुंबईत SNDT मध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करताना शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 39 संशोधकांनी PhD पूर्ण केली। 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते 2018 साली अध्यक्षही होते। ऐकूया त्यांचं हे गीत।

0: शिरीष गोपाळ देशपांडे यांचं हे गीत गायलं होतं पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि सहकाऱ्यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
5: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
4: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
5: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
4: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
5: 88 8 56 00 11.

0: शिखर लॉन्स वडकी नाला पुणे मंगल कार्य तुमचे जबाबदारी आमची संपर्क 9921055575 9921057575 आंबेकर लॉन्स शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स 200 वर्षांचा गौरव 200 वर्षांचा विश्वास चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827 नियम वाटी लागू
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा
4: शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या मनात बालपणापासूनच शिवरायांबद्दल अत्यंत आदराची भावना होती 11वीत असतानाच त्यांचं शिवायन हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याच्या हिंदी आवृत्तीतली सगळी गाणी शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिली आहेत त्यांची राजा शहाजी शिवछत्रपती आणि शहा शिवाजी ही ऐतिहासिक कादंबरीतही खूपच गाजली शिवाजी महाराजांप्रमाणेच ज्ञानेश्वरीचाही त्यांचा खूप मोठा व्यासंग आहे ते त्याचं अध्यापन करतात चिंतन करतात आणि त्यावर व्याख्यानही देतात भारत माता ही आपल्या सगळ्यांचीच आई तिच्यावरही त्यांचं अतिशय प्रेम आहे त्यांनी भारतमातेसाठी एक सुंदर आरती लिहिली सूर्याच्या दीप्तीने लखलखते गंगा चंद्राचे चांदणे पसरवते अंगा हिमालय मुकुटी पदकन्या कुमारी भूमी उपनिषदांची पृथ्वी निस्संगा जय देवी जय देवी जय भारत माता आरती करतो तव गातो जयगाथा

0: शिरीष गोपाळ देशपांडे यांचं हे गीत गायलं होतं रिचा शर्मा यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 020-670-29100.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आज आपण बोलतो आहोत शिरीष गोपाळ देशपांडे यांच्याबद्दल. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. लिटमस ये सखे ये असे त्यांचे कविता संग्रह भावविश्व समृद्ध करणार आहेत. अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या, युवा मानस, शोध प्रतिशोध, पाताळ यंत्र, वैकल्य अशी कितीतरी पुस्तकं

आणि मुख्य म्हणजे 40 वाङ्मयीन प्रकारांची व्याख्या करणारं रूपनिरूपण ही साहित्याला त्यांची मोठीच देणगी आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अरण्यकांड या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू लिटरेचर यासाठी कोलकात्याचा साहित्य सेतू पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे.

0: सहकार्यांनी।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
2: संपर्क 02-0670-29100।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझी लँड बिल्डिंग, पुणे।
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
0: राजा शिव छत्रपती मालिकेप्रमाणेच शिरीष गोपाळ देशपांडे यांनी केशव एक संघ निर्माता या डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनावरील लघुपटाचे लेखनही केलं। गोटे आणि अथांग या मालिकांचे पटकथा लेखन आणि संवाद लेखन त्यांनी केलं आहे। नुकताच म्हणजे 2025 जो संगीत मानापमान हा चित्रपट आला होता त्या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखनही शिरीष गोपाळ देशपांडे यांचंच आहे।

शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या अनेक कविता, भारत आंबे, शांता शेळके, सुरेश भट, पाडगावकर यांच्या कवितांप्रमाणेच गेय आहेत, त्यामुळेच त्यांची गाणी झाली आहेत. त्यातलीच एक स्त्रीविषयीची छोटीशी कविता ऐकूया. ते म्हणतात, तुम वत्सलता, तुम असीलता, मा पावन, तुम कन्या रूपी पिता देवका जीवन, तुम भगिनी रूपी विश्वसुरक्षा बंधन, तुम सखी सचिव, तुम पत्नी, तुम मन भावन, हे नारी तुम हो भवसागर अधिकारी. असं नारीविषयीही लिहिणारे शिरीष गोपाळ देशपांडे प्रेमकविताही फार सुंदर लिहितात बरं का. हीच कविता बघा ना, ये सखे ये या संग्रहातली मिठी ही कविता. क्षितिज गोल आंधळा, तमास झोंबते धुके, मनात सूर लागले, मिठीत कोकरू मुके.

शीळ घालतो तरुत गारवा, जमीन चुंबण्या ऋतू मधून सारखा झुके. याच कवितेला आधार मानून हे पुढचं गाणं आता ऐकूया, श्रीधर फडके, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं.

शिरीष गोपाळ देशपांडे यांची कविता गूढ, गहन, सखोल आणि सूक्ष्म असली तरी सौंदर्याने तरल अशी आहे. त्यांच्या चतुरस्र वाङ्मयीन प्रतिभेचा मंगल प्रवास असाच पुढे निरंतर प्रवाहित राहो या शुभेच्छा देऊन त्यांना अभिवादन करते आणि कार्यक्रम

0: वातून आपला निरोप घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता प्रसारित करीत आहोत
2: पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या मानापमान या नाटकातली नांदी आपण ऐकलीत समूह स्वरात.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: मी करते एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी 6'6" कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: आता ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद.

0: प्रल्हाद केशवात्रे यांचं हे पद पाणीग्रहण नाटकातलं होतं. गायलं होतं बकुळ पंडित यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गली रे कधी पाणी डोळे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुन्हा आय केअर मधून. पुणे आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: बाळा मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
5: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
6: सूर्यघर.
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 मिनिटांनी नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: रामदास कामत यांच्या स्वरातलं हे गीत होतं हे बंधरेशमाचे. या नाटकातलं पदरचना होती शांता शेळके यांची.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे. रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.

0: काम आपासून नाही.
1: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

ज्योत्स्ना हराळीकर यांच्या स्वरात कैकई नाटकातलं पद आपण ऐकलं आणि आता आपण ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ब्रह्मकुमारी नाटकातली विश्राम बेडेकर यांची पदरचना.

0: या पदाबरोबरच आजचा पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 होत आहेत. ठळक बातम्या काही क्षणातच.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. गेल्या दशकात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचं एकूण व्यापार मूल्य 422 कोटी रुपयांवरून 1,55,000 कोटी रुपयांच्याही पुढे गेलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. या पोर्टलवर 12 लाखांहून अधिक सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि 42,000हून अधिक स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील 2 लाखांहून अधिक उद्योगांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण महिला समर्थ योजनेच्या माध्यमातून महिनाभर चालणाऱ्या लोकर प्रक्रिया आणि हातमाग प्रशिक्षण कार्यक्रमामुळे स्वावलंबी होऊ लागले आहेत. मेंढीपालन विभागानं आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात 30 ग्रामीण महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांना लोकर प्रक्रिया, सूत कातणं, विणकाम आणि लोकरीपासून मूल्यवर्धित उत्पादनं तयार करण्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक चालकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. आषाढी एकादशीचा सोहळा पूर्ण करून पंढरपूरहून शेगावकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान पालखीच्या परतवारीचं काल जालना शहरात आगमन झालं. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी पालखीचं स्वागत केलं. उद्या 11 तारखेला जिजामाता कमानीतून श्री दत्त आश्रम मार्गे पालखी सिंदखेड राजाकडे प्रस्थान करणार आहे. पुण्यातल्या रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचाचे संयोजक डॉ किशोर सरपोतदार यांचा अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते आदर्श संयोजक पुरस्कार देऊन काल गौरव करण्यात आला. सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेला रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे या पुरस्कारांनी गौरवलं जातं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:01 होत आहे. आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला एस हॉस्पिटल.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत.

0: रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आणि त्यांचे सहकारी अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटणकर सर.
2: नमस्कार.
1: नमस्कार पाटील सर.
3: नमस्कार.
1: डॉक्टर पाटणकर सर, आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की आपण जसं म्हणतो सुखी सहजीवन जर का साधायचं असेल तर शारीरिक संबंध ही खूप महत्वाची गोष्ट असते.
2: अगदी बरोबर.
1: आणि ही दोन्ही पातळ्यांवरती महत्वाची आहे, मानसिक सुद्धा आणि शारीरिक सुद्धा.
2: अगदी बरोबर.
1: जेव्हा मानसिकतेचा विचार येतो त्यावेळेला काउन्सिलिंग सारखा ऑप्शन आपल्याकडे असतो, पण जेव्हा शारीरिकतेचा विचार येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही लैंगिक समस्या आपल्याला
2: आढळतात.
1: मग आता या लैंगिक समस्या कुठल्या कुठल्या
2: असू शकतात ना,
1: त्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असतात का, आणि आज आपण कोणाबद्दल बोलणार आहोत?
2: लैंगिक समस्या पुरुषांमध्ये असतातच आणि स्त्रियांमध्ये पण असतात. तर मला असं वाटतं की पुरुषांमध्ये काय असतं समस्या असं ह्याच्यावर आपण विचार करूया. ह्याच्या सर्वात महत्वाचा जो भाग असतो शारीरिक ह्या क्रियेमध्ये तो म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, ज्याला मराठीमध्ये शारीरिक संबंधामध्ये पुरुष लिंगाला आवश्यक तो ताठरपणा नसणे.
1: अच्छा.
2: ह्याची अनेक कारणं आहेत, शारीरिक आणि मानसिक आहेत. मला असं वाटतं की राहुल सर या संदर्भात आपल्याला जास्त माहिती देतील.
1: अगदी नक्की, राहुल सरांकडे जाऊयात आपण. राहुल सर, जसं आता पाटणकर डॉक्टरांनी सांगितलं की लिंगाला आवश्यक तो ताठरपणा नसणं म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, आणि याच्यामुळे काही काही वेळेला सेक्स करताना प्रॉब्लेम्स येतात. हे इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्यामागची नेमकी कारणं काय काय असतात?
3: कारण असतं हे पहिले तरी एक सायकोलॉजिकल असू शकतं, दुसरं कुठल्या एनाटॉमिकल अबनॉर्मॅलिटीज काय असलं आपल्याला लैंगिकला, तिसरं असतं आपल्याला कुठलीही कोमॉर्बिडिटीज शरीराला असलं.
1: अच्छा. पण मग आता मानसिकता किंवा सायकोलॉजी जसं तुम्ही विचार केला तर त्याच्या अंडर काय काय येतं?
3: सायकोलॉजिकली बेसिकली ही कुठलीही एज ग्रुप मध्ये राहू शकतं, म्हणजे जे लग्नाच्या नंतर असू शकतं, लग्नाच्या अगोदर असू शकतं, किंवा आपलं एक काही वर्ष म्हणजे खूप दिवस लग्न झालेलं आहे, त्यांचे काही लाईफस्टाईल चेंजेस झाला समजा, तर त्याच्यामध्ये पण त्यांची सायकोलॉजिकल येऊ शकतंय. सो ह्याच्यामध्ये आपण मग बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये लाईफस्टाईल ही खूप मोठं काम झालेलं आहे. लाईफस्टाईल म्हणजे लोकांची आज अल्कोहोल वाढलेला आहे, सिगरेट वाढलेला आहे, स्ट्रेस फॅक्टर्स वाढलेला आहे, ही जे कारण असतंय ह्याच्यामुळे त्यांची शारीरिक वरती त्रास होतोय त्यांना, आणि हे ते समोरच्या पार्टनरला दिसतंय हे सगळं.
1: अच्छा. सो इट इज कनेक्टेड विथ सायकोलॉजी अँड फिजिओलॉजी. राईट. आता तुम्ही दुसरा जो प्रकार म्हणलात तो म्हणजे एनाटॉमिकल जे काही तुमच्या शरीरामध्ये त्रुटी असू शकतात त्याबद्दल, म्हणजे नेमकं काय?
3: एनाटॉमिक म्हणजे ते आता आपण आलं समजा एका माणसाला समजा ओबेसिटी असलं, त्यांचे वजन खूप जास्त आहे, तर त्यांना वाटतंय की त्यांचे इंद्रिय जे फॅलस म्हणतोय आपण ते खूप छोटी आहे, किंवा त्यांचे काही इंद्रियाला काहीतरी आजारी म्हणजे मार लागलेला आहे, किंवा इंद्रियाला कुठेतरी रक्तवाहिनीचे त्रास असलं, तर ही सगळं एनाटॉमिकल मध्ये येण्याची शक्यता असतात. सो त्यांचे त्याच्यामुळे पण त्यांचे कॉन्फिडन्स नसतंय की आपल्याला संबंध आपण करू शकतोय का नाही म्हणून.
1: आणि तिसरा जो प्रकार
3: आहे ते तर आजच्या भारतामध्ये डायबिटीस जे आता वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे डायबिटीस मुळे कार्डियक इश्यूज, हायपर टेन्शन जे येत आहे, आणि बेसिकली हे जे कोमॉर्बिडिटीज जे आपण शब्द काढतो आहे ह्याच्यामुळे हे सगळं आपलं शरीराला आणि इंद्राला जे त्रास होतोय हे वाढत चाललेले आता.
1: अच्छा. श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. हे संबंध ठेवताना बऱ्याचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक किंवा शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे, जिथे तुम्ही याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकता, मानसिक आणि शारीरिक उपचार सुद्धा घेऊ शकता. या अशा लैंगिक समस्यांसाठी तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-16-39. श्रोते हो, आपण बोलतोय एस हॉस्पिटलचे अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील यांच्याशी. सर, जसं तुम्ही आता म्हणालात की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे एक लैंगिक समस्या असू शकते, याच्या व्यतिरिक्त पुरुषांमध्ये अजून कुठल्या कुठल्या लैंगिक समस्या असू शकतात?
3: दुसरं महत्वाचे असतात प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो आपण त्याला. तर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे वीर्या लवकर पडून बाहेर पडणं.
1: अजून असं दुसरं कुठले लैंगिक समस्या असू शकतात पुरुषांमध्ये?
3: प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय? प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे वीर्य आपलं

0: लवकर बाहेर पडणं किंवा डिस्चार्ज झालं म्हणतंय, ही आपण जेव्हा पार्टनरच्या जवळ जातो आणि तेव्हाच आपलं डिस्चार्ज होऊन जातो, किंवा आपण समोरच्या पार्टनरला ते ऑर्गॅनिझम किंवा ते त्यांचे समाधान होत नाही त्यांना, तर ही असं आपण प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन लेबल करू शकतात.
1: पण मग आता याची नेमकी कारणं काय काय असू शकतात? म्हणजे जसं आपण इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या वेळेला बघितलं होतं की सायकोलॉजिकल, एनाटॉमिकल आणि कोमॉर्बिडिटीज हे कारणीभूत असतं, तसं प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा लवकर वीर्य स्खलन होणं याची कारणं काय काय असतात?
0: बेसिकली मोस्ट इम्पॉर्टंट परफॉर्मन्स एन्झायटी. परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे त्यांच्या समोरच्या पार्टनरला मी सुख देऊ शकतोय का नाही, किंवा मी जाऊन परफॉर्म करू शकतोय का नाही, हे खूप महत्वाचे असतात त्यांच्या. किंवा फर्स्ट नाईट असलं की त्यांना वाटतंय की आपण व्यवस्थित करू शकतोय का नाही, हे पहिलं मोठं कारण असू शकतं. दुसरं असू शकतं स्ट्रेस लेवल, त्यांचे बरेच स्ट्रेस आहे किंवा कामाचे स्ट्रेस आहे, डिप्रेशन मोस्ट कॉमनली आपण ते पण बघतोय आजच्या, रिलेशनशिप इश्यूज, आणि मग हार्मोनल फॅक्टर्स असू शकत आहे, ते ही बरेच कारण बघतोय आपण हे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये.
1: अच्छा, श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. हे संबंध ठेवताना बऱ्याचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक किंवा शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे, जिथे तुम्ही याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकता, मानसिक आणि शारीरिक उपचार सुद्धा घेऊ शकता. या अशा लैंगिक समस्यांसाठी तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-16-39. मग डॉक्टर राहुल पाटील सर, या ज्या पुरुषांच्या लैंगिक समस्या आहेत त्यावरती काही उत्तर आहे का? म्हणजे आपण हे टाळू शकतो का, प्रिव्हेंट करू शकतो का, आणि सुखी सहजीवन साधू शकतो का?
0: ही जे आहे व्हेरी कॉमन आहे, आपण जे बोलतोय आता ह्याला ट्रीटेबल पण आहे. आपल्याला असं वाटतं की एम्बरेस नाही व्हायला पाहिजे आपण. हा, सो इट इज सेक्शुअल डिस्फंक्शन असू दे, प्रीमॅच्युअर एज्युक्युलेशन काही असू दे, इट इज अ मेडिकल कंडिशन आहे. हे काय आपलं फेलियर नाही आहे लाईफच्या. सो हे लाईफ टाईम कोणालाही झालं तर जे पण असतात पार्टनर्स असतात ते आपले स्वतःमधून बोलून आणि प्रॉपर डॉक्टर कन्सल्टेशन किंवा तज्ञ डॉक्टरकडे जाऊन ह्याच्याबद्दल चर्चा करून ह्याचे पूर्ण माहिती घेऊन सुखी सहजीवन साधू शकतो.
1: ओके, पण मग सर हे जसं तुम्ही समजून सांगितलं तसंच सर मग ही टेम्पररी फेज असू शकते का प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनची? काही एकदा झालं की कायमच आयुष्यभर असंच होत राहतं?
0: हे जे समस्या आहे हे तात्पुरती असू शकतं हे, पण कधी कधी जे हे आपल्याला असं वाटायला लागलं की जास्त वेळ व्हायला लागलं असं, तर हे तुम्ही डॉक्टरकडे येऊन कन्सल्टेशन घेऊन त्याचं आणि ह्याच्या ट्रीटमेंटला मार्गाला आपण लागू शकतं.
1: अगदी, आणि मग ही ट्रीटमेंट तुमची सक्सेसफुल झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या सुखी सहजीवनाचा आनंद घेऊ शकता. श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. हे संबंध ठेवताना बऱ्याचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक किंवा शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे, जिथे तुम्ही याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकता, मानसिक आणि शारीरिक उपचार सुद्धा घेऊ शकता. या अशा लैंगिक समस्यांसाठी तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-16-39. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर पाटणकर सर आणि डॉक्टर राहुल पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: Christian. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आपण जी नवीन संकल्पना सुरू केलेली आहे ती म्हणजे बोधकथेतून आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहोत ज्या इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आहेत. पण फक्त मला सांगा, इन्व्हेस्टमेंट ही पैशातच होते का हो? नाही ना, ती नात्यांमध्ये असते, ती विश्वासामध्ये असते, ती बांधिलकीमध्ये असते. मग अशा या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमधनच आपलं हे जीवन समृद्ध होत जातं. हा विषय एवढ्यासाठीच काढला की ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. अर्थातच मैत्री ही एक अत्यंत सुंदर गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य फुलवायला मदत करते. याच मैत्रीशी रिलेटेड एक गोष्ट आज आपण ऐकणार आहोत जी आपल्याला सांगणार आहेत क्रिसेंट मधल्या देविका जोशी गोखले.
4: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आजची आपली गोष्ट जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे मैत्रीवर आधारित आहे. अजय आणि राजीव दोघेही अतिशय व्रात्य मुलं, पण एकमेकांचे जीवलग मित्र. काहीतरी विचित्र कल्पना त्यांच्या डोक्यात सदैव शिजत असत. आज दोघांनी मिळून जंगलात फिरायला जायचं ठरवलं. हसत खेळत फिरत असताना राजीवच्या पायाला ठेच लागली. पाय दुखावला गेल्यामुळे त्याला भराभर चालताच येईना, त्यामुळे जंगलातून बाहेर पडायला त्यांना खूपच उशीर झाला होता. तेवढ्यात त्यांना समोरून एक अस्वल चालत येताना दिसलं. दोघही अतिशय घाबरले. अजय अस्वलाला पाहून जीव मुठीत धरून पळत सुटला आणि थेट एका उंच झाडावर चढून बसला. राजीवच्या पायाला लागल्यामुळे त्याला पळताच येत नव्हतं. मग त्याने एक युक्ती योजली. तो पटकन जमिनीवर आडवा झाला आणि त्याने श्वास रोखून धरला, कारण त्याला माहिती होतं की मृत व्यक्तीला अस्वल काहीच करत नाही. त्याच्या कानाजवळ अस्वल आला, त्याने हुंगलं आणि त्याला वाटलं की अरे हा माणूस तर मेलाय, असं म्हणून अस्वल तिथून निघून गेलं. अस्वल गेल्याचं बघून अजय झाडावरनं खाली उतरला आणि राजीव जवळ आला. त्याने विचारलं, काय रे अस्वलाने तुझ्या कानात मगाशी काय सांगितलं? त्यावर राजीव म्हणाला की अस्वल माझ्या जवळ आलं आणि ते म्हणालं की संकटाच्या वेळी जो पळून जातो ना अशा व्यक्तीसोबत तू कधीही मैत्री करू नकोस. मंडळी, ही गोष्ट आपण शाळेत भरपूरदा वाचली असेल, पण याचं तात्पर्य काय तर संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र.
3: वा, नेहमीचीच गोष्ट. लहानपणी ऐकलेली वाचलेली ही गोष्ट ऐकल्यानंतर पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटलं ना. पण हा संदेश आत्ताच्या काळात सुद्धा तितकाच लागू पडतो बरं का? कसा आणि इन्व्हेस्टमेंटशी याचा काय संबंध हे जाणून घेऊयात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी यांच्याकडनं. नमस्कार वाणी सर.
5: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
3: जी गोष्ट आपण ऐकली खरं तर खूप वेळा खूप आधी लहानपणी आपण ही गोष्ट ऐकलेली आहे, पण यातनं मिळणारा संदेश आणि इन्व्हेस्टमेंटचा काय संबंध तुम्ही या गोष्टीबद्दल काय सांगाल?
5: सो मॅडम, गोष्टीचा सार काय होतं बघा की संकटात धावून येतो तोच खरा मित्र. खाली झोपलेला मित्र त्याच्या झाडावर चढलेल्या मित्राला सांगतोय उतरल्यानंतर. तर जेव्हा गुंतवणुकीशी याचा म्हणजे संबंध येतो, कारण आपल्या आयुष्यात असंख्य संकट ही येऊ शकतात आणि ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. मग ते दरवेळी आर्थिक संकटच असेल असं नाही, पण आर्थिक संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तेव्हाच मिळते जर आपण इन्व्हेस्टमेंटशी योग्य मैत्री केलेली असेल तर. म्हणजे मैत्री आणि गुंतवणूक दोन समान धागे आहेत बघा. जशी खरी मैत्री एका दिवसात तयार होत नाही, तसंच इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरची मैत्री, इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही एका दिवसात तयार होत नाही. त्याला वेळेची गुंतवणूक ही कायम लागते, त्याला विश्वास आणि वेळेची साथ लागते. अगदी कन्सिस्टन्सी किंवा कंपाउंडिंग हे आपल्याला एका मैत्रीत तेव्हाच बघायला मिळू शकतं ज्याला आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडतोय जर आपण त्याला वेळ दिला तर. चक्रवाढ व्याजाची जादू ही देखील आपल्याला तेव्हाच बघायला मिळते जेव्हा आपण मैत्री जुनी आणि अनेक वर्षांची ठेवतो इन्व्हेस्टमेंटशी, तेव्हाच आपल्याला ती चक्रवाढ व्याजाची जादू बघायला मिळते. दीर्घकाळात लॉंग टर्म मध्ये केलेली गुंतवणूक ही आपला खरा मोठा आर्थिक आधार असते. सो मैत्री जेव्हा लॉंग टर्म मध्ये टिकते आणि ती फुलते इन्व्हेस्टमेंट देखील लॉंग टर्म मध्ये केल्यानंतर ती खरी मैत्रीच्या स्वरूपात आपल्याला लॉंग टर्म आधार देणार आहेत असं आपल्याला इथे म्हणता येईल. सो आर्थिक मित्र किंवा फायनान्शियल बेस्टी रेग्युलर आपल्या लाईफचा जेव्हा आपण विचार करतो आणि आपण आपल्या बेस्टीचा किंवा मित्राचा मैत्रिणीचा जेव्हा विचार करतो आपला चांगला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला वाईट मार्गाला जाण्यापासून जसं वंचित ठेवतो तसंच जेव्हा मी फायनान्शियल बेस्टी किंवा इन्व्हेस्टमेंटची मैत्री असा जेव्हा विषय छेडतो तेव्हा तो आर्थिक मित्र किंवा ती इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही आपल्याला विचारहीन खर्च करण्यापासून वाचवते म्हणजेच आपल्याला गुंतवणुकीची शिस्त लावते आणि ती शिस्त आपल्याला आयुष्यात उपयोगी पडते जेव्हा आपल्याला फायनान्शियल फ्रीडमचा विचार होतो आणि इन्व्हेस्टमेंटच्या मैत्रीचा विचार होतो. सो फायनान्शियल फ्रेंड किंवा फायनान्शियल सल्लागार याच्याशी मैत्री असणं अत्यंत गरजेचं आहे आणि पैशाचं योग्य वाटप किंवा पैशाचं योग्य डायव्हर्सिफिकेशन याच्यासाठी अशा मैत्रीचा सल्ला घेणं फायनान्शियल ॲडवायझरचा किंवा फायनान्शियल फ्रेंडचा सल्ला घेणं हे आपल्या आयुष्यास खूप सुखकर करून देणार असतं असं मला इथे सांगता येईल जेव्हा मैत्रीचा विचार होणार आहे फ्रेंडशिपचा विचार होणार आहे. आणि फ्रेंडशिप डेचं गिफ्ट म्हणजे आपल्याला जर एखाद्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंबहुना आपल्या कुटुंबियांना म्हणजे आपण म्हणतो ना हजबंड वाईफ फ्रेंड्स पाहिजेत मुलगा आणि वडील फ्रेंड्स पाहिजेत
3: बरोबरचं
5: मुलीशी नातं फ्रेंडशिपचं हवं तर अशा कुठल्याही फ्रेंडशिपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट हे गिफ्ट देऊ शकतो जेव्हा फ्रेंडशिपचा विचार होतो तो कुठल्याही पार्ट्या किंवा मोठे खर्च हे करण्यापेक्षा योग्य गुंतवणूक गिफ्ट करा किंवा योग्य गुंतवणुकीचा सल्ला गिफ्ट करा ज्याने त्या मित्राचं किंवा त्या मैत्रिणीचं आयुष्य हे बदलेल आणि तेच खरं फ्रेंडशिप डेचं गिफ्ट असेल त्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी.
3: वा मग श्रोते हो तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना यासाठी नक्कीच प्रमोट कराल असं मला वाटतंय कारण गुंतवणूक ही आत्ताच्या काळात खरंच मैत्रीचं काम करते तेव्हा अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या सोल्युशन्ससाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही क्रिसेंटच्या फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. श्रोते हो आमचे असे विविध उपक्रम तुम्हाला आवडतात का? तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आमच्या सांगितलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या ईमेल आयडीवर सुद्धा. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार
5: मित्रांनो. जशी मैत्री लाईफ टाईम असते तशीच तुमची गुंतवणूकही लाईफ टाईम समृद्धी देणारी असावी. सो या फ्रेंडशिप डेला मेक युअर मनी युअर बेस्ट फ्रेंड. थँक्यू धन्यवाद बाय बाय गुड डे.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्याहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. नेहमीप्रमाणेच फिटनेस बद्दल बोलायला विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्याहो नमस्कार.
5: विक्रम, लहान वयातल्या काही केसेस आपण बघतोय. आजची जी केस आहे याचं वय आहे 26 वर्ष. नाव आहे अमोल. आता हा आयटी मध्ये जॉब करायचा, पण काही कारणांनी त्याला मेडिकल चेकअप करावं लागलं आणि त्यामध्ये त्याला कळलं की प्री डायबेटिकच्या म्हणजे आहे रेंजमध्ये तो. 98 किलो त्याचं वजन आहे. सो डॉक्टरांनी त्याला वजनच आधी कमी करा हे सल्ला दिला होता.
6: येस, ऍक्च्युली अमोलची थोडी मजाच झाली. म्हणजे आजकाल हे भरपूर क्लायंट्स मध्ये बघायला मिळतं की वर्षानुवर्ष कुठलाही मेडिकल चेकअप करत

0: नसतात. आणि मग एकदम कधीतरी जेव्हा कंपनीच्या थ्रू किंवा काही प्रॉब्लेम आला तर जेव्हा मेडिकल चेकअप करायला जातात तेव्हा एकदम कळतं की अरे आपलं वजनही एवढंच आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स पण आहेत, असंच थोडं त्याच्या बाबतीत झालं. त्याची जी आत्ताची करंट कंपनी आहे त्यांच्या थ्रू त्याचा मेडिकल चेकअप झाला, त्यामुळे 5-6 वर्ष त्यांनी गेले मेडिकल चेकअप केलाच नव्हता. आणि यावेळेस केला तर तेव्हा त्याला एकदम वाईट सरप्राईज मिळालं की वजन आता 100 टेकायला आलंय, 98 किलो वजन झालेलं आहे. नंबर 2 म्हणजे प्री डायबेटिक, म्हणजे HbA1c 6.3 पर्यंत पोहोचलं होतं. आणि हा Grade 1 फॅटी लिव्हर देखील त्याला होती. आणि हे सगळं डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तेच सांगितलं की भयंकर काही प्रॉब्लेम नाहीये, पण लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे, वजन कमी करायला पाहिजे, तरच डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल आणि फॅटी लिव्हर तुझी ही परत कमी होईल किंवा निघून जाईल. आणि तो ट्रान्झिटमध्ये आपला रेडिओचा प्रोग्राम ऐकायचा आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला अप्रोच केलं बेसिकली.
1: तू काय काय सांगितलंस ते ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे, आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी संपर्क 9031135000, 9031135000, 90111 32500. विक्रम ब्रेक वर जाण्यापूर्वी अमोलची केस सांगतोय.
0: राईट, आता अमोलची जेव्हा करंट लाईफस्टाईल आणि केस हिस्ट्री डिस्कस करायला चालू केलं तेव्हा असं कळलं की त्याला घरातनं कंपनीला जायला 7 कुठल्याही परिस्थितीत निघावंच लागतं. तर त्यामुळे त्याची एक चांगली गोष्ट म्हणजे रात्री 10-10:30 तो झोपत होता आणि 6 सकाळी शार्प उठत होता. तो झोप या फ्रंटवरती त्याचा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. एक्सरसाइज करायची तयारी होती त्यामुळे त्याचाही प्रश्न नव्हता. आता त्याचा मेन प्रश्न असा होता की उठल्यानंतर तो मेंटल स्ट्रेस सगळं उठून कंपनीला पोहोचून लॉग इन करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की त्याला नाश्ता जास्त जात नाही, त्यानंतर दुपारचं जेवण खायचा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे 4:30 त्याचं ऑफिस सुटायचं. संध्याकाळी 4:30 ते रात्री 8:30 मध्ये त्याचं प्रचंड वेडवाकडं खाणं व्हायचं. हा त्याचा प्रॉब्लेम होत होता की रात्रीचं जेवण भरमसाठ होत होतं, दुपारचं जेवण कमी होत होतं, नाश्ता अगदीच कमी जात होता पोटामध्ये आणि संध्याकाळी काहीतरी खराबच, एस्पेशली स्ट्रीट फूड काहीतरी, म्हणजे भेळ, पाणीपुरी, चाट वगैरे खाल्लं जायचं रोजच्या व्यवहारात आणि हा सगळा त्यामध्ये प्रॉब्लेम त्याचा चालू होता. त्याला मी तेच सांगितलं एक्सरसाइज महत्व पटवलं, एक्सरसाइज त्याला म्हटलं सोपेच देणारे, सगळे घरच्या घरीच करायचे, जिमची गरज नाही, त्यामुळे ते त्याला रिलीविंग वाटलं की परत घरी आल्यानंतर कपडे बदलून जिमला जा वगैरे हे नाही. दुसरी गोष्ट, संध्याकाळी जे त्याचा जो प्रॉब्लेम होता 4:30 ते 7:30-8 मध्ये काहीतरी घाणेरडं खाल्लं जायचं, तर त्याला मी तिकडे व्यवस्थित हेल्दी स्नॅक्स, त्याला म्हटलं व्यवस्थित 2-3 फळं खा किंवा मखाणा खा किंवा काहीतरी हेल्दी खा, पण हे असलं काहीतरी खाऊ नकोस, आणि ते त्याला पटलं. त्यामुळे ते त्यांनी चालू केल्यानंतर मग आठवड्यापर्यंत त्यांनी जेव्हा फोन आमचा झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की संध्याकाळी आता ती गांडळ खायची इच्छा जी ती कम्प्लिटली निघून गेली. आणि ऑफकोर्स संध्याकाळी घरी आल्यानंतर वर्कआउट असायचा त्यामुळे वेळही त्यामध्ये जायचा आणि ते सगळं त्याला फॉलो करायला इझी गेलं. आणि आपण त्याचा रिझल्ट बघितला आतापर्यंतचा तर 3 महिन्यातच त्याचा 11 किलोनी वजन कमी झालेलं आहे, म्हणजे 98 होतं ते आता 87 झालेलं आहे. नंबर 1. नंबर 2 म्हणजे आता फॅटी लिव्हरचं जे काय तो सोनोग्राफी जी करायची आहे तर ती त्याची ड्यू आहे आणि ती केल्यानंतर ऑफकोर्स मला खात्री आहे की त्यात पॉझिटिव्ह रिझल्ट त्याला जाणवतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एनर्जी लेवल्स वगैरे वाढलेल्या त्याला जाणवल्या. HbA1c त्यांनी आता जे रिसेंटली केलं ते ऍब्सोल्यूट नॉर्मल 5.8 खालती त्याचं HbA1c 3 महिन्यात गेलेलं आहे, त्यामुळे तो एक प्रकार संपला. आणि आता फक्त एक फॅटी लिव्हर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स वजन त्याचं अजून बरंच कमी करायचं बाकी आहे आणि ते होत राहणार.
1: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे, आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
6: नमस्ते.
5: फर्निचर मध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो.

0: फॅशन बदलत असते, या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते. पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचरमध्ये एक्सचेंज का होत नाही?
1: तर याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचं रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्यूम आहे. ज्याला नवीन घ्यायचं आहे त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे, आणि ज्याला जुनं घ्यायचं आहे त्याला प्राइस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात, त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. का तर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे, आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला सांगतो की तुमचं बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे, तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका. भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल, तो शिफ्टिंग कॉस्ट इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल. आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना, त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर एक 5 वर्षामध्ये नील झाले. मग 7 वर्षानंतर जर तुम्हाला काय तुमचं 35,000 रुपयाचा बेड आहे तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेसरी त्याला 15-20,000 रुपये करून चालत नाही.
0: बरोबर,
1: त्याला तुम्हाला 5-7,000 रुपये मिळाले तरी भरपूर झाले.
0: राईट.
1: त्या प्राइसला तुम्हाला कोण मिळत असेल रेफरन्सला तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता.
0: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता. तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता. अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हांडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत हे चुकीचं आहे, कारण एकदा युज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावा आणि मग नवीनचा विचार करावा. हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगा?
1: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर बुक करा, एकदा बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझं जुना काढलं तरी माझ्या नवीन मटेरियल येणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या. नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात. मग तो एक ऑप्शन आहे. अदरवाईज तुमच्या कलिग्ज मध्ये तुमच्या रेफरन्स मध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता. ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल.
0: बरोबर.
1: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून झाला माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे, तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही. मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचरसाठी कस्टमर बघायला चालू करा. ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचा प्लॅन करू शकता.
0: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच द्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हांडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत असतो. आजही आबासाहेब गडदे आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांचं आपण प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपल्या कार्यक्रमात स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: डॉक्टर, मला सांगा, बस्ती म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदानुसार पावसाळ्यात घ्यायची बस्ती म्हणजे काय?
4: तुम्ही जो विचारला की बस्ती म्हणजे नेमकं काय, खरं तर आयुर्वेदात बस्ती ही शरीर शुद्धीचं पंचकर्मातला एक प्रकार.

0: प्रकार सांगून ठेवलाय. आयुर्वेदानुसार पंचकर्म, वमन, विरेचन, बस्तीतले दोन प्रकार, निरोह, अनुआसन आणि नस्य असे पाच प्रकार सांगून ठेवलेत. हे नेमके कशासाठी आहे तर शरीर शुद्धीसाठी हे पंचकर्म आहे. तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदात कोणताही विकार समूळ बरा केला जातो असं आपण नेहमी ऐकतो. पण हे मग कसं काय? आयुर्वेदात जे रूट कॉज आहे, कोणत्याही विकाराचं जे रूट कॉज आहे, जे मूळ कारण आहे, ते कारणच काढून टाकलं जातं जेणेकरून परत त्याच्यापासून कोणताही विकार उत्पन्न होता कामा नये. त्यामुळं आयुर्वेदानं शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा आणि रसायन चिकित्सा असे वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे पार्ट सांगून ठेवले. शमन चिकित्सा म्हणजे पोटातील औषधं, शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातले पाच प्रकार आणि रसायन चिकित्सा म्हणजे अपुनर्भव चिकित्सा. एखादा विकार बरा झाला तर तो पुन्हा उत्पन्न होऊ नये ह्याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याला रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं. आणि ती जनरली शरीर शुद्धी नंतर केली जाते. आता पंचकर्म म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की काहीतरी झाल्यावर पंचकर्म करावं का? तर असं अजिबात नाही. आयुर्वेदात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ह्या धर्तीवर ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे काय? तर मुळात विकार उत्पन्न होऊ द्यायचे नाहीत आणि झाले तर मग त्याची ट्रीटमेंट सांगितली. विकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्यासाठी काय सांगून ठेवले? आयुर्वेदानं दिनचर्या सांगितली, आयुर्वेदानं ऋतुचर्या सांगितली. म्हणजे काय? रोज उठल्यानंतर झोपेपर्यंत कसं राहिलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कधी आणि किती खाल्लं पाहिजे, इथंपासून दंतमंजन कसं करायचं, पाणी किती प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आयुर्वेदान केलेला आहे. हे जसं दिनचर्या आहे तसं ऋतुचर्या आहे. ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतूनुसार उन्हाळ्यात कसं राहिलं पाहिजे, उन्हाळ्यातलं खाद्यपदार्थ काय पाहिजेत, उन्हाळ्यातले पेय पदार्थ काय पाहिजेत, पावसाळ्यात कसं राहिलं पाहिजे, खाल्लं पाहिजे आणि थंडीत स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा सविस्तर चर्चा किंवा उहापोह हा आयुर्वेदात केलाय. पण नेमकं आपण ते करत नाही. आपण ऋतुचर्यानुसार राहत नाही, ऋतुचर्यानुसार खात नाही, ऋतुचर्यानुसार पित नाही, कुठल्याही ऋतूत काही केलं जातं. आता सीझनल फळं सोडून आता बाराही महिने फळं मिळतात आणि त्याचं सेवन केलं जातं. दिनचर्येच्या हिशोबानं आपण रात्री म्हणजे शिफ्ट ड्युटीचंच प्रकरण असं आहे की दिवसा झोपतात रात्री काम करतात आणि ह्या गोष्टींमुळं विकारांची, दोषांची शरीरात संचय व्हायला लागतो, विकार उत्पन्न व्हायला लागतात, मग आजार मागे लागतात. तर हे होच नाही म्हणून दिनचर्या ऋतुचर्या सांगितली आणि ते होत नाही. आता दिनचर्या ऋतुचर्या पाळली जात नाही, अजून विकार उत्पन्न नाही, शरीरात दोषांचा संचय आहे आणि भविष्यात विकार उत्पन्न होणार आहे अशांसाठीही पंचकर्म आहे. आणि ज्यांना एखाद्या मग तो शारीरिक दोष असो, मानसिक दोष असो, याच्यासाठीही आयुर्वेदात पंचकर्म सांगून ठेवले. आणि त्यातला एक भाग म्हणजे बस्ती.
1: डॉक्टर, बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाले आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99.
0: बस्ती चिकित्सा जनरली जी सांगितली आहे ती वात व्याधींसाठी बस्ती चिकित्सा आहे. त्यामुळे वाताचे विकार असतील तर त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा प्रामुख्यानं वापरली जाते आणि लोकांनी जवळपास तेच माहिती आहे की वात झाला की बस्ती घ्यायचं आहे. पण तसं खरं आहे का? हे अर्ध सत्य. बस्ती हे वातासाठी वापरलं जातं अगदी बरोबर आहे, फक्त ते वातासाठीच वापरलं जातं असं नाही आहे. ते कफाच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते पित्ताच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी वापरलं जातं, ज्यांना गर्भधारणा झाली त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी वापरलं जातं. म्हणजे बस्ती चिकित्सा वात, पित्त, कफाच्या ह्या तिन्ही दोषांच्या कोणत्याही अवस्थेत आपल्याला ही वापरता येऊ शकते. बस्ती चिकित्सा करत असताना त्याचा काही कालावधी आहे का? तर जनरली वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यात ज्यांना विकार नाहीत, विकार नाही याचा अर्थ एखादा आजार अभिव्यक्त झालेला नाही, एखादा आजार त्यांना झालेला नाही असं आपण समजूया. दिनचर्या चुकीच्या आहे, ऋतुचर्या चुकीच्या आहे, शरीरात दोषांचा संचय होते, शरीरात दोष साठलेले आहेत पण विकार नाही झाला, अशा लोकांनी आपण वर्षा ऋतूतच केलं तरी चालणार आहे. वर्षात नाही एकदा केलं, एकदा म्हणजे एक दिवसांचं बस्ती नसतं ते, एकदा म्हणजे 15 दिवसांचं, 7 दिवसांचं, 21 दिवसांचं, ते वेगळी सेटिंग आहेत. आयुर्वेदानुसार वेगळे प्रकार सांगून ठेवलेत बस्तीचे. तर ते नुसतं दोष काय आहेत, कधीपासून आहे, ते तपासणी केल्यानंतर ठरतं आणि त्यानुसार आपल्याला ते ट्रीटमेंट बस्तीची करता येते. त्यामुळे विकार उत्पन्न नाही झालेत अशा लोकांनी जर ठराविक काळच आपल्याला कुठला करायचा असेल तर तो बस्तीसाठी आपल्याला वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा योग्य काळ सांगून ठेवला आहे. म्हणजे वाता

0: प्रकारचे विकार आपल्याला टाळता येऊ शकतील किंवा इतरही विकार जे आहेत ते. खर तर एखादा आजार उत्पन्न झाला की मग मात्र त्या गोष्टींसाठी बस्तीला एक ठराविक काळातच करायचं असं नाही. मग ते उन्हाळ्यातही चालतो, तो पावसाळ्यातही चालतो, तो हिवाळ्यातही चालतो. अशा वेळेला मग आपल्याला वैद्यांचा सल्ला घेऊन आहाराचं नियोजन करून आपल्याला बस्ती चिकित्सा करणं गरजेची गोष्ट आहे.
1: डॉक्टर, बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्क साठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
0: खर तर जसं वात विकारांच्या बाबतीत सांगतोय तसं डोळ्याच्या बाबतीत, तसंच स्त्रियांच्या बाबतीत त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होताना दिसत असतो. डोळ्याच्या बाबतीत डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, म्हणजे पडद्यावरती सूज आलेली आहे, पडद्याला रक्तस्राव झालेला आहे, मागच्या नसांना सूज आलेली आहे, किंवा ह्या सगळ्याच्या कॉम्प्लिकेशन म्हणून पडदा त्या जागेवरून सुटत आहे डोळ्याचा पडदा. तर ह्या केसेसमध्ये डोळ्यांच्या इतर क्रियाकल्पांसोबत, डोळ्याच्या इतर पंचक्रमांसोबत बस्ती चिकित्सा ही अमृता समान काम करते. हा फक्त एका सेटिंग मध्ये होईल असं नाही. दोषांची तीव्रता काय आहे, आजार किती मोठा आहे, दिसणं किती कमी झालं आहे, ब्लीडिंग किती आहे, सूज किती आहे, नसाना सूज किती आहे, ती कधी पासून आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून ज्या वेळेला आपण औषधं निवडतो आणि तेथे तो कार्यकाळ पूर्ण करतो, बस्ती चिकित्सा व्यक्तीपरत्व जे आपण डिसाईड करतो चेक केल्यानंतर, तर मग त्याचे बेनिफिट आपल्याला बघायला मिळत असतात. हे जसं डोळ्यांच्या बाबतीत झालं तसेच गर्भिणींच्या बाबतीत. आता बघतोय आपण लेट लग्न आहेत, लेट कन्सेप्शन आहेत, मग IVF आहे, IUI आहे, खूप चक्र करतोय आपण, खूप चक्रा मारतोय गायनेकोलॉजिस्ट कडून, तरी गर्भधारणा होत नाही. अशा केसेसमध्ये बऱ्याचदा लेट कन्सेप्शन असल्यामुळं किंवा लग्न लेट झालेले असल्यामुळं गर्भाशयाच्या वरती वाताचा परिणाम एवढा मोठा आलेला असतो, तो कमी करण्यासाठीही आपल्याला ह्या बस्ती चिकित्साचा खूप चांगला फायदा करून घेता येऊ शकतो. थोडक्यात काय, शरीर शुद्धीतले जे वेगवेगळे आयुर्वेदातनं पंचक्रमातले पाच प्रकार सांगून ठेवले, त्यातला बस्ती चिकित्सा हा शरीरातले दोष बाहेर काढणारा, शरीर निर्दोष करणारा आणि शरीर निर्दोष करून शरीरातले भविष्यात होणारे विकार आणि झालेले विकार हा घालवणारा खूप मोठा चिकित्सेचा पार्ट आहे. आता पावसाळा आहे, कारण ज्यांना विकार नाहीत, आता विकार नाहीत म्हणजे जसं मगाशी सांगितलं तसे दोष आहेत पण विकार नाहीत, म्हणजे आता शुगर आहे, हायपर टेन्शन आहे, तर दोष संचय त्यांच्या शरीरात ऑलरेडी आहे. अशा लोकांना भविष्यात डायबिटिक रेटिनोपॅथी सारखे विकार नको असतील, आयुर्वेदात जी बस्ती चिकित्सा सांगून ठेवली ह्याच्यासारखी बाहेरील चिकित्सा आपल्याला करता येत नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करून घ्यावं, जवळच्या वैद्यांना आपली नाडी दाखवावी, निदान करून घ्यावं, त्याचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणारे आजारपण आपल्याला नक्की टाळता येऊ शकते.
1: तर डॉक्टर धन्यवाद, आपण खूपच छान बस्तीविषयीची माहिती दिलीत. पुढच्या भागात आणखी एका वेगळ्या विषयावर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर, हडपसर. श्रोते हो नमस्कार. मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर, हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे.

0: याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचन संस्थेला. मूळव्याध, फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत, तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार डॉक्टर, सर्वप्रथम तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवासाबद्दल आणि विशेषतः कोलोरॅक्टल सर्जरी हे क्षेत्र निवडण्यामागच्या प्रेरणेबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
2: सर्जरी हे माझं पहिल्यापासून आवडतं क्षेत्र, पण त्यामध्ये कोलोरेक्टल सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन करण्याचा विचार हा आला कारण बरेच रुग्ण बरेच वर्ष हा आजार कित्येक वर्ष लपवून ठेवतात, सांगत नाहीत किंवा हा आजार घेऊन तसेच वागतात. लाजे खातर किंवा सामाजिक प्रेशर खातर किंवा पैशामुळे बऱ्याच वेळा उपचार थांबतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि कमी वेदनेत जलद बरे होताना रुग्णांना पाहणे ही माझी सर्वात मोठी प्रेरणा ठरली. त्यामुळे कोलोरेक्टल सर्जरीमध्ये उपचार जलद होतो, त्यामुळे पेशंटचे जे वर्षानुवर्ष आजार असतात ते विदिन वन डेज बरे झाल्यामुळे पेशंट चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो बघायला खरंच खूप प्रेरणादायी वाटतं.
1: डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातच यायचं असं आपण ठरवलेलं होतं?
2: हो, म्हणजे पहिल्यापासून तेच माझी आवड होती, कारण वैद्यकीय क्षेत्राचा पूर्वीचा कोणाचा वारसा नसला तरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जे आपल्याला सेवा करायला मिळते आणि जे प्रेम आणि जो आशीर्वाद मिळतो तो आशीर्वाद कुठल्याच क्षेत्रामध्ये मिळत नाही असं मला तेव्हापासून वाटायचं, आणि ते खरंच तसं आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आम्ही जी रुग्णसेवा करतो, जी पेशंटला ट्रीट करतो, ज्या भावनेने प्रत्येक डॉक्टर पेशंटला बरा करत असतो ती भावना प्युअर असते, आणि त्यामुळे जेव्हा त्या भावनेने ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट बरा होताना डॉक्टरांना दिसतो तो आनंद डॉक्टरांना खरंच खूप मौल्यवान असतो.
1: डॉक्टर, हडपसरमध्ये म्हस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या नावानं आपलं हॉस्पिटल चालूच आहे, पण त्याचबरोबर आपण मिडास हिलिंग हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे, तर या मागची नक्की संकल्पना काय आहे?
2: मिडास टच म्हणजे हा ग्रीक कथामध्ये आपण ऐकलंय मिडास टच, त्यामध्ये स्पर्शाने सकारात्मक परिवर्तन घडवणे हा माझा त्यामधला हेतू होता. आमच्या मिडासमध्ये फक्त उपचार नाही तर रुग्णाच्या वेदना भीती चिंतेचे निरोगी आयुष्य रूपांतर होते. त्यामुळे अंतर्गत तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्श याचा सुंदर संगम म्हणजे मिडास हिलिंग. अशा भावनेने आम्ही अशा प्रेरणेने आम्ही हे म्हस्के हॉस्पिटलच्या बरोबर आता मिडास हिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे.
0: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700684, 7070700684. आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा, मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस. डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता मराठी चित्रपट संगीतात ऐकूयात महानंदा या चित्रपटातलं गीत. स्वर आहे आशा भोसले, उषा मंगेशकर आणि राणी वर्मा तसंच रंजना जोगळेकर यांचा. शांता शेळके यांच्या गीताला संगीत आहे रेधनाथ मंगेशकर यांचं.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात महानंदा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर होता आशा भोसले, उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना जोगळेकर यांचा. श्रोतेहो, सकाळचे 10:50 होत आहेत. आता भिडे हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
3: नमस्कार श्रोते हो, भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मंजिरी मॅडम.
4: नमस्कार.
3: आपण आयव्हीएफ या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देत होतो. आता बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न येतो की आयव्हीएफचा सगळ्यात उत्तम यश हे कुठल्या वयामध्ये येतं याबद्दल सुद्धा सांगा.
4: पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना जनरली असं वाटत असतं की आयव्हीएफ हे सगळ्यात शेवटची पायरी आहे गर्भधारणेची.
5: बर.
4: आणि ते आमच्याकडे पोहोचेपर्यंत बऱ्याच वेळेला पेशंटची 40 उजाडते. त्यामुळे पेशंट जर आमच्याकडे 20-30 ह्या वयोगटात आली, 20-30 वर्षाच्या पेशंटमध्ये जर आपण आयव्हीएफ केलं तर सक्सेस रेट हा खूप व्यवस्थित येतो. म्हणजे 60-70% पर्यंत पेशंट हे आयव्हीएफनी गरोदर होऊ शकतात. 30-35% वयोगटातली जर पेशंट माझ्याकडे आली तर हा सक्सेस रेट 60% वरनं साधारण 45-50%

0: टक्केपर्यंत एवढा येतो.
1: ओके.
0: आणि तुला आश्चर्य वाटेल पण 35 वर्षाच्या पुढची जर पेशंटचं आपण आयव्हीएफ केलं तर टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट उत्तम दर्जाचा आयव्हीएफ करून सुद्धा साधारण 30-35% एवढाच असतो. म्हणजे पेशंटची जेवढी स्वतःची गर्भधारणेची कार्यक्षमता उत्तम असेल, जेवढी स्त्री बीज उत्तम क्वालिटीची असतील किंवा तिचं वय लहान असेल, तर आयव्हीएफला सक्सेस रेट हे अतिशय चांगले येतात.
1: अगदी.
0: जितकी पेशंट आमच्याकडे उशिरा येते तेवढे बऱ्याच वेळेला स्त्री बीजांची कार्यक्षमता कमी झालेली असते किंवा तिला इतरत्र फायब्रॉइडच्या गाठी, एंडोमेट्रियोसिस असे सुद्धा गुंतागुंतीचे त्रास असू शकतात. 35 पुढे तर अंड्यांचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं असतं. त्यामुळे आयव्हीएफ हे तंत्रज्ञान जरी उत्तम असेल आणि उपलब्ध असेल तरी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांची कार्यक्षमता जर कमी असेल तर पेशंटचा सक्सेस रेट हा कमी कमी होत जातो.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178. डॉक्टर मंजिरी मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की 35 आधी जर का आपण आलो तर याचा उत्तम सक्सेस रेट मिळतो आयव्हीएफचा, पण बऱ्याच जणांच्या मनात असं असतं की आम्हाला नैसर्गिकरित्याच गर्भधारणा हवी आहे आणि म्हणून शक्य तेवढे वर्ष ते प्रयत्न करत राहतात, याबद्दल तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: आता आपल्याला माहिती आहे की शिक्षणामुळे किंवा आपले जे करिअर खूप लांबतात आजकाल, त्यामुळे लवकर लग्न करणं पण बऱ्याच वेळेला सगळ्या स्त्रियांना शक्य असतं असं नाही.
1: बरोबर.
0: पण त्यातल्या त्यात आयव्हीएफ डॉक्टर म्हणून मी असं सुचवू शकते की गर्भधारणेच्या वेळेला तुमचं वय हे साधारण 35 आतलं जर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काही त्रास उद्भवत नाही. बाळ सुद्धा मानसिक शारीरिक दृष्ट्या उत्तम असण्याची शक्यता असते. आणि इतरत्र तुम्ही ऐकलं असेल डाऊन सिंड्रोम किंवा इतर जे गुणसूत्रांचे आजार बाळांमध्ये असतात ते ह्या पेशंटमध्ये होत नाहीत. म्हणजे थोडक्यात तुम्ही 35 आतली जर पेशंट असाल आणि तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला जर चान्स घ्यायचा असेल तर एखाद वर्ष नैसर्गिक दृष्ट्या तुम्ही व्यवस्थिशीर प्रयत्न केला पाहिजे. त्याआधीच मी म्हणते की डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या दोघांच्या तपासण्या करून सगळं व्यवस्थित आहे ना हे केल्यानंतरच प्लॅनिंग सुरू केलं पाहिजे. त्यानंतर जर 1 वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा राहिली नाही तर आयुआय सारखी पद्धत 3 वेळापर्यंत आपण सुचवतो.
1: बरोबर.
0: आयुआय सुद्धा अपयशी झालं तर मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान जसं की आयव्हीएफ किंवा इक्सी हे सुचवलं जातं.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178. पुन्हा भेटूया भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: भिडे हॉस्पिटलद्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
6: ओफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, हर दाना समान.
7: तो ऐसा बोलो ना,
6: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
8: क्यों छोटे साहब?
6: मम्मी मैं तो
8: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
9: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
10: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
11: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
12: भारत का गम एक्सपर्ट.
9: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
10: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते.

0: राजेश खन्ना, विनोद खन्ना, धर्मेंद्र, कमल हसन, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर तसंच शाहरुख, सलमान, ऋतिक रोशन, गोविंदा, शाहिद कपूर, वरुण धवन या अभिनेत्यांनी नया दिन नई रात, राम और श्याम, डॉन, अदालत, महान, सत्ते पे सत्ता, आखरी रास्ता, सच्चा झूठा, हम दोनों, हम शकल, अप्पू राजा, लहू के दो रंग, आमने सामने, बधाई हो बधाई यांसारख्या चित्रपटात नायकांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय आपल्याला आवडलेल्या आणि आठवत असलेल्या नायकाच्या दुहेरी भूमिकेविषयी बोलूया आपकी पसंत मध्ये सोमवारी 11 ते 12 या वेळेत. प्रसारण बुधवारी 12:15 ते 1 दरम्यान. आपकी पसंद, संवादक कैलास शिंदे.
1: मैं जानू या तू जाने कौन कौन है ये कौन जाने.
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:58 होत आहेत. जाणून घेऊयात ठळक बातम्या.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या सागरी मार्गांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि त्यामार्गे भारतापर्यंत रेल्वेमार्ग शोधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रशियाचे उपपंतप्रधान मराट खुस्नुलीन यांच्या म्हणण्यानुसार पर्यायी मार्गांमुळे होर्मुझ आणि बॉस्फोरस सामुद्रधुनी यासारख्या दोन धोरणात्मक जलमार्गांशी संबंधित धोके हाताळायला मदत होऊ शकते. आसाममधली पूरपरिस्थिती अद्यापही गंभीर आहे. आतापर्यंत पुरामुळे 17 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं असून 97 जण मृत्यूमुखी पडले आहेत. या पुरामुळे 1,68,000 अधिक लोकांना झळ पोहोचली असून विस्थापित झालेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पुण्यातील कौशिकाश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 301 जणांनी रक्तदान केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या या शिबिराचं हे 22वं वर्ष होतं. शिबिरामध्ये 33 महिलांनीही रक्तदान केलं आहे. गेल्या 8 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसानं दांडी मारली असून धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पावसाची अपेक्षा आहे. गेल्या 30 आणि 31 जुलै रोजी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामध्ये 6 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरला, मात्र जिल्ह्यातल्या धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं आज पहाटे जालना इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. चित्रकलेचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही आपल्या अद्वितीय रेखाटन शैलीनं त्यांनी कलाविश्वात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. अकोला इथं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर ते अहिल्यानगर इथं टपाल खात्यामध्ये नोकरीला लागले. मराठीतील प्रसिद्ध साहित्यिकांच्या 300 अधिक पुस्तकं दिवाळी अंक यांच्या मुखपृष्ठाचं काम त्यांनी केलं होतं. यासाठी ते कोणतंही मानधन घेत नसत. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 2 रामतीर्थ स्मशानभूमी संभाजीनगर रोड जालना इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11 आहेत. मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात रुदाली या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीत भूपेन हजारिका यांचं.

0: मधुमालती या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात रुदाली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं भूपेन हजारिका यांचं.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मुरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणे गाडगे अँड संस्थे नवीन 3 मजली 33 वे दालन सुरू केले. पुणे गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
4: पुणे गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
1: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणीही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक. मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.

0: आशा भोसले यांच्या स्वरात इजाजत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
6: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84 84 86 19 00. 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
7: पासपोर्ट ची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98 222 33 138.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: हिंदी चित्रपटात अनेक नायकांनी हिरोंनी दुहेरी भूमिका साकारल्या. काहींनी तर अगदी तिहेरी. दुहेरी भूमिकेतील आपला आवडता नायक याविषयी बोलूया. हॅलो आपकी पसंद यामध्ये सोमवारी 11 ते 12 दरम्यान दिलीप कुमार, देवानंद, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, धर्मेंद्र, कमल हसन, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर तसंच शाहरुख, सलमान, ऋतिक रोशन, गोविंदा, शाहिद कपूर, वरुण धवन या अभिनेत्यांनी नया दिन नई रात, राम और शाम, डॉन, अदालत, महान, सत्ते पे सत्ता, आखरी रास्ता, सच्चा झूठा, हम दोनों, हम शकल, अप्पू राजा, लहू के दो रंग, आमने सामने, बधाई हो बधाई यांसारख्या चित्रपटात नायकांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय आपल्याला आवडलेल्या आणि आठवत असलेल्या नायकाच्या

0: दुहेरी भूमिकेविषयी बोलूया आपकी पसंत मध्ये सोमवारी 11 ते 12 या वेळेत. प्रसारण बुधवारी 1:15 ते 1 दरम्यान. आपकी पसंद संवादक कैलास शिंदे.
1: महागाईचा वाढतोय गुंता.
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा. 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज. तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
5: 200 वर्षांचा गौरव 200 वर्षांचा विश्वास चंदूकाका सराफ ज्वेल्स.
6: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
5: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
6: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
5: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड डिझिलँड बिल्डिंग पुणे.
9: श्रोतेहो मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.

लेकिन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदन.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84 84 86 19 00 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत. धनवान या चित्रपटातलं गीत आहे, संगीत रेधनाथ मंगेशकर यांचं.

मधुमालती या कार्यक्रमात आत्ताच आपण लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांचं गीत ऐकलं. धनवान या चित्रपटासाठी संगीत रेधनाथ मंगेशकर यांचं होतं.

0: डेंटॉनिक बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध डेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या डेंटॉनिक
1: नकलेपासून सावधान
0: डेंटॉनिक।
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
3: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
4: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही, ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98 222 33 138।

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात रॉकी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो कार्यक्रमातली आनंदची गाणी थोड्याच वेळात.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900. 84848619000. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
0: श्रोते हो मधुमालती या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सबसे बडा रुपया या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आणि संगीत आहे बासू मनोहारी यांचं.

0: आहे.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: बड़े दिलवाला या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
10: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

श्रोतेहू मधुमालती या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात जमी आसमा या चित्रपटातलं अंजान यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात जमी आसमा या चित्रपटातलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. याबरोबरच मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:58 झाली आहेत. जाणून घेऊयात ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्याबरोबर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून गोंधळाला प्रारंभ केला. राज्यसभेतही असाच गोंधळ झाल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. नौदल उपप्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आजपासून मॉरिशसच्या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हा दौरा म्हणजे मॉरिशससोबतचे द्विपक्षीय सागरी सहकार्य बळकट करण्याच्या आणि संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या भारताच्या निरंतर प्रयत्नांचाच एक भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार आहेत. याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पंतप्रधान हे कुठल्या एकट्या पक्षाचे नसतात. विरोधकही त्यांना आपल्या विकासकामांसाठी भेटू शकतात असं ते म्हणाले. राज्यातल्या 74% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून या वर्षाअखेर हे प्रमाण 90% तर पुढच्या वर्षी 100% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथं काल शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. डॉक्टर कुमार सप्तर्षी म्हणजे मुक्त विद्यापीठ होते. त्यांनी केलेली विविध आंदोलनं, शंकराचार्यांना दिलेलं चर्चेचं आव्हान, युक्रांत, सत्याग्रही विचारधारा, सहवासातून समजलेलं त्यांचं व्यक्तिमत्व याबद्दल मान्यवरांकडून डॉक्टर कुमार सप्तर्षींच्या आठवणींना काल उजाळा देण्यात आला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 40 कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. पुण्याच्या कोथरूड इथल्या गांधी भवनमध्ये 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी 34व्या गांधी दर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. युवक क्रांती दलाचा रौप्य महोत्सवही यावेळी साजरा करण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12 वाजले आहेत. वी लर्न इंग्लिश हा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: वी लर्न इंग्लिश प्रस्तुती पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस लेसन 6 रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा.
1: आपले आई वडील किती वेगवेगळी कामं करतात त्याबद्दल माझे दोन लहान शेजारी इंग्रजीत बोलायला शिकणार आहेत. ऐका ह.
2: काय झालं, कसला हा आवाज?
1: शरदचं हे नेहमीच कुठेतरी बघत चालला होता, धडकला पोस्टमन काकांना.
3: हे नेहमी असं करतात का? नेहमी असं धडपडतात?
2: सगळी पत्र पडली काका, हे घ्या बघा, खराब नाही झाली.
3: हा थँक्यू थँक्यू. हा हे वी शरद कोण? त्यांच्यासाठी पत्र आहे.
2: शरद दादा, युअर लेटर. काका हा शरद आहे.
4: येस माय लेटर्स. ओ नो, माय मदर इज नॉट कमिंग. हियर रीड दिस सुनीता मावशी, शी सेंट अ लेटर फॉर यू टू.
1: माझ्यासाठी पण पत्र पाठवलंय.
5: काय झालं, काय झालं? सुनीता मावशी तुम्ही वाचा ना पत्र लवकर. माय मदर काय म्हणतोय हा?
1: वाचते हं. त्याच्या आईने लिहिलंय, सॉरी मलेरिया हॉस्पिटल.

0: कॅन्सल माय हॉलिडे. शरदची आई येणार होती इथे, पण तिच्या हॉस्पिटलमध्ये खूप काम आहे. चेन्नईला मलेरियाची साथ आली आहे ना, म्हणून खूप काम आहे तिला. तिला तिची सुट्टी रद्द करायला लागणार.
1: युअर मदर शरद दादा, युअर मदर डॉक्टर?
2: येस, माय मदर इज अ डॉक्टर.
3: अँड माय मदर टीचर.
2: से, माय मदर इज अ टीचर.
3: माय मदर इज टीचर.
2: नो नो, से माय मदर इज अ टीचर.
3: माय मदर इज अ टीचर. माय मदर इज अ टीचर.
1: सुनीता मावशी, माझी आई नोकरी करत नाही, ती घरीच असते, मग तिला काय म्हणायचं इंग्रजीत? जसं आपण मराठीत गृहिणी म्हणतो, तसंच इंग्रजीत काय म्हणतात?
0: तुझी आई घरी काम करते ना, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, कपडे धुणं, तुम्हाला सर्वांना सांभाळणं, कितीतरी काम करते. मग तिला म्हणायचं हाऊस वाईफ.
1: मग मी असं म्हणू, माय मदर इज अ हाऊस वाईफ.
0: हो बरोबर, माझी आई नर्स होती. त्या काळात ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मदत करायची, आजारी माणसांना सांभाळायची. लहान असताना तेव्हा मी असं म्हणाले असते, माय मदर इज अ नर्स.
1: माय मदर इज अ हाऊस वाईफ. माय मदर इज अ हाऊस वाईफ.
3: माय मदर इज अ टीचर. माय मदर इज अ टीचर.
0: शरद, व्हॉट इज युअर फादर डू?
2: माय फादर इज अ टीचर, अ कॉलेज टीचर.
1: माय फादर इज फार्मर, म्हणजे शेतकरी. ओ सॉरी, चुकलं. माय फादर इज अ फार्मर.
3: माय फादर इज अ पोलिसमन.
2: ओ पोलिसमन.
1: हो, त्याचे बाबा रोज मोटरसायकल वर जातात, त्यांच्याकडे बंदूक आहे.
2: बंदर? बंदर आहे? ही हॅज अ मंकी.
0: शरद, नॉट बंदर, माकड नाही, बंदूक, गन.
2: ओ गन, आय सी, बंदूक गन.
3: त्याला वाटलं बंदर.
0: माझे वडील ऑफिसात काम करायचे, ते ऑफिस वर्कर होते. ऑफिस वर्कर, कारखान्यात काम करणाऱ्याला फॅक्टरी वर्कर म्हणायचं, शेतमजुराला फार्म वर्कर म्हणायचं.
1: मंगलाचे वडील ड्रायव्हर आहेत, त्याला इंग्रजीत काय म्हणतात?
0: ड्रायव्हर म्हणतात. काही काही शब्द आपण इंग्रजीतलेच मराठीत वापरतो, जसं ड्रायव्हर, पोस्टमन, पोलिसमन, डॉक्टर, नर्स.
2: येस, सेम इन इंग्लिश अँड मराठी. ड्रायव्हर, पोस्टमन, पोलिसमन, डॉक्टर, नर्स.
0: येस शरद, इट्स द सेम इन इंग्लिश अँड मराठी.
4: पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका. हा टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल.
5: व्हॉट डज युअर मदर डू?
6: My mother is an office worker.
5: Office worker म्हणजे ऑफिस मध्ये काम करणारी व्यक्ती. What does your father do?
6: My father is a factory worker.
5: Factory worker म्हणजे कारखान्यातला कामगार. शेतमजुराला काय म्हणायचं?
3: Farm worker. My father is a farm worker.
5: शिक्षकाला काय म्हणतात इंग्रजीत?
3: Teacher. My mother is a teacher.
5: What does your mother do?
7: My mother is a housewife.
5: Housewife म्हणजे गृहिणी. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का? असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. तुझे वडील काय करतात हा प्रश्न इंग्रजीत विचारूया. आधी प्रश्न नीट ऐका, मग माझ्या मागे एकत्र म्हणा. व्हॉट डज युअर फादर डू? तसंच तुझी आई काय करते हे असं विचारायचं. माझ्यानंतर तुम्हीही म्हणा. व्हॉट डज युअर मदर डू? उत्तर देताना असं म्हणायचंय, माय मदर इज अ टीचर, किंवा माय फादर इज अ फार्म वर्कर. बरं तर मी वेगवेगळ्या मुलांना विचारीन तुझी आई काय करते, किंवा विचारीन तुझे वडील काय करतात. त्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचंय. जर व्यवसायासाठी नेमका इंग्रजी शब्द माहीत नसला तर तो शब्द मराठीत म्हणा, म्हणजे माय फादर इज अ सुतार असं म्हणालात तरी चालेल. चला, घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. प्रश्न नीट ऐक, मग इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डज युअर मदर डू? आता टीचर दुसरं मूल निवडतील. आता तू सांग, व्हॉट डज युअर फादर डू? घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. प्रश्न नीट ऐक, मग इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डज युअर मदर डू? आता टीचर दुसरं मूल निवडतील. आता तू सांग, व्हॉट डज युअर फादर डू? आता तुम्ही इंग्रजीत आपल्या आईबद्दल दोन वाक्य सांगू शकाल. आईचं नाव आणि ती काय करते ते सांगा. म्हणजे असं, माय मदर्स नेम इज कुंदा पवार, माय मदर इज अ टीचर. आपल्या आईबद्दल अशी दोन वाक्य कोण सांगणार? घंटा वाजली की एकानी तयार व्हायचंय. हं, आईबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बघू.

वडिलांबद्दल अशीच दोन वाक्य दुसऱ्या एका मुलाने सांगायची. घंटा वाजली की टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय. हं, आपल्या वडिलांबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बरं.

घंटा वाजले की एकानी तयार व्हायचंय. हा, आईबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बघू.

वडिलांबद्दल अशीच दोन वाक्य दुसऱ्या एका मुलाने सांगायची. घंटा वाजली की टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय. हं, आपल्या वडिलांबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बरं.

बर आता काही मुलांनी जसा सराव केला तसा सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत. टीचर वर्गातील प्रत्येक मुलाला आई वडिलांबद्दल अशी दोन दोन वाक्य इंग्रजीत सांगायचा सराव करू द्या. रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं टीचर असाच सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील.

0: विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.
1: शिक्षक बंधू भगिनी, वर्गात इंग्लिश शिकवताना तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता किंवा इंग्लिश शिकवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. संपर्कासाठी आमचा ईमेल
0: welearnenglish@clrindia.org.
1: आमचा पत्ता सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, 8 डेक्कन कॉलेज रोड, जय जवान नगर, येरवडा, पुणे 411-006.

0: वी लर्न इंग्लिश हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12:15 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. यामध्ये ऐकूयात फोन इन सखी संदेश. निवेदन संज्ञा कुलकर्णी यांचं आणि सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन.

0: मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज रविवार, सखी संदेशचा वार.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, आजच्या सखी संदेशचा विषय होता मेड इन इंडिया. ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आपल्यापैकी अनेक जण परदेशी आचार, विचार, आहार, उद्योग, खेळणी, तंत्रज्ञान यात अडकलेत. आपलं काय, आपण मेड इन इंडियाला बळ देण्यासाठी काय काय करता? विचारूया आपल्या मैत्रिणींना. घेऊया कार्यक्रमातला पहिला फोन. नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हा नमस्कार.
0: हा,
1: मी पुण्यातील निलिमा डोंगरे.
0: हा निलिमाताई, बोला. तुमचा आवाज कट होतोय.
1: एकच मिनिट. हा, काय येतोय का?
0: हो, येतोय येतोय.
1: मेड इन इंडिया.
0: हा,
1: म्हणजे

0: ही तर त्याचा संबंध देशभक्तीशी लावते. तुमची देशभक्ती किती आहे यावर ते मेड इन इंडिया अवलंबून आहे. कारण की ते आपल्या पंतप्रधानांनी पण असे सांगितलं की आत्मनिर्भर व्हा.
1: बरोबर.
0: म्हणजे आपल्या देशातच आपण माल जर तयार केला आणि तो जर खरेदी केला तर तो आपल्यालाच जास्त फायदा आहे त्याचा.
1: अगदी बरोबर.
0: आणि मला एक ह्याचा अनुभव म्हणजे मी जेव्हा युएसला गेले होते मुलीकडे तर तेव्हा आम्ही मॉलमध्ये फिरायचो तर तेव्हा मी ऑब्झर्व केलं की बरेच जण तिथे खरेदीला यायचे आणि आल्यावर तिथे मेड इन इंडिया लेबल आहे का बघायचे.
1: ओ वा.
0: तर आपलं कापड सगळ्यात उत्तम तिथे म्हणून विकलं जातं कारण कापड आपलं अतिशय उत्तम कॉटन तिथे मिळतं.
1: बरोबर.
0: महाग जरी असलं तरी ते खरोखर इतकं सुंदर असतं की त्याच्याशिवाय लोक हलतच नव्हते. म्हणजे मला खरंच खूप अभिमान वाटला या गोष्टीचा.
1: खरंच अभिमानाची गोष्ट आहे.
0: गोष्ट आहे आपल्याला.
1: आणि आपल्याकडची कलाकुसर एम्ब्रॉयडरी किंवा मसाले यांना पण तिथे खूप मागणी आहे.
0: आणि लोकांच्या घरातून सुद्धा मी एक काश्मीरी आपले गालीचे बघितलेले आहेत तिथे. मला खूपच आनंद झाला बघून की खरंच म्हणजे आपला देश केवढा खरं महान आहे आणि आपल्याकडे मिळतं ते सगळं चांगलं मिळतं.
1: खरंच
0: त्याचा जर फायदा केला तर म्हणजे त्याच्यासारखे भाग्यवान दुसरं नाही कोणी.
1: आणि ज्यावेळेला बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपण आपल्या देशाचं कौतुक बघतो किंवा खूप अभिमानानं उरभरून येतो.
0: अगदी अगदी
1: छान छान. निर्माताई तुमचाच कार्यक्रमातला पहिला फोन. तुम्ही खूप छान सांगितली तुमची आठवण मेड इन इंडिया बद्दल.
0: आणि शेवटी म्हणजे मी म्हणेन की देश हित माता देश जन्मदाता घडो देश सेवा ऐशी बुद्धी दे अनंता.
1: वा.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: हेलो,
0: हेलो।
1: आज का मेड इन इंडिया है ना?
0: हो, मेड इन इंडिया है।
1: हाँ बोलो।
0: हो, बोला ना, आपण कोण बोलते?
1: मी शर्मिला ओक, पुणे
0: शर्मिला ताई,
1: कोथरूड।
0: बोला बोला।
1: आता नुकतीच लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी झाली, म्हणजे दरवर्षीच करतो आपण।
0: हो हो
1: आणि त्या लोकमान्य म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्व होतं, आणि
0: अगदीच।
1: त्यांनी तेव्हाच त्या काळात मला एक ती दोन ओळी आठवतात की स्वराज्य जन्म सिद्ध हक्क हा आमचा असेल। ते स्वराज्य अनेक क्रांतिकारकांमुळे, सावरकर, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या सगळ्यांच्या त्यागामुळे आणि अहर्निश केलेल्या देशसेवेमुळे मिळालं आपल्याला, आणि त्याची फळं आज आपण 75 वर्ष होऊन गेली चाकतोय। परंतु तरी सुद्धा कधी कधी मनात विचार येतो की हे अजून पाश्चात्य संस्कृतीचं एक गारूड आहे आपल्यावर, ते फारसं नष्ट झालेलं नाहीये। प्रत्येक ठिकाणी अर्थात इंग्लिश भाषा तर अनिवार्यच आहे, आंतरराष्ट्रीय ती शिकलीच पाहिजे, पण आपल्या मुलांना किंवा नातवंडांना शाळेत घालताना सेमी इंग्लिश हल्ली जे असतं

0: माध्यम म्हणजे मराठी आणि इंग्रजी, की इंग्लिश तर काहीच विषय पुरत इंग्लिश, बाकी सगळं मराठीतून, आपला इतिहास, आपला भूगोल, हे सगळे मराठीतून, आणि मुख्य मराठीला जास्त महत्व दिलं पाहिजे कारण ती आपली मातृभाषा आहे. आता खरं आम्ही म्हणजे 80 पुढे गेलेल्या स्त्रिया किंवा पुरुष कोण असतील ते ह्याच्यात आता सक्रिय भाग घेऊ शकत नाही, पण स्टार्टअप, आत्मनिर्भर आणि मेड इन इंडिया सारखी ही जे गेल्या 15-20 वर्षात सुरू झालेल्या संकल्पना आहेत त्याला आपण प्रतिसाद तर नक्कीच देऊ शकतो. आणि म्हणूनच आपण सुद्धा म्हणजे उगीच आपण निरर्थक ठिकाणी इंग्लिशचा वापर करतो, ज्या ठिकाणी आवश्यक आहे, परदेशात मुलं जातात, पण त्यांनी सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्या देशाला कसा होईल याचं जास्त भान राखलं पाहिजे, आणि त्यासाठी पालकांनी त्यांना उद्युक्त केलं की जाऊ बाबा तू 2-3 वर्ष राहा, तिकडला अनुभव घे, हे पण पुन्हा तू आपल्या भारत मातेची सेवा करण्यासाठी, म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचा
1: उपयोग
0: व्हायला हवा असं आपण त्यांना आवर्जून सांगितलं पाहिजे, तरच आपला देश पुढे जाऊ शकेल. आणि विकासाची पावलं आहेत ती हे पुढे नेण्यासाठी आपण सगळ्या लोकांनीच म्हणजे त्यात जेवढा आहे तेवढा सक्रिय भाग घेतला पाहिजे, स्टार्टअप सारख्या यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आणि ह्या गोष्टी एकदा आत्मसात झाल्या की हळूहळू आणि आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, त्या न विसरता आपण सतत पुढे गेलं पाहिजे. कारण आता असं झालेलं आहे की जीवन आहे अटळ घरी, यशदाई ते जगणे, सत्यनि शिव सुंदरता संगोपून वाढविणे, सर्वे ती चुकीनच तंतु यंत्र सुद्धा शिकत असे, त्या माझ्या संस्कृतीला गाढ नमस्कार असे. तर ही संस्कृती जपण्याचं, ती पुढे नेण्याचं, त्यातली मूल्य आपल्या घरादारात पोहोचवण्याचं काम आमच्यासारखी वयस्कर माणसांनी तर करावं, पण तरुण पिढीनी त्याचा विचार करावा, एवढीच माझी इच्छा.
1: फार छान बोलात शर्मिला काकू तुम्ही, आणि तुम्ही म्हणालात की तुमचं 80 झालेलं आहे, पण खरोखरच समाज प्रबोधनाचं कामही तुम्ही छान करू शकता, आणि तुम्ही म्हणालात स्टार्टअप, त्याच्यासाठी पण तुम्ही मदत करू शकता. म्हणजे ज्या वेळेला मिलेट इयर येतं त्याच वेळेला आपण आपल्या देशातली कडधान्य आणि हे सगळ्याचा आपण शोध घेतो, आणि या गोष्टी तुम्ही अगदी पारतंत्र्यापासून आपला देश बघितलाय, त्याची प्रगती बघितलेली आहे, जुनी आपली संस्कृती माहितीये, खाद्य संस्कृती माहिती आहे किंवा सगळी संस्कृती माहिती आहे, तर तुम्ही आजच्या पिढीला सांगू शकता की आपला देश नेमका काय आहे.
0: जास्त आपण देशी म्हणजे आता वस्तूंचा किंवा कपडे घेताना वगैरे किंवा सगळ्याचा जास्तीत जास्त देशाच्या माल म्हणजे जो आपल्याकडे बनतो त्याला कसं महत्व दिलं जाईल ते आपण बघितलं, तर आपला पैसा आपल्याच देशात राहील.
1: आणि आहार चांगला असला तर तुमचे नक्कीच विचार चांगले असतील, विचार चांगला असला की देशाची प्रगती ही आलीच. शर्मिलाताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि हा विषय दिल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. खूप खूप धन्यवाद शर्मिलाताई आपण फोन केला.
0: आपलं नाव कळू शकेल?
1: संज्ञा कुलकर्णी.
0: बर बर,
1: खूप खूप धन्यवाद.
0: सगळ्यात जणी छान आहे सूत्रसंचालन करता आणि आम्हाला प्रोत्साहन देता, आणि म्हणून मेड इन इंडिया बनू शकेल आता पुढे.
1: क्या बात है, येस नक्कीच मेड इन इंडिया बनेल.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: नमस्ते मॅडम,
0: नमस्ते।
1: मी विजया सुनील कांबळे बोलते,
0: हा विजय,
1: पुणे दापोळीहून।
0: बोला बोला विजयाताई, स्वागत आहे
1: हो,
0: आपलं।
1: आता हो हो आजचा विषय छानच आहे।
0: धन्यवाद
1: मॅडम। आजच्या विषयामुळे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा अगदी डोळ्यासमोर आली। तर मॅडम, आतापर्यंत आपल्या जे इंडियामध्ये आहे, इंडियाचं जे लेबल आहे तेच वापरत।
0: अरे वा,
1: हो हो आणि हा स्थळ पाहिलीत भरपूर, पण आपल्या महाराष्ट्राचं जेवण वगैरे असं
0: तुम्ही पुण्यात राहता, मेड इन इंडिया हा आपला विषय आहे। तुम्ही म्हणालात की तुम्ही फक्त मेड इन इंडिया लेबल बघूनच कपडे घालता। तुम्ही जे म्हणालात ना की तुम्ही देशी वापरता, म्हणजे आपले कॉटन किंवा सुती कपडे तुम्ही वापरत असाल।
1: खादी कॉटन
0: आणि या कपड्यांचं ना रिसायकलिंग पण छान होतं, म्हणजे गोधळी होऊ शकते नाहीतर। आणि आपण तर असे आहोत ना की त्याच्यापासून अनेक वस्तू बनवतो, जतन करतो। कपड्यांचीच एखादी गोधडी तुम्ही बनवली तर ती तुमच्या मुलांना, त्यांच्या मुलांना, ते सगळी माया पोचत असेल तुमची त्या कपड्यांमधून।
1: अगदी अगदी उबदार गोधडी बनते मॅडम,
0: उबदार गोधडी बनते खरंय।
1: हो।
0: म्हणजे कुठेही आपण म्हणलं ना देशी कपडे वापरायचे, तर एक पॉलिस्टर आणि जे सिंथेटिक कपडे आहेत ते घाम शोषून घ्यायला, किंवा बाळंतीण असेल तर तिला कॉटनच कपडे लागतात, किंवा बाळासाठी आपण म्हणतो ते कॉटनचेच कपडे लागतात, तिथे सिंथेटिक असून चालत नाही। त्यामुळे कधी कधी आपण मेड इन इंडिया वापरणं चांगली गोष्ट आहे। आणि खाद्य काय बनवता तुम्ही? आणि
1: पुरणपोळी वगैरे, ज्वारीची भाकरी।
0: वा, म्हणजे ज्वारी चांगलं आहे कारण ज्वारी आपल्या इथेच उगवते।
1: हो हो हो
0: वा,
1: हेच खाणं योग्य वाटतं मॅडम।
0: बरोबर आहे, बरोबर, धन्यवाद ताई फोन केल्याबद्दल।
1: धन्यवाद मॅडम, धन्यवाद।
0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
2: हॅलो, आज राधिका बुधनेर बोलते।
0: राधिका ताई बोला।
2: आमच्या इथे समिती स्थापन केली, आम्ही ग्रुप केला, वंदनीय मावशी त्यांनी स्थापन केली ना ते समिती, विजयादशमी 1936 साली त्यांनी स्थापन केली। आम्ही सगळ्या अशा जवळजवळ 18-20 जणी आहेत बायका, एक दर गुरुवारी 4 ते 5 आम्ही जमतो। मग त्याच्यावर आपल्या देशातच आपली हे पुरुषा कशी असावी, मुलींना स्वसंरक्षण कसं द्यावं आपल्या मुलींना, बहुतेक अशा जास्त बायका आमच्या 60 पुढच्याच आहेत। आपलं हे राष्ट्रासाठी आपण तण मन धन आपल्याला काय अर्पण करता येईल ते करावं, आपले चांगले विचार लोकांच्या पुढे मांडावेत। आणि सगळं हे काही आपलं नसतं, त्यात समाजाचा पण वाटा असतो। वेळ, श्रम, पैसा आपण तण मनधन अर्पण करून समाजाचं ऋण असं करून पण आपल्याला फेडता येतं, अशी मावशींची शिकवण आहे की आम्ही एक अशी रुजवतो। आणि आध्यात्मिक म्हणजे आता अधिक महिन्यात आम्ही विष्णू सहस्रनाम, पुन्हा व्यंकटेश स्तोत्र असं म्हटलं, म्हणजे आध्यात्मिक पण लोक रुजवावी म्हणून।
0: तुम्ही 60 पुढचे आहात म्हणताय, घरात सगळं तुम्ही करता किंवा जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असतात, कोणाला सुना पण आलेल्या असतील घरात। तुम्ही असं काय करता की ज्याच्यातनं तुमचं देशप्रेम दिसतं, किंवा तुमचं राहणं, तुमचं खाद्य, किंवा तुमचं विचार, संस्कृती? म्हणजे आता तुम्ही हे तर सांगितलंच की संस्कृती आणि अध्यात्म यांचा सांगड घालून तुम्ही ती परंपरा चालू ठेवलेली आहे।
2: आपले सण असतात ना, ते सगळे सण व्यवस्थित करत असते। खाद्य प्रकार पण आपले देश द्या, त्याला प्राधान्य द्या, आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा।
0: म्हणूनच मला असं वाटतं सणावाराचं, तुम्ही म्हणालात की तुम्ही सणवार साजरे करता, तर त्यावेळेला आपलं जे नैवेद्याचं ताट असतं ते ताट मला असं वाटतं पूर्णपणे आपलं हे उदाहरण आहे आपल्या देशात जे काही उगवतं त्याचं, म्हणजे वरण भात असेल, भाजी असेल, चटणी, किंवा हे सगळी आपली ही आपल्या देशाची परंपरा आहे, नाही का? खाद्य परंपरा आहे, तीच आपण पुढे नैवेद्य म्हणून दाखवत असतो, नाही का? आणि हीच पुढच्या पिढीला पण कळते।
2: बाकीच नाही आपलं, आणि राहणं आपलं 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी आमच्याकडे गोड पदार्थ होतोच, कारण काय तो आपलं तोही आपला राष्ट्रीय सण आहे ना। माहेरी पण आई पण म्हणायची काहीतरी आपण गोड करू, शिरा होईना पण काहीतरी ते गोड करणार,
0: शिरा
2: करण वगैरे,
0: कारण हे उगाच बाहेरचं काहीतरी गोड आणण्यापेक्षा शिरा ही आपली खरंच किती जुनी परंपरा आहे, नाही का?
2: हो,
0: खूप खूप धन्यवाद राधिका ताई, आपण कार्यक्रमात फोन केलात आणि तुम्ही छान गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद।
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
4: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: नमस्कार, फोन सखी संदेश.
6: हॅलो, नमस्ते, मी सुवर्णा भोर बोलते, वाडे बोलला येऊन.
0: सुवर्णाताई बोला.
6: मॅडम, प्रत्येकाने आपले स्वदेशी सर्व वस्तू वापरल्या पाहिजेत.
0: बरोबर,
6: माझं तर आव्हान आहे. आम्ही तर स्वतः सगळं स्वदेशी वापरतो.
0: बरं,
6: हो,
0: काय काय वापरता स्वदेशी?
6: आपलं दंतमंजन, साबण वगैरे.
0: अरे वा, म्हणजे दिवसाची सुरुवातच स्वदेशीनी होते.
6: हो, स्वदेशीनी. आता मॅडम बघा, काही काही वस्तू असतात इलेक्ट्रिक वस्तू, चायनाच्या वस्तू म्हणतात लोक, लगेच परत त्या रिपेअर पण होत नाहीत.
0: हो,
6: आणि कमी पैसे मला त्याच्या बळी पडतात घ्यायला.
0: खरंय, खरंय.
6: हो, त्यांचं फक्त असं कमी पैसे दाखवतात आणि लगेच ते खराब होतात.
0: हो हो, खरं, टिकाऊ
6: नसतात. आणि परदेशी असतात ना, खराबच असतात, चांगल्या नसतात.
0: आणि खराब असतात नसतात पेक्षा सुद्धा त्या रिपेअर करायला आपल्या इथे तेवढं तंत्रज्ञान ते परत नसतं, फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो.
6: इंजिन थ्रू सारखंच आहे, फेकून द्यायचं लगेच.
0: खरंय, खरंय.
6: आणि आपला पैसा आपल्या देशाचा पैसा आपल्याच देशात राहायला पाहिजे.
0: क्या बात आहे, बरोबर बोलला.
6: हो, त्याच्यामुळे मी पण सर्वांना सांगते, आपल्या आपल्या स्वतःच्याच देशातल्या आपल्या देशाचा आपल्याला अभिमान करूनच आपण ते वापरायला पाहिजे. आपल्या वस्तू आपणच वापरायच्या.
0: तुम्ही जे म्हणालात ना की आपल्या देशात आपणच वापरल्या पाहिजेत, आता आपल्या ह्याच्यात आयुर्वेद पण आपल्याकडे किती छान सांगतं, किंवा आपल्याकडे वनस्पती, औषधी वनस्पती, पालेभाज्या, इतकं काय काय मिळतं. आता पावसाळा आलाय, पावसाळ्यात आपल्याकडे देशी भाज्या किती मिळतात, ज्या खाव्यात.
6: रानभाज्या, खूप
0: रानभाज्या.
6: रानमेवा तर केवढा असतो मॅडम, नाही का?
0: अगदी.
6: त्यामध्ये तर खूप रानमेवा असतो.
0: निसर्गाची कमाल अशी आहे ना की त्या वातावरणात जे काही खाऊन पचेल तेच तिथे उगवलं जातं. आणि या ज्या रानभाज्या तुम्ही म्हणालात त्याही खरोखरीच औषधी असतात.
6: आता बघा, खाण्याचे पदार्थ पण पहिले जे बघा असे जुने लोक बनवायचे, खीर सगळं पौष्टिक होतो, ते कण्या वगैरे असं. बघा बरं, कुठं पिझ्झा हे असं वस्तू आपलं ते पौष्टिक आहे का? आपल्याला त्याच्यातून काय मिळतं का? काहीच मिळत नाही ना मॅडम त्याच्यातून. पण आता त्यालाच जास्त प्राधान्य दिलं जातं.
0: होय, खरंय. पण आपण आपल्या परीने देशी बनवायचा प्रयत्न करायचा. ज्वारी, बाजरी, भगर,
6: भरड धान्य जेवढं खाईन तेवढं पौष्टिक आणि चांगलं असतं ना आपल्या शरीराला.
0: नक्कीच, नक्कीच.
6: लोक म्हणतात पहिले जुन्या लोकांनी खाल्लेले, त्याच्यामुळे आजारी पडत नाही. आपण त्यांच्यासारखं खातच नाही तर मग आपण कसं काय राहणार चांगलं ना.
0: अगदी बरोबर आहे. साथी तो भाजणी करतो ती पेशन्स ठेवून ती मंद आचेवर भाजून त्यानंतर पीठ करणं, एवढा पण वेळ आपल्याकडे नाही आहे असं झालंय.
6: वेळ नाही तर ना, इकडचं पण पीठ मिळतात ना भाजीचे, थाल पीठ वगैरे
0: करायला.
6: काही काही ना तेवढं बघा, त्यांना पण 2 पैसे मिळतात, खाणाऱ्याला पण चांगलं मिळतं.
0: नक्कीच, नक्कीच. आणि शेवटी हे जे उद्योग करतायत, गृहोद्योग करत असतील किंवा आपण त्यांना मदत करतोय.
6: काही काही वयस्कर बायका असतात, त्यांना दुसरं काय होत नाही, बसले बसले असे पिठं बिठं भाजण्याचे करतात, त्यांना पण 2 रुपये मिळतात. आपल्याला पण चांगलं खायला मिळतं ना.
0: केव्हा पण, केव्हा पण. अगदीच छान.
6: थालपीठ वगैरे भाजण्याचे किती ते पौष्टिक नाश्ता आहे सगळ्यात.
0: बरोबर आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असंच एकमेकांना मदत करूया आणि आपला देश पुढे नेऊया. आणि मेड इन इंडिया हे तत्व आपण आपलं आत्मसात करूया. खूप खूप धन्यवाद सुवर्णाताई, आपण कार्यक्रमात फोन केलात.
6: ओके, थँक्यू मॅडम.
0: धन्यवाद, धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: हाँ हॅलो, मी यशोदा बोलते।
0: यशोदाताई बोला।
1: हाँ, तुमचा विषय असा आहे स्वदेशचा ना?
0: हो, स्वदेशी, मेड इन इंडिया।
1: मेड इन इंडिया खरं सांगायचं तर आपण स्वदेशी वस्तू जेव्हा वापरायचं म्हणतो तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या तेवढ्या क्वालिटीच्या आहेत ना, म्हणजे आपल्याकडे सुद्धा तेवढ्याच क्वालिटीच्या वस्तू आहेत। फक्त आपण जाहिरातीनं भुलून परदेशी वस्तू घेतो किंवा ब्रँडेडच्या नादाला लागतो आणि परदेशी वस्तू घेतो।
0: अगदी बरोबर।
1: इव्हन आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा आपण परदेशी करून टाकलेल्या आहेत। आपल्याकडे कुठे होतं बघा, 5-course मील वगैरे होतं आपल्याकडे? नव्हतं आपल्याकडे। व्यवस्थित न्याहारी करायचो, दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण व्यवस्थित असायचं आणि ऋतुमानानुसार आपल्या सणवार आहेत आणि त्या सणवाराचे विशिष्ट पदार्थ आहेत ते सुद्धा निसर्गाशी जोडलेले आहेत। स्वदेशी, हा स्वदेशी जी काय म्हणतात आपली संकल्पना आहे ती आपल्या आचारात विचारात सगळीचकडे आहे खरं सांगायचं।
0: अगदी बरोबर।
1: लेट नाईट पार्ट्या आपल्याकडे नव्हत्या, हे सगळा परदेशी प्रकार आहे। जे परदेशी आहेत ते वाईटच आहे असं नाही, त्यांचं वेळेचं नियोजन आहे, त्यांचं पूर्ण व्यवस्थापन चांगलं आहे, ते आपण घ्यायला हरकतच नाही। पण म्हणजे आपल्या जो आपल्याला म्हणतात ना इंडियन टाइम, वेळेचं नियोजन आपल्याकडे करत नाही, आपल्याला हिणवतात इंडियन टाइम म्हणून, ते नको करायला।
0: बरोबर।
1: जे परदेशी लोकांचं चांगलं आहे ते घ्यायला हरकतच नाही। नाविन्याची ओढ असते त्यांना, नवीन नवीन वस्तू संशोधनाची आवड असते, पुन्हा जतन करण्याची आवड असते। कुठलीही गोष्ट एखाद्या लेखकाचं घर म्हणा किंवा एखादी पुरातन वास्तू म्हणा, ऐतिहासिक वास्तू म्हणा, हे जशा पद्धतीने जतन करतात तसं आपण घ्यायला हरकत नाही। पण आपल्या सगळ्या स्वदेशीचा स्वाभिमान बाळगून आपण हे सगळं करायला हवं असं मला वाटतं। पण आपल्याकडे एवढी मोठी परंपरा आहे सगळ्याच बाबतीतली, सगळ्या ज्ञानशाखांमध्ये आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे। ज्या ज्ञानशाखांचा योग्य तऱ्हेने आजच्या काळाशी सुसंगत करून त्या वापरल्या पाहिजे।
0: बरोबर।
1: आणि हे भारताने कितीतरी गोष्टी जगाला दिलेल्या आहेत खरं सांगायचं तर। आयुर्वेद आहे, योग आहे, शून्याचा शोध भारताने लावलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा शास्त्रीय संगीत नृत्य आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत, या आपण स्वाभिमानाने मिरवल्या पाहिजे, आपण त्याचं पालन केलं पाहिजे, आपण त्याच्यात भर घातली पाहिजे, आपण त्या पुढच्या पिढीकडे अभिमानाने दिल्या पाहिजेत आणि त्यांनाही त्याचा अभिमान सांगितला पाहिजे, शिकवला पाहिजे असं मला वाटतं।
0: अगदी बरोबर यशोदाताई, तुम्ही खूप छान बोललात। संस्कृती, परंपरा आणि खाद्य संस्कृती पण

0: आहे त्याच्याबद्दल पण आपण बोललात. आपण इतकं छान बोलताय, मला फक्त एक तुम्हाला प्रसंग सांगायचा होता की आपल्याकडची लग्न कार्य हे जर म्हणलं तर त्याच्यावर तुम्ही काय बोलू शकाल याविषयी, हल्लीची लग्न कार्य आणि काय तुम्हाला जाणवतं.
1: आपल्याकडे लग्न म्हणजे एक संस्कार आहे, 16 संस्कारांपैकीचा संस्कार आहे. लग्न म्हणजे फक्त दोन लोकांनी एकत्र येऊन संसार मांडायचा असं नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे ते पावित्र्य जपलेलं आहे. लग्न कार्य हे फक्त दोघांचं नसून दोन कुटुंब एकत्र येतात आपल्याकडे. फक्त लग्नाचं स्वरूप जे आजकाल झालंय ना दिखाऊपणाचं, ते थोडं कमी करायला हवं. कारण लोक हे विधी चाललेले असतात तिकडे तिकडे सुद्धा प्रत्यक्ष नवरा नवरीचं सुद्धा लक्ष नसतं. सगळं फोटो हे लग्नाचं पावित्र्य ते जपलं पाहिजे. ते सुद्धा फे लावतात, अन्नाची नासाडी होते ते सुद्धा कमी करायला हवं.
0: बरोबर.
1: म्हणजे जे शांतते तुम्हाला करा ना, तुम्ही तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही तो खर्च करा, तुम्ही लोकांना बोलवा, त्यांनी काही काही लोकांना रोजगारही मिळतो ही पण गोष्ट आहे त्यामागे. असं नाहीये की अगदी साधेपणात सगळं चांगलं असं नाही, करा तुम्ही.
0: बरोबर.
1: ज्यांच्याकडे आहे त्यांनी जरूर करावं, पण त्याचं पावित्र्य राखून करावं एवढं माझं म्हणणं आहे.
0: बरोबर. तुम्ही जे म्हणाला ते
1: संस्कार आहेत हे लक्षात घेऊन करावं. कारण का नुसत्या शोईनेच उपयोगाचा नाहीये.
0: बरोबर.
1: आणि ते लग्न म्हणजे जितका शोईने जास्त तितकं ते कमी टिकतं असं माझं निरीक्षण आहे.
0: बरोबर.
1: ते लग्न मनापासून संस्कारांनी केलं जातं किंवा मन एकत्र येऊन केलं जातं ते जास्ती टिकतं असं वाटतं.
0: गोष्टींचं आपण अनुकरण करतो आहे, त्यांच्या संस्कारांचं आपण अनुकरण करतो आहे. आपल्या संस्कारात हे नव्हतं तर प्री वेडिंग आपल्याकडे आलेलं आहे, किंवा वेळेवर म्हणजे घटका भरली आपण म्हणतो तर त्याच वेळेला लग्न लागणं हे महत्वाचं असतं.
1: मुहूर्ताला
0: लग्न लागणं. आणि आपण काय करतो, नाच गाणी म्हणजे त्याच्यात आवाजाचं प्रदूषण होतं हे तर गोष्ट आहेच, पण आपण आपली संस्कृतीला धरून चालत नाही. किंवा जे आपण कपडे त्याच्यात घालतो तर ते आपले देशी कपडे आहेत का, पारंपरिक कपडे आहेत का, की ज्याच्यात ना आपली संस्कृती कुठेतरी रिफ्लेक्ट होते. एखादा फॉरेनर जर आपल्या लग्नाला आला तर त्याला असं वाटलं पाहिजे की मी भारतातलं एखादं लग्न बघतोय, किंवा ही संस्कृती बघतोय, किंवा खाद्यपदार्थ. आज इतके स्टॉल लागलेले असतात, तुम्ही जे म्हणालात ते मगाशी अगदी बरोबर आहे की खाद्याची पण नासाडी होते लग्नाकार्यामध्ये. तर हे इतके विविध म्हणजे परदेशी स्टॉल्स लागलेले असतात, हे इतकं खाल्लं जात नाही. तर आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करायला हवा, म्हणजे अगदी वेळेपासून फुलां पासून ते कपड्यांपर्यंत किंवा आपली संस्कृती जपण्यापर्यंत याचा. म्हणून हे लग्नाचं उदाहरण घेतलं.
1: हो बरोबर आहे. आणि पण स्वदेशी बनावटीच्या वापराव्यात. आपल्याला आत्मनिर्भर भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. 2047 पर्यंत आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं आहे सगळ्याच बाबतीमध्ये. तर त्याच्यासाठी आपणच हातभार लावला पाहिजे प्रत्येक गोष्टीत. मला काय त्याचं मी एकट्याने करून काय होणार आहे असा विचार न करता प्रत्येक गोष्ट स्वदेशी बनावटीची आहे का, आपल्या उपयोगाची आहे का, आपल्या संस्कृतीला पुढे नेणारी आहे का, हा विचार करायला हवा. आणि निदान सुज्ञ माणसांनी तो करायला हवा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, जेव्हा महाजन ह्या गोष्टी करतात तेव्हा अभिजन सर्वजण त्याच्याकडे बघत असतात आणि ते मग त्यांना त्यांच्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे जातात. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाने जर हे केलं किंवा एखाद्या मोठ्या वर्गाने जर हे केलं तर सगळं त्यांचं बघून सगळेच जण तसं करतात आणि मग हे शरधारा शेवटपर्यंतही पोहोचते.
0: बरोबर आहे. म्हणजे ही जी पॉप्युलर लोक म्हणजे आपण जे म्हणतो हिरो हिरोईन्स असतील किंवा मीडिया मधली जी लोक असतील तर त्यांच्याकडे
1: सेलिब्रिटीज
0: आहे,
1: ज्यांचा इन्फ्लुएन्स आहे, ज्यांचा प्रभाव आहे समाजावरती, अशा लोकांनी
0: त्यांच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे ही. आणि नक्कीच या कार्यक्रमातून पण आपण खूप छान विचार तुम्ही व्यक्त केलेत यशोदाताई. तुम्ही आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद ताई.
0: धन्यवाद.
2: नवराई माझी लाडाची लाडाची ग.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: हेलो।
0: हेलो,
1: हाँ, मैं सुषमा कानेटकर बोलती है,
0: बोला।
1: सिंहगड रोड
0: हाँ सुषमा
1: पुण्यातली।
0: ताई, बोला।
1: हाँ, तर आपला विषय हे होता ना, हल्ली त्याचे
0: मेड इन
1: हॅलो
0: इंडिया,
1: इंडिया काहीतरी
0: मेड इन इंडिया।
1: इंडियाचे, मेड इन इंडिया, सॉरी सॉरी
0: नाही,
1: सॉरी,
0: इट्स ओके, इट्स ओके। हाँ,
1: हाँ लक्षात नाही हो माझ्या, पटकन
0: नाही
1: येतं।
0: नाही हरकत नाही।
1: तर ते मला एक ह्याच्यावर बोलते की मेड इन इंडियाचंच आपण जर जास्त बसतो, म्हणजे पूर्वी आपल्या कसे महात्मा गांधींनी वगैरे स्वातंत्र्यासाठी नंतर सुद्धा परदेशी मानाची परदेशी कापडाची होळी केली ती बघा,
0: हो,
1: किंवा लोकमान्य टिळकांनी वगैरे सगळ्यांनी म्हणजे पुढाऱ्यांनी थोडक्यात पहिल्या सगळ्या पुढाऱ्यांनी
0: बरोबर।
1: स्वातंत्र्याच्या जवळच्या सगळं हे केलं, आणि आपल्या शहर आपल्या देशात जे तयार होईल तेच घेतलं तर चलन सुद्धा आपल्या देशातल्या देशालाच फिरेल ना,
0: अगदी बरोबर,
1: म्हणजे बाहेरगावी जाणार नाही असं थोडक्यात, म्हणजे पैसा
0: बरोबर,
1: आपल्या त्यातला।
0: खरे खरे।
1: तर माझं असं मत आहे की बाहेरच्या ह्याला भुलण्यापेक्षा, काय भुलल या भरल या रंग अशा पैकी म्हणतं ते, पण त्याच्यापेक्षा आपल्या जे जर वस्तू घेतल्या स्वतःतल्या भारतातल्या, तर कदाचित थोडाफार कमी किंमत आणि किमतीपेक्षा सुद्धा पैसा आपल्या देशातच राहील तो,
0: बरोबर बरोबर,
1: है ना, बाहेर
0: अगदीच बरोबर।
1: जाण्यापेक्षा। तर आपण स्वदेशी वस्तूंवर जास्त भर द्यावा हे पहिल्यापासून आपल्या बाळकडून आपल्या लहानपणापासून मिळालेलं आहे,
0: अगदी बरोबर।
1: आणि आम्ही स्वतः सुद्धा तेच करतो की बाहेर परदेश जरी गेलो तरी तिथून काही जास्त काही घ्यायचं नाही, फक्त बघून यायचं,
0: बरोबर
1: लोक
0: आहे।
1: आनंद सुद्धा घ्यायचा, पण वस्तू खरेदी करणं नाही करायचं तिथे। तर असं हे मला असं वाटतं की सगळ्यांनी जर हा वसा घेतला की मी परदेशी वस्तू न घेता त्याच्यावर पैसा जास्त खर्चण्यापेक्षा, चलन बाहेर देण्यापेक्षा मी भारतातल्या भारतात केलं तर चांगल्या वस्तू तयार करा, आपल्यापेक्षा कारागीर चांगले आहेत,
0: हो हो हो
1: तर इकडे जर केलं तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं।
0: नक्कीच नक्कीच। भारत देशामध्ये प्रत्येक प्रांतात काही ना काही वैशिष्ट्य आहे।
1: हा,
0: महाराष्ट्रातलं
1: तसा
0: वेगळं आहे,
1: कलाकार आहे तो, आहेत
0: राजस्थान
1: कलाकार,
0: वेगळं आहे, हो, जागतिक स्तरावर पण ते लोक पोचलेली आहेत, त्यांची कला पोचलेली आहे। म्हणजे तुम्ही
1: रेडिओ
0: परदेशात,
1: माध्यम टीव्हीला म्हणा किंवा पेपरला म्हणा पुष्कळ वेळा माहिती येते, आपण बघतो की,
0: हो हो
1: पण तरी सुद्धा आपला अजून मोह काही सुटत नाही या नवीन पिढीचा की बाहेर जास्त महागातलं घेतलं की ते जास्त म्हणजे श्रीमंत असल्याचं एक हे लक्षण दिसतं किंवा मी श्रीमंत आहे जास्त किंवा मी
0: ब्रँडेड
1: पैसा खर्च
0: घालण्याची
1: करते,
0: फॅशन आली आता थोडीशी।
1: हा फॅशन आली असं म्हणून थोडक्यात, काही हरकत नाही। तर माझं असं मत आहे की सध्याच्या ह्याच्याने घेतलेलं स्वतःच्या स्वदेशी तयार झालेलं जास्त चांगलं,
0: बरोबर,
1: आणि सूत वगैरे सर महात्मा गांधींनी दाखवलं ते स्वतः विणून केलेले कपडे म्हणतात
0: अगदी बरोबर,
1: त्याच्या रस्त्यावर,
0: खरे खरे।
1: या सर्व ह्याच्यातनं एकच शिकवण घ्यायची की आम्ही 15 ऑगस्ट साजरा करतो, सगळं साजरा करतो, पण आम्ही अजून बाकीच्या विचारांनी सुधारलो नाही,
0: बरोबर,
1: नुसतंच झेंड्याला वंदन केलं म्हणजे किंवा स्वातंत्र्य दिन होत नाही, स्वातंत्र्याच्या दिनाचं त्याचं सुद्धा महत्व समजून आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूच आपण घेतल्या पाहिजेत, आणि
0: अगदी
1: त्या
0: बरोबर आहे,
1: लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपल्या कारागिरांना जे असतील ते।
0: अगदी बरोबर आहे तेच।
1: हा
0: आणि खरंच हे परदेशी लोकांना आता आपले औषध असतील, नाहीतर खाद्य संस्कृती असेल, नाहीतर संस्कृती परंपरा, ती लोक आपल्या इथे येऊन शिकतात किंवा राहतात, बघतात, आकर्षित होतात, आणि आपण आपल्या संस्कृती आणि
1: खूप
0: सगळं
1: पौष्टिक
0: सोडतोय।
1: पदार्थ आपल्याकडे, हो ना, परदेशी वस्तूंवर भर द्यावा आणि परदेशी खाणं खाण्यापेक्षा सुद्धा महागडे पदार्थ आपल्या इथे आपल्या घरात किंवा आपल्या भारतात जे तयार होतील स्वच्छ चांगले शुद्ध पदार्थ

0: ते सुद्धा घरातल्या घरात करणं जास्त चांगलं तेव्हाही,
1: नक्की.
0: तर असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट आपण शुभेच्छा आपण सगळ्यांना देऊयात, आणि स्वातंत्र्याचं नुसतंच म्हणण्यापेक्षा अर्थ लक्षार्जन करावं आपण.
1: आणि मेड इन इंडिया हे अवलंबू पण या.
0: हा, मेड इन इंडिया आहे खरोखर, आणि ते गाणं सुद्धा छान आहे खरं. मेड इन इंडियाचं गाणं जे ऐकतोय आपण तिथं त्या खरंच छान आहे, आणि आपला कार्यक्रम सुद्धा चांगला होतोय म्हणून मी प्रत्येक वेळी फोन करायचा प्रयत्न करते आहे.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: या गीताबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. हो, पण तुम्हाला पुढच्या सखी संदेशच्या विषयाची उत्सुकता असेल ना? पुढच्या सखी संदेशचा विषय आहे आठवणी नागपंचमीच्या. तर जरूर फोन करा, विषय आठवणी नागपंचमीच्या.
1: सखी संदेश.
0: बरं तर मैत्रिणींनो, आता मला संज्ञा कुलकर्णीला कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

0: फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं संज्ञा कुलकर्णी यांचं आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
5: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या

0: सण समारंभ तेच असले तरी त्या त्या सण समारंभातले दरवर्षीचे अनुभव प्रत्येकीचे वेगळे असतात. तुमचे नागपंचमीचे अनुभव, आठवणी, किस्से आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. याबरोबरच नाग, साप याबद्दलच्या तुमच्या संकल्पना, तुमच्या आठवणी, काही घटना देखील आम्हाला ऐकायला जरूर आवडतील. तेव्हा जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 11 ऑगस्टला मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. आठवणी नागपंचमीच्या.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: श्रोतेहू, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1 वाजला आहे. आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव.
1: द नेक्स्ट वेव. The next wave.
3: श्रोतेहो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात उदित नारायण आणि हरिहर आणि कैलास खेर यांच्या स्वरात स्वदेश या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत, संगीत ए आर रहमान यांचं.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमास सुरुवातीला उदित नारायण, हरिहरन आणि कैलास खेर यांच्या स्वरात स्वदेस या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. ए आर रहमान यांचं संगीत असलेलं पुन्हा एकदा गीत ऐकूयात, डेली सिक्स या चित्रपटातलं. हे गीत आहे प्रसून जोशी यांचं आणि स्वर आहे रेखा भारद्वाज, श्रद्धा पंडित, व्ही एन महंती आणि सुजाता मुजुमदार यांचा.

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900 श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
2: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे।
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in। हर घर सूर्य घर।
4: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती आणि साशा तिरुपती यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत तुम्हारी सुलू हे आहे चित्रपटाचं नाव आणि संगीत आहे तनिष्क बागची यांचं।

तुम्हारी सुलू या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि साशा तिरुपती यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं तनिष्क बागची यांचं.

0: अरिजित सिंग यांच्या स्वरात डिअर जिंदगी या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं.
1: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.

शान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात पीके या चित्रपटातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंतनू मोइत्र यांचं. श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूयात सोनू निगम आणि नीती मोहन यांच्या स्वरात ब्रदर्स या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटासाठी राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांच्या स्वरात हर्षद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं. कार्यक्रमात आता द डर्टी पिक्चर या चित्रपटातलं गीत ऐकूयात. रजत अरोरा यांचं, स्वर आहे कमाल खान यांचा आणि संगीत विशाल शेखर यांचं.

0: सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका. चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अरिजित सिंग यांच्या स्वरात छिछोरे या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं. श्रोते हो द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
6: श्रोते हो, अवयव दानामुळे अनेक जीवनांचा पुन्हा आरंभ होऊ शकतो. मृत्यूनंतरही आपण कोणाच्या तरी हृदयाचे ठोके बनू शकतो, कोणाच्या डोळ्यांना नवीन दृष्टी देऊ शकतो, कोणाच्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो. अवयव दान म्हणजे केवळ दान नव्हे तर माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार असतो. अवयव दानाविषयी समज गैरसमज, ब्रेन डेथ, ग्रीन कॉरिडॉर, अवयव दानाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी तज्ज्ञ डॉक्टर

रणजीत दळवी यांच्याशी संवाद साधायला नक्की फोन करा. मंगळवार दिनांक 11 ऑगस्टला दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया. अवयवदान नवजीवनाची देणगी याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

द नेक्स्ट व्ह्यू या कार्यक्रमात आताच आपण पलक मुच्छल यांच्या अस्वरात MS धोनी या चित्रपटातलं मनोज मुंतशीर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अरुण पांडे यांचं. कार्यक्रमात आता सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात प्रसून जोशी यांचं गीत. फना या चित्रपटासाठी संगीत जतीन ललित यांचं.

0: से बोल असो
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचे 2 वाजले आहेत। आता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत।

संगीत होतं हेमंत कुमार यांचं. कार्यक्रमात आता लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात ऐकूया शैलेंद्र यांची गीतरचना. अनाडी या चित्रपटासाठी संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं अनाडी या चित्रपटासाठी. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतेहो, दुपारचे 2:10 होत आहेत. आता श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या ज्ञान, अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट्यू बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
2: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
3: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान, आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये, गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
1: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आज संपर्क करा 84 84 86 19 00 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
3: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो.
2: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि आयव्हीएफ उपचारांवर 25% सूट आहे. तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: आणि या मतदार यादीचं वैशिष्ट्य असं आहे की ही यादी बनल्यानंतर जी आधीची यादी होती 2024 साली जी अस्तित्वात होती विधानसभा लोकसभेला ती पूर्णतः बाजूला जाणार आहे. आणि आता याच्यापुढे जे काही निवडणुका होतील लोकसभा विधानसभा ग्रामपंचायती जिल्हा परिषदा या सगळ्या आपल्या या यादीवरती होतील.
1: म्हणून त्याला इतकं महत्व आहे. आणि असं म्हटलं जात आहे की या यादीत तुमची नाव नोंदणी झाली नाही तर तुम्ही त्या मतदानाच्या प्रक्रियेतच बाहेर पडणार आहात, म्हणून हे महत्वाचं आहे.
0: ही जी यादी आम्ही तयार करतो ना ती बेस यादी असते आणि ही बेस यादी पुणे महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायती वापरतात. त्यांचे ते वॉर्डनुसार ते फोडतात आणि त्याच्याप्रमाणे वापरतात. पण जर का आमच्या बेस यादीत नाव नसेल तर तो पुढे कुठलंच इलेक्शन करू शकत नाही.
1: बरोबर
0: असं ते म्हणून ही यादीचं महत्व आहे.
1: आणि 1950 ते 2000 तोपर्यंत संगणक या प्रक्रियेमध्ये नव्हते. आता संगणकांमुळे ते सोपं झालं असणार.
0: संगणकामुळे सोपं झालं आणि आता ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने छान ऍप्लिकेशन बनवलेलं आहे आणि हे ऍप्लिकेशन बीएलओच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड आहे आणि बीएलओ घरोघरी जातो, एन्युमरेशन फॉर्म देतो, त्या सगळ्या डिटेल्स त्या ऍपमध्ये भरतो आणि मग पुढे पुढे जात असतो. ते बीएलओनी भरलेली माहिती मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडे येते, मतदान नोंदणी अधिकारी व्हेरीफाय करतो आणि मग त्याला रोलमध्ये ठेवायचं की नाही हा निर्णय घेत असतो.
1: अशी ती सगळी प्रक्रिया आहे त्याची. यंदाची प्रक्रिया कशी होते आहे, म्हणजे शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये असं काही त्याचं वेगळेपण आहे का?
0: याचं आपण काय केलंय की आम्हाला साधारण माहिती होतं एसआयआर आता सुरू होणार आहे 1.5 वर्षामध्ये. तर आम्ही काय केलंय की गेल्या 1.5 वर्ष आम्ही जेव्हापासून विधानसभा लोकसभा झाली तेव्हापासून जे मयत आहेत मयतांच्या याद्या पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडनं लिस्ट घेणे, त्या व्हेरीफाय करणे, बीएलओनी घरी जाऊन तपासणे की ही व्यक्ती खरोखरीच मयत आहे का आणि त्याचा 7 नंबरचा फॉर्म भरणे आणि त्याला मतदार यादीतनं काढणे, ही प्रक्रिया आमची ऑलरेडी गेले 1.5 वर्ष चालू आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते की मावळ या एका एलएसी मधून आपण 18,000 मयत मतदार गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही डिलीट केलेत मॅडम. एकट्या मावळमधनं पर्वतीमधनं 9 ते 9,500 मयतांचा डेटा आमच्याकडे तयार आहे, तो आता 1-3 दिवसामध्ये आम्ही डिलीट करत आहोत. मग एवढे मयत असताना त्या यादीमध्ये आम्ही हे सगळं काम सुरू केलं. आता 21 मतदारसंघ आणि 91 लाख व्होटर्स आहेत, त्यामुळे या ह्याच्यामधनं आता हे मयत पर एलएसी 10,000 म्हटले तरी सुद्धा 2,10,000 तर इथेच डिलीट होत आहेत. ह्या अशा प्रकारे आमचं डिलिशन चालू आहे. आणि डिलिशन आम्ही कशावर करतोय मॅडम, तर जे डुप्लिकेट आहेत म्हणजे कसं की मिनल कळसकर माझं नाव पुण्यात आहे, माझं नाव मुंबईमध्ये, माझं नाव ठाण्यामध्ये, व्यक्ती तीच आहे, एकच मिनल कळसकर आहे. मग आम्ही अशा 2-3 ठिकाणी ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव आम्ही एका ठिकाणी ठेवणार आणि 2 ठिकाणी काढणार.
1: जिथे वास्तव्य असेल तिथे नाव ठेवणार,
0: जिथे वास्तव्य आहे त्या ठिकाणी त्यांचं नाव राहणार.
1: तुम्ही आता मयत मतदारांची यादी आणि ते सगळं म्हणालात, पण अशी घटना घडल्यानंतर नातेवाईकांची ही जबाबदारी आहे ना की आमच्या घरी असं असं मयत झाली आणि त्यांचं नाव काढा, हे वेळेत करायला हवं.
0: हे केलं जायला हवं. त्याच्यामध्ये 2-3 विषय असे आहेत की बरेचदा अजाणतेपणाने काही नागरिक माहिती देत नाहीत, काही नागरिक मुद्दामून लपवतात, त्यांच्या घरामध्ये काही वारस नोंदीची प्रकरणं असतात किंवा झोपडपट्टीमध्ये एखादी व्यक्ती राहत असेल तर त्याला काही स्कीम्सचा फायदा मिळू शकतो, काही जणांना रेशन कार्डमध्ये धान्य मिळू शकतं, तर त्या अपेक्षेने काही जणांनी नावं ठेवलेली असतात. पण आता या यादीमध्ये मात्र आम्ही ती सगळी काढतोय, सगळी बाहेर काढणार.
1: ओके, मिळालेली माहिती म्हणजे डेटा तुम्ही गोळा करतायत त्याचं वर्गीकरण आणि त्याचं पुढचं काम कसं होणार आहे, म्हणजे उत्सुकता म्हणून विचारते.
0: जरूर. आता ही स्टेप सांगते काय होतं, आम्हाला ना स्टेजेस दिलेल्या आहेत या एसआर ऍक्टिव्हिटीमध्ये. भारत निवडणूक आयोगाकडनं 5-6 स्टेजेस दिल्यात. फर्स्ट स्टेज होती प्रिंटिंग ऑफ एन्युमरेशन फॉर्म, त्यासाठी आम्हाला 10 दिवस दिले होते. म्हणजे काय की डेटा येतो रात्री 12:00 पुढे आम्हाला डेटा प्राप्त होतो, तो डेटा आला की तुमची मतदार यादी फ्रीज होते, फ्रीज झाला की सगळा डेटा एकत्र येतो, डेटा आला की आम्ही तो डाउनलोडिंगला लावतो. डाउनलोडिंगला आम्हाला साधारण 8 ते 10 तास लागतात, कारण 91 लाखचा डेटा ज्याला डाउनलोड करतो त्याला खूप मोठी वेळ लागतो. त्याला ते झालं की आम्ही आमचे प्रिंट असतात ते लावतो आणि प्रिंटिंग करायला सुरू करतो. तर आपल्याला 2 एन्युमरेशन फॉर्म प्रिंट करायचे असतात 2 प्रतीमध्ये. तर हे जे 91 लाख आहेत त्याचे जवळजवळ 1,82,000 एवढे फॉर्म्स आम्ही त्यावेळेला प्रिंट केले. हे प्रिंट केले आणि आम्ही आमच्या बीएलओंना वाटप केले. आता हा बीएलओ काय करतो की तो घरोघरी जातो आणि फॉर्म देतो. आता त्याच्यामध्ये इश्यूज असे येतात की ज्या मतदाराचं नाव मतदार यादीमध्ये अगदी ऍड्रेस व्यवस्थित आहे, म्हणजे मिनल कळसकर फ्लॅट नंबर हा, घर क्रमांक हा, त्याचं रस्त्याचं नाव आहे, बिल्डिंगचं नाव आहे, मजला आहे, त्याच्यामध्ये इश्यू येत नाही. बीएलओ सरळ घरी जाऊन देऊ शकतो. पण आपल्या मतदार यादीमध्ये दोष असा झालाय की काही जी नावं आहेत, बरीचशी नावं आपण म्हणू शकतो, त्याच्यावरती फक्त असलेले मिनल विवेक कळसकर राहणार सदाशिवपेठ पुणे, आता सदाशिव पेठमधून मिनल कळसकरला शोधणं फार अवघड होतं. मग आम्ही काय करतोय की आमचे जे बेलो आहेत ते कधी कधी मतदान केंद्रावर बसतात आणि त्या मतदान केंद्रावर बसून त्या आजूबाजूच्या नागरिकांना सांगतात की आम्ही इथे बसलोय, कृपया तुम्ही या आणि आपला फॉर्म घेऊन जा. मग तेव्हा नागरिक येतात, ते फॉर्म देतात आणि मग आता या फॉर्ममध्ये पूर्ण ऍड्रेस घालतात ते त्यांचा, जेणेकरून आता पुढची जी मतदार यादी येईल त्याच्यामध्ये फुल ऍड्रेस त्यांचा येऊ शकेल. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्याकडनं फॉर्म कलेक्ट करतो. जे वयोवृद्ध आहेत त्यांच्या घरी जाऊन फॉर्म आपण देत असतो. इवन ज्यांचा ऍड्रेस आम्हाला फाइंड आउट होत नाही आम्ही घर शोधायचा खूप प्रयत्न करतो. मग इवन आपण बीएलएनची मदत घेतो, बूथ लेवल असिस्टंट जे पॉलिटिकल पार्टीने अपॉइंट केलेले असतात त्यांची मदत घेतो, काही स्टुडंट्सची मदत घेतो की हे शोधून द्या आम्हाला. आणि अशा प्रकारे आम्ही इवन पुणे महानगरपालिकेकडून आपण टॅक्सचा डेटा घेतलेला आहे, कारण तो टॅक्सचा जो डेटा आहे ना त्याच्यामध्ये काही जणांचे फोन नंबर आम्हाला सापडले, मग आम्ही ते फोन करून सुद्धा त्यांना बोलू शकतो किंवा त्यांचा ऍड्रेस कन्फर्म करू शकतो. मग हे असं पण आपलं चालू आहे.
1: आणि ही साखळी आता तयार झालेली आहे, म्हणजे एका ठिकाणी तुमचा डेटा दिलात की या सगळीकडे तो वापरता येतो, ही एक त्यातला चांगला भाग नक्कीच आहे. बीएलओ हे नाव खूप म्हणजे बीएलओ बीएलओ असं सगळीकडे खूप ऐकू येत आहे, तर हे बीएलओचं काम नक्की कोण करताय आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश पण तुम्ही यावेळेला केला आहे का?
0: ओके, बीएलओ म्हणजे कोण मॅडम, हे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत. यांच्याकडे अख्ख्या मतदान केंद्राची त्यांच्याकडे जबाबदारी असते. एका मतदान केंद्रामध्ये 1200 ते पुढे एवढे मतदार असतात. तर आता काय झालंय की लोकसभा विधानसभा 2024 मध्ये झाली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे कुठलीच निवडणूक झाली नाही, बरोबर. त्या दरम्यान या केंद्र वाढली, म्हणजे 1200 ते 1400 1800 2000 एवढी झाली. मग त्या 2000 ते 4000 फॉर्म त्या बीएलओनं मिळाले. आता हे 2000 फॉर्म जे आहेत ते बीएलओला वाटप करण्याचं काम आलेलं आहे. मग बीएलओ घरोघरी जातो ते वाटप करतो, कोणी नवीन मतदार दिसला 18 वर्षाच्या पुढे तर त्याला एनरोल करून घेणे, कोणी मयत असेल त्याचं डेड हे करणं, समजा कोणाचं नाव बदललं असेल, मिनलचं मोनल झालं असेल किंवा मिनल ही स्त्रीलिंगी आहे पण पुल्लिंगी लागलेले, तर या सगळ्या दुरुस्त्या ते बीएलओ करत असतात. आणि आपल्याकडे 8417 महाराष्ट्रात सर्वाधिक बीएलओ आहेत. 8417 जणांना आपण आज रोजी प्रत्येकाला एक एक असिस्टंट ऑलरेडी दिलेला आहे आणि दुसरा असिस्टंट आपण शोधत आहोत. म्हणजे 8414 टोटल बीएलओ आणि साधारण 11500 आपल्याकडे असिस्टंट आहेत. आता काय होतं मॅडम, जर का 3 असिस्टंट द्यायची वेळ आली तर 8 × 16 = 24 साधारण 25500 आपल्याला स्टाफ फील्डवर लागतो. आणि ट्रेनिंग आलं मेन म्हणजे तेवढी अव्हेलेबिलिटी पाहिजे मॅडम. तुम्ही ज्या वेळेला पोलिंग बूथसाठी प्रिसाइडिंग देता त्यावेळेला ते 2 दिवस काम करतात, पण हे काम 2 महिन्याचं मॅडम. मी 2 महिना शाळेचा टीचर नाही घेऊ शकत, शाळेचे कुठले कर्मचारी इतर घेऊ शकत नाही, आपल्याला शेवटी ते पण सगळं बघायला पाहिजे. त्यामुळे आम्ही बीएलओ आणि त्यांना एक एक असिस्टंट याच्यावरती आता
1: बीएलओ शिक्षक नाही
0: आहेत काही. आपल्याकडे 8417 पैकी 5500 टीचर्स आहेत. त्याच्यानंतर काही टॅक्स कलेक्टर आहेत, आमचे सर्व तलाटी आहेत, ग्रामसेवक आहेत, पोलीस पाटील आहेत, अंगणवाडी कर्मचारी आहेत, आशा वर्कर्स आहेत, हे सगळे आपण बीएलओ मध्ये घेतलेले आहेत.
1: आणि विद्यार्थ्यांचा पण समावेश केला, त्यांना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे.
0: नाही, आपण काय करतोय मॅडम, कॉलेजमध्ये ना विद्यार्थ्यांना एक नवीन विषय आहे, कम्युनिटी स्टडीज आणि कम्युनिटी एन्व्हायरमेंटल स्टडीज वगैरे असे सगळे विषय आहेत. तर आम्ही त्यांना त्या ह्याच्यामध्ये कॉलेजेसला म्हटलंय की तुम्ही मुलांना आमच्या ईआरओंच्या ऑफिसमध्ये पाठवा, तिथे ते बीएलओंना मोबाईलवरती फॉर्म भरायला मदत करतील. बिकॉज तुम्ही सारखं बघितलं तर हे जेनझीचा ना स्पीड खूप चांगला आहे मोबाईलचा आणि वी आर युझिंग द स्पीड. आता आपलं वय तर 45-48 आपल्याला तो मोबाईल एवढा फटफट होत नाही. मग आमचा बीएलओ शेजारी बसतो आणि त्या विद्यार्थ्याला सांगतो की बाबा तू भर, मला मदत कर. आणि हे आम्ही असं नवीन एक हे केलंय आणि मला खूप अभिमान वाटतो सांगायला की दीज पीपल आर रिअली वर्किंग व्हेरी हार्ड आणि खूप सुंदर काम करतात ते, खूप सुंदर. म्हणजे मी कोथरूडमध्ये मतदारसंघामध्ये मुलं बसली होती, जवळजवळ 100-125 मुलं आहेत त्यांची. आपल्या पुणे कॅन्टोनमेंटमध्ये वाडिया कॉलेज जे आहे, वाडिया कॉलेजमधने जवळजवळ 450 मुलं मदतीला आले आणि ते सगळे मदत करतात फिडिंगला, डेटा फिडिंग, आणि सिन्सिअरली करतात मॅडम. त्यांना काही अडलं तर ते लगेच बीएलओला विचारतात, बीएलओचं पण लक्ष असतं काय करतोय काय नाही, एकदम व्यवस्थित त्यांचं काम चालू आहे.
1: आणि ही प्रक्रिया 8 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायची. मला वाटतं आधी 29-30 काहीतरी तारीख होती,
0: 29 तारीख होती ती वाढवली आणि 8 ऑगस्ट पर्यंत दिली. आता आमच्याकडे फील्डवरती ही परिस्थिती आहे की जे ऍबसेंट वोटर्स आहेत, बरेच जणांना मॅडम भीती आहे की माझं नाव मतदार यादीतनं जातं का. आम्ही कोणाची नावं घालवणार आहोत जे ऍबसेंट आहेत. ऍबसेंट म्हणजे काय, एक अशी व्यक्ती की तिचं नाव आहे पण ती आढळून येत नाही आणि तिचे वेअर अबाउट्स कोणीच देऊ शकत नाही. उदाहरणार्थ सेक्स वर्कर, त्याच्यानंतर तुमचे ऊस तोडणी कामगार, बेघर व्यक्ती, किंवा एखादा माणूस म्हणजे एखादा कामगार आला 11 महिने राहिला तो त्या चाळीमध्ये राहत होता आता निघून गेला हॉटेलचे कामगार आहेत ते तिथे राहिले आता निघून गेले यू डोंट नो ते कुठे गेले हे आहेत आमचे ऍबसेंट वोटर्स मग आम्ही

0: वरती अभ्यास केलाय. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्हाला असे अब्सेंट वोटर्स सापडलेत प्रत्येक मतदारसंघात. आम्ही त्याची लिस्ट बनवली आणि आमचे बीएलओ गेले वर्षभर हे चेक करतायत की हा माणूस कधी येतोय कधी येतोय. आमचे ऑलरेडी 3 पंचनामे यांचे तयार आहेत की हे इथे राहत नाहीत. आणि आता या जो करंट टाइम चाललाय या करंट टाइम मधले पण आमचे पंचनामे तयार आहेत की हे इथे राहत नाहीत. फक्त हे राहत नाहीत जे आहेत ते आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार यांना शोधायचा. आणि जेव्हा ते नाही सापडणार तेव्हा ते आम्ही सापडत नाहीत म्हणून त्यांचा पंचनामा अपलोड करणार आणि त्यांना ड्राफ्ट रोल मधून वगळणार.
1: पण त्यांचं नाव कुठेच असणार नाही आता.
0: नाही आता काय होतं
1: त्यांच्या मूळ गावी ते नाव
0: त्यांच्या मूळ गावी कदाचित ते असू शकेल कदाचित ते असू शकेल. आता दुसरं कॅटेगरी याच्यामध्ये आपण सांगितलं तर त्याप्रमाणे मॅडम याच्यामध्ये डुप्लिकेट वोटर्स आहेत. व्हॉट इज डुप्लिकेट वोटर्स? देर आर टू टाईप्स ऑफ डुप्लिकेट वोटर्स. एक असते पीएससी. पीएससी म्हणजे काय? फोटो सिमिलर एंट्री. म्हणजे मिनल कळसकरचा फोटो आहे, मी मिनल कळसकर आहे, हा माझा चेहरा आहे, हा माझा फोटो आहे, पण हा फोटो तुम्हाला पण आहे. लोकांना माहित नाही तुम्ही मिनल कळसकर मी मिनल कळसकर, बरोबर? दिस इज कॉल्ड अ फोटो सिमिलर एंट्री. मग आमचा बिलो तुमच्याकडे जातो आमच्याकडे येतो आणि तो बघतो की याच्यातली मिनल कळसकर नक्की कोण. मग तुमचा फोटो चुकलाय मग बिलो तुमच्याकडून फोटो घेणार आणि अपलोड करणार. ही झाली पीएससी. दुसरी डीएससी. व्हॉट इज डीएससी? डेमोग्राफिकली सिमिलर एंट्री. म्हणजे काय? मिनल कळसकर नागपूरमध्ये आहे, फोटो सेम, व्यक्ती सेम. मिनल कळसकर नागपूर, मिनल कळसकर पुणे, मिनल कळसकर ठाणे. मग आमचा ठाण्याचा बिलो चेक करतो की त्या ऍड्रेसवरती मिनल कळसकर आहे का. पुण्यातला पुण्यामध्ये चेक करतो, ठाण्यातल्या ठाण्यामध्ये. या तिघांपैकी एके ठिकाणी मिनल कळसकर सापडते. मग हे दोघं जे आहेत ते डिलीट करतात आणि हा बिलो नाव तसंच ठेवतो. आणि ह्यासाठी आमचे बीएलओंचे सगळ्या भारतातल्या बीएलओंचा नंबर तुम्ही क्लिक केलं की कुठला तो पर्टिक्युलर बीएलओ आहे ना त्याचा नंबर त्या नावावर येतो की ही नागपूरच्या या बीएलओ कडे आहे, हा त्याचा नंबर आहे, हा ठाण्यामधला बीएलओ आहे, त्याचा नंबर. हे आमच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे.
1: नागरिकांनी नक्की याच्यामध्ये काय करायचं आहे? कारण बीएलओ माझ्यापर्यंत जर पोहोचला नाही तर मी त्याला कुठे शोधायचं आहे?
0: आता याच्यासाठी आपण काय केलंय की आता 91 लाख मतदारांना हे सगळं शोधून देणं हे खरोखरच मोठं टास्क आहे. आपण काय केलंय की पुणे कलेक्टर साहेबांची जी वेबसाईट आहे, तुम्ही जर का गुगलला जाऊन पुणे कलेक्टर वेबसाईट टाईप केलं की लगेच ती वेबसाईट येते. तिथे क्लिक केलं तर SIR 2026 हा एक हे आहे, तिथे क्लिक करा. तिथे तुम्हाला खाली बीएलओंच्या तुमचे पूर्ण सगळ्या तुमच्या मतदारसंघामध्ये जे बीएलओ आहेत, तुमच्या मतदारसंघाचं नाव, तुमच्या मतदान केंद्राचं नाव, म्हणजे समजा मी गरवारे शाळेमध्ये मतदानाला जात असेल तर त्या गरवारे शाळेचं नाव, त्याच्यातली खोली क्रमांक, त्या खोलीला असलेले बीएलओचं नाव आणि त्याचा नंबर, हे सगळं दिलेलं आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट हिम डायरेक्टली आणि तुम्ही त्यांना विचारू शकता.
1: हे आपणहून करायची गोष्ट आहे. कारण बीएलओ आपल्यापर्यंत जरी नाही पोहोचू शकला काही कारणाला
0: पोहोचावं
1: तरी आपण पोहोचायला.
0: माझी विनंती आहे की ना बीएलओ खूप कष्ट घेतात.
1: खरं
0: दे आर रिअली ट्राईंग व्हेरी हार्ड. एव्हरी सॅटर्डे संडे ते मतदान केंद्रावरती आहेत आणि त्यांना खूप प्रेशर आहे. तर माझी पुणेकरांना नम्र विनंती आहे की प्लीज तुम्ही थोडंसं आमच्या बीएलओंना कॉन्टॅक्ट करून जर का सांगितलं की बाबा मी कुठे येऊ सांग, मी यायला तयार आहे, तर फार बरं होईल. त्या बीएलओंचं काम आसान होईल.
1: बरोबर. आणि आपण प्रत्यक्ष गेल्यानंतर फार माहिती त्याच्यात भरायची नाही आहे. म्हणजे आधार क्रमांक किंवा तुमचं मतदान काय काय आहे ते पण सांगितलं. कारण ती एक भीती असते ना की मी बरोबर जाताना काय डॉक्युमेंट्स नेली पाहिजेत.
0: घाबरायचं काहीच कारण नाही मॅडम. एकदम सोपी माहिती आहे. आपल्याला तुमचा आधार कार्ड क्रमांक पाहिजे आहेत, फोन नंबर पाहिजे आहेत आणि जर का तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्याचा नंबर पाहिजे.
1: जर असला असंच म्हणतात कंपल्सरी नाही.
0: दॅट्स नॉट इव्हन
1: आधार कार्डाचं पण कंपल्सरी म्हटलेलं
0: नॉट कंपल्सरी. पण मी कशासाठी द्या म्हणते की याच्यापुढे मग आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हा आम्ही एकत्र करू जेणेकरून तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन होतील मतदार यादीतले, तुम्ही नाव बदला किंवा काय, ते तुमच्या मोबाईल नंबरवरनं पुढे जातील. याच्यासाठी आम्ही ते म्हणत आहोत. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला 2002 डिटेल्स द्यायचे. डिटेल्स म्हणजे काय? की 2002 तुम्ही मतदार म्हणून कुठे एनरोल होता. आता त्याच्यातही टेन्शन घ्यायचं अजिबात काम नाही. तुम्ही जर का गुगलला सारं साधं गेलं आणि सर्च माय नेम इन SIR 2026 म्हटलं की डायरेक्ट इलेक्शन कमिशनची वेबसाईट येते, त्याच्यावरती सर्च युअर नेम इन SIR लास्ट SIR म्हटलं की दोन ऑप्शन्स येतात. एक आहे सर्च युअर नेम इन डिटेल्स. डिटेल्सला जर का तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्टमध्ये सरळ खाली तुमचं फक्त आडनाव घालायचं आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे शिंदे, जेवढे कळसकर, जेवढे कांबळे आहेत ते सगळे दिसतात. इट्स व्हेरी इझी. त्याच्यातही तुम्ही जर का शिवाजीनगर मतदारसंघ, कोथरूड मतदारसंघ हे जर का तिथे टाकलं तर मग तुम्हाला फक्त शिवाजीनगरमधले
1: दिसणार.
0: हा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला इझिली फाईंड आउट होईल. इट्स नॉट एट ऑल खूप हेक्टिक वगैरे असं काही नाहीये. उलट हे शोधून ठेवा बीएलओनसाठी, जेणेकरून बीएलओनचं हे काम
1: होईल.
0: कारण ते इट्स व्हेरी म्हणजे खरोखरच अवघड आहे.
1: आणि त्या अर्जावरती फोटो पण तुमचा आहेच, त्यामुळे फोटो न्यायची पण
0: आहे
1: खरं तर गरज नाही. काही वेळेला तो काळा किंवा तुम्हीच बदलला असाल.
0: काय होतंय की काही जणांचे फोटो आहेत ना मॅडम खूप जुने झालेत, खूप जुने झालेत, म्हणजे त्या आता खरोखर ती व्यक्ती ओळखता येत नाही. किंवा काही जणांनी काय केलंय, समुद्र किनारी उभे असलेले फोटो, हे नॉन स्टँडर्ड फोटो आहेत ना, आम्हाला पासपोर्ट आयकार्ड साईजचा फोटो हवा आहे आणि तो तुमचा एपिक वर येणार आहे ना, माझा समुद्र किनारी उभा असलेला फोटो कसा घ्यायचा आम्ही. म्हणून मग आपण म्हणतोय की तुम्ही असे फोटो असतील तर आम्हाला मग क्लिअर कट फोटो लागतो.
1: 2002 साली जन्मलेली मुलं पण आता मतदार झालेली आहेत, त्यांचं नाव नोंदवताना काय करायचं आहे?
0: आता आपण एक प्रकार बघितला की ज्यावेळेला 2002 मध्ये माझं नाव आहे 2002 मध्ये आणि आताच्या यादीत आहे, तर माझं जे आहे ते सेल्फ मॅपिंग होतं. म्हणजे आय वॉज देअर, मी 2002 मध्ये होते, मी आता पण आहे. आता दुसरा प्रकार असा आहे की माझी मुलगी 2002 यादीत नाही पण तिचे वडील 2002 यादीत होते. मग आपण काय करतोय, मुलीला तिच्या वडिलांसोबत मॅप करतो, मुलाला त्याच्या वडिलांसोबत मॅप करतो, विवाहित स्त्रीला देखील आपण तिच्या वडिलांसोबत मॅप करतो.
1: राईट.
0: जरी तिचं नाव तिच्या मिस्टरांसोबत आत्ता असेल तरीही आपण तिला तिच्या माहेरच्या नावाने मॅप करतो. कारण डायरेक्शन तसे आहेत की तुमचं मूळ कुठे आहे तिथे तुम्ही नाव तुम्हाला द्यायचं.
1: बरोबर. आणि आता व्यक्ती ती इथे हजर नसली तरी त्याच्या वतीनेही कोणी हा फॉर्म भरू शकतो, म्हणजे सही कोणीही करू शकतो, विशेषतः मुलं जी परदेशात शिकायला गेले
0: त्याची काहीच हरकत नाही. जर का तुम्हाला परदेशी नागरिकत्व मिळालं नसेल आणि तुम्ही स्टील इंडियन सिटीझन असाल तर हरकत नाही, त्यांचे आई वडील हे देऊ शकतात. पण जर का तुम्ही इंडियन सिटीझन नसाल तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की कृपया आपलं नाव मतदार यादीमध्ये घेऊ नका, कारण तो गुन्हा आहे. परदेशी नागरिक जर का आमच्या मतदार यादीमध्ये नाव एनरोल करत असेल तर तो गुन्हा ठरतो. त्यामुळे भारताचा नागरिक नसल्याने नाव घेऊ नये.
1: प्रत्यक्ष जाणं शक्य नसलं तर ऑनलाईन नोंदणी पण शक्य आहे.
0: ऑनलाईनला आहे ना, हेच एकदम सोपं आहे मॅडम. गुगल हा एकदम एक मोठा असं काहीतरी एक छानपैकी गोष्ट आहे ज्याच्यावरून आपण काही पण शोधू शकतो. गुगलला जा, ऑनलाईन सर माय नेम, ऑनलाईन फॉर एसआयआर म्हटलं की त्यांची साईट येते. त्याच्यावरती फक्त एक इश्यू असा होतो की ज्या वेळेला तुमचा मोबाईल क्रमांक हा एपिक कार्ड म्हणजे आमचं मतदानाचं कार्ड आणि आधार कार्ड यांच्याशी संलग्न असेल तरच तुम्हाला ते करता येतं. कारण तो तुम्हाला ओटीपी पाठवतो, लॉग इन क्रेडेन्शियल्स विचारतो आणि ते तुमच्या मोबाईल नंबरवरती सगळं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे जर का तुमचा मोबाईल कनेक्टेड असेल तर नो इश्यू.
1: आणि जुनं जे इलेक्शन कार्ड आहे त्याच्यावरती मोबाईल नाहीत, कारण तेव्हा लोकांकडे मोबाईल नव्हते, त्यामुळे ती अडचण येऊ शकते. इतक्या सगळ्या प्रयत्नानंतरही जर माझं नाव मतदार यादीत मला सापडलं नाही तर मी काय करायचं आहे? तुमचं ऍप आहे का?
0: येस, एकदम सोपं आहे. मोबाईलवरती ECI नेट म्हणून एक ऍप आहे, ते ऍप सरळ डाऊनलोड करायचं. ऍपलला पण मिळतं आणि आपल्या सॅमसंग वगैरे इतर मोबाईल्सला पण मिळतं. ECI नेटवरती गेलात की तिथे ऑप्शन्स तयार होतात. ते ऑप्शन्स आहेत सर्च युअर नेम इन लास्ट SIR, म्हणजे तुमच्या लास्ट जे 2002 मधली यादी आहे त्याच्यामध्ये नाव शोधा, आणि सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट. मग आता आपल्याला काय करावं लागेल की पहिले आत्ताच्या मतदार यादीत नाव आहे की नाही हे बघावं लागेल. मग त्यासाठी सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, तुमचं वोटर लिस्टमध्ये नाव शोधा, आणि मग तुमचं नाव मिळालं की 2002 मध्ये तुमचं नाव कुठे होतं हे शोधायचं. आणि दोन्ही नावं मिळालं की बीएलओला कॉन्टॅक्ट करायचं, बीएलओना सांगायचं की बाबा माझं 2002 मध्ये हे आहे, 2024 मध्ये हे आहे, आणि मग तुमचं लिंकिंग होऊन जातं.
1: आणि 2002 सालच्या मतदार यादीत जर मी नसेन तर आई किंवा वडिलांच्या बरोबर ते लिंक
0: हो हो आई किंवा वडिलांसोबत तुम्ही ते लिंक करू शकता. समजा काही वेळेला असं होतं की आई वडील सुद्धा नसतील, मग त्याला तुमचे जे दादा दादी आहेत किंवा नाना नानी म्हणजे आईकडचे किंवा वडिलांकडचे या दोघांसोबतही ते मॅप होऊ शकतात.
1: अच्छा.
0: ती पण हे आहे, कारण काही व्यक्ती आहेत की ज्यांचे आई वडील नसल्यामुळे त्यांची नावं नाही आहेत. मग आम्ही एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छिते, काही आम्ही स्पेशल ड्राईव्ह राबवतो मॅडम दरवेळेला. यावेळेला स्पेशल ड्राईव्ह मध्ये म्हणजे जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत पण त्यांचे आई वडील नसतात, तर 2002 मध्ये त्यांचं लिंकेज होऊ शकत नाही. मग आम्ही काय करतो की त्यांचे जे नॅशनॅलिटी आहे ती कन्फर्म करतो की भारतात जन्मलेला आहे आणि या अनाथाश्रमामध्ये जन्मलेला आहे, आणि याच्यावरनं आम्ही त्यांना एनरोल करून घेत असतो. त्याच्यानंतर दुसरी एक कॅटेगरी आहे ट्रान्सजेंडर्स. ट्रान्सजेंडर्सच्या बाबतीत असं होतं की मुळात ते आपल्याशी बोलायला फारसे इच्छुक नसतात. आम्ही खूप मोठ्या मुश्किलीने त्यांना मतदार यादीत घेतो, ते अशासाठी की आपण सर्व मानव या संस्थेमध्ये येतो मॅडम, आणि त्यांना सुद्धा तो अधिकार आहे जो आपल्याला आहे, आणि याच्यासाठी आम्ही त्यांना मतदार यादीमध्ये घेतो की नाही आपण सगळे एकत्र आहोत, वी ऑल आर इक्वल, म्हणून त्यांना मतदार यादीत घेतो. पण त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की समजा कोथरूडमध्ये एखाद्याने एनरोल केलं असेल तर हे ट्रान्सजेंडर्स कम्युनिटी एका ठिकाणी राहत नाहीत, दर 2 महिन्यांनी त्यांचं लोकेशन बदलतात. मग आम्ही काय केलंय की आम्ही एक सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी याच्यासाठी नियुक्त केलेले आहेत जे ट्रान्सजेंडर

0: आम्हाला त्यांच्या जागेवर भेटणार नाहीत, त्यांच्या इनरोल्ड केलेल्या प्लेसवर भेटणार नाहीत, अशी यादी आम्ही त्यांना देत असतो आणि ते आम्हाला सांगतात आज रोजी हा कुठे आहे. मग आमचा बीएलओ त्याला तिथे इन्युमरेशन फॉर्म पाठवणार आणि त्याचं नाव मात्र मतदार यादीत आम्ही ठेवणार, त्याचा हक्क आम्ही काढून नाही घेणार.
1: किती छान. भारतभरामध्ये ही प्रक्रिया वेग पकडलेला असणार असतं. काय परिस्थिती आहे भारतभरातली?
0: हे जेव्हा असं इलेक्शनचं काम होतं ना मॅडम, ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होतं, 1, 2, 3 टप्पे. तर पहिल्या टप्प्यामध्ये बघा तुम्ही, पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणी इलेक्शन होते, त्या ठिकाणी एसआयचं काम झालं. दुसरीकडे जेव्हा सेकंड टप्पा होता त्याला गोवा आणि गुजरात हा टप्प्यामध्ये झालं. आता हा जो तिसरा टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर या सगळ्या ठिकाणी हे काम चालू आहे आता. तर आता त्यांनी वेगवेगळ्या तारखा दिल्यात, म्हणजे प्रिंटिंगच्या डेट्स पण वेगळ्या असतात, ड्राफ्ट रोल पब्लिशनच्या डेट्स वेगळ्या असतात. आणि मला वाटतं साधारण 1-3 महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे कम्प्लीट होईल आता.
1: आणि त्याच्यानंतर आपली जी भारताची म्हणून मतदार यादी असेल ती तयार होईल.
0: हा म्हणजे आता कसं झालंय की आता तुम्ही जर का गोवा किंवा पश्चिम बंगाल बघितलं तर त्यांची मतदार यादी तयार झाली आणि त्यांच्या यादीत जर का एखाद्याचं नाव असेल आणि तो महाराष्ट्रात एनरोल करायला बघत असेल तर ते नाव एनरोल होत नाही. त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे देतो ऑलरेडी एनरोल्ड इन बिहार हे बीएलओ याचं नाव आहे आणि या बीएलओ कडे हा एनरोल आहे.
1: येस, इतके सगळे तपशील.
0: येस,
1: दोन ठिकाणी तुम्ही आता करूच शकणार
0: नाही. नाही,
1: चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी खेदाने नाही म्हणते, पण पुढचा एक टप्पा मी असा ऐकलं की ऑक्टोबरमध्ये जर तुम्हाला मतदारसंघ बदलून घ्यायचा असेल, म्हणजे मी घर बदललं असेल किंवा, तर ती प्रक्रिया पुन्हा होणार आहे का?
0: कसं आहे ना ताई, हे जे मतदार यादी असते ती कंटिन्युअस अपडेशन आहे. म्हणजे काय की हे कंटिन्यू चालणारं काम आहे. वर्षातलं फक्त हे 1.5 महिना मतदार यादी बंद असते कारण तुमचा ड्राफ्ट रोल पब्लिश करायचा असतो आणि डेटा कुठेतरी थांबवायला पाहिजे असतो, म्हणून तेवढा 1.5 महिना बंद असते. एकदा का ड्राफ्ट पब्लिश झाला की कंटिन्युअस अपडेशन मध्ये तुम्ही करू शकता. इव्हन आता काही जणांचा असा प्रॉब्लेम झालाय की काही जणांची नावं नागपूरमध्ये आहेत किंवा जालना, बीड, बुलढाणा इथे आहेत आणि त्यांची नावं पुण्यामध्ये पण आहेत. आता काय झालंय की डुप्लिकेट आहेत, तर जिथे डुप्लिकेट दिसतात तिथून तू हटवली जातात. समजा कदाचित असं होईल की एखाद्या नागपूरमध्ये नाव आहे, माणूस पुण्यात राहतो आणि आम्ही त्याचं नाव कट केलेलं आहे. आता त्याला ड्राफ्ट रोल जेव्हा पब्लिश होईल 17 ऑगस्टला, तो 18 ऑगस्टला ती व्यक्ती आम्हाला नागपूरवरनं पुण्याला शिफ्ट करण्यासाठी फॉर्म नंबर 8 भरून देऊ शकते.
1: अच्छा,
0: मग आम्ही त्यांचं नाव नागपूरवरनं पुण्याला शिफ्ट
1: करणार.
0: सो दॅट हिज नेम विल रिमेन ऍट वन प्लेस ओनली, एकच ठिकाणी नाव राहणार.
1: आणि अख्ख्या भारतामध्ये,
0: येस, अख्ख्या भारतामध्ये नाव एके ठिकाणी राहणार.
1: किती महत्वाची गोष्ट आहे की एकदाच तुमचं नाव येणं मतदार यादीमध्ये आणि पुन्हा तुम्हाला चॉईस राहणार की मी गाव बदललं तर मला माझं मतदान केंद्र मला बदलता येणार, मतदारसंघ मला बदलता येणार आहे. नागरिकांनी त्याच्यामध्ये काय सहभाग द्यायचा आहे हे पण तुम्ही सांगितलं आणि अतिशय डिटेल माहिती तुमच्याकडनं मिळाली. तुम्ही तुमच्या व्यस्त सगळ्या ह्याच्यातनं इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
2: सप्ताह विशेष चर्चा यामध्ये SIR अर्थात मतदार यादीची सखोल पडताळणी याविषयी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक पुणे जिल्हा यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: श्रोते हो, अवयव दानामुळे अनेक जीवनांचा पुन्हा आरंभ होऊ शकतो. मृत्यूनंतरही आपण कोणाच्या तरी हृदयाचे ठोके बनू शकतो, कोणाच्या डोळ्यांना नवीन दृष्टी देऊ शकतो, कोणाच्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो. अवयव दान म्हणजे केवळ दान नव्हे तर माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार असतो. अवयव दानाविषयी समज, गैरसमज, ब्रेन डेथ, ग्रीन कॉरिडॉर, अवयव दानाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी तज्ज्ञ डॉक्टर रणजित दळवी यांच्याशी संवाद साधायला नक्की फोन करा. मंगळवार दिनांक 11 ऑगस्टला दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया. अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या आवडीच्या कार्य

0: कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती।

0: मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
1: ओफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
2: तो ऐसा बोलो ना,
1: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब?
1: मम्मी मैं तो
3: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
8: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शुभ संध्या श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 4:59 होत आहेत. ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: श्रोते हो, अवयव दानामुळे अनेक जीवनांचा पुन्हा आरंभ होऊ शकतो. मृत्यूनंतरही आपण कोणाच्या तरी हृदयाचे ठोके बनू शकतो, कोणाच्या डोळ्यांना नवीन दृष्टी देऊ शकतो, कोणाच्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो. अवयव दान म्हणजे केवळ दान नव्हे तर माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार असतो. अवयव दानाविषयी समज, गैरसमज, ब्रेन डेथ, ग्रीन कॉरिडॉर, अवयव दानाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी तज्ञ डॉक्टर रणजित दळवी यांच्याशी संवाद साधायला नक्की फोन करा. मंगळवार दिनांक 11 ऑगस्टला दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया. अवयव दान नवजीवनाची देणगी याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:15 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल.

यादीच्या भागात आपण ऐकलं, पण मैथिली तू तक्रार करत का नाहीस, का सहन करतेस? कुणाजवळ करायची तक्रार मी आणि कशाची? मैथिली खिन्न हसून म्हणाली, अगं निदान काही म्हणत तरी का नाहीस शंतनूला? काय म्हणू, मैथिली गप्प झाली. मग आंब्याच्या स्तब्ध पानांकडे पाहत म्हणाली, कावेरी, माझ्याजवळ अनेक चढ उतारांनी घडलेलं माझंच असं काही आहे, शंतनूजवळ तसं काही नाही. एका अंशुमनखेरीज शंतनू पूर्णपणे रीता आहे, त्यातही तो अंशुमनवर अवलंबून आहे. मला शंतनूचा माझ्यावरचा राग तिरस्कार समजतो, पण मला नाही काही करता येत. कशाला एकत्र राहायचं मैथिली? कावेरी, मलाही फारशा तडजोडी जमत नाहीत, साधं सरळ वागता येतं, आतून सच्चेपणाने जे धडक देतं तेच स्वीकारावंसं वाटतं. पर्याय असतील पण ते माझ्याकरता असावेतसं वाटतं. आणि शंतनूही मला खोटा वाटत नाही, हीच तर खरी अडचण आहे. कावेरी परतली तेव्हा संध्याकाळ झाली होती. विलक्षण उकडत होतं, समुद्राकडूनही वारं येत नव्हतं, झाडांची पानंही निस्तब्ध होती. मैथिली फाटकाशी नुसती उभीच राहिली. मैथिली युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत बराच वेळ थांबत होती, वाचत, नोट्स काढत. पुष्कळदा सगळे निघून गेल्यावर एकटीच. मग तो मुलगा बिचारा तिच्याचसाठी ताटकळत बसलेला. आज तर तो विचारायलाच लागला किती वेळ आहे म्हणून. मग ती उठली, बाहेर पाहिलं, अजूनही रखरक उजेड असेल तर घरी जावंसं वाटत नाही, थोडा अंधार पडावं असं वाटत. पूर्वी समुद्रावर वेळ काढत होतो तसा कदाचित आता इथे काढतोत का? आता ऐकूया पुढे. रात्री ती झुल्यावर बसूनच थोडं वाचते बस. शंतनूच्या डोळ्यांवर उजेड येतो म्हणून ते टेबलाशी लिहत बसत नाही. जुनं लिहिणं लिहावंसं वाटणं संपलं. ती दूरवरची आगगाडी दिसत नाही आता, ती हॉस्पिटलची खिडकी नाही, गवताचा उग्र ओला वास नाही, धाडधाड करत जाणाऱ्या लोकल नाहीत, ते पावसानं चिप्प होलं स्टेशन नाही, अपुऱ्या दिवसाचा गर्भ, तो राहण्यापूर्वीची अवस्थाही नाही आणि नंतरचीही नाही. लिहायला लावणारं सगळं संपलं. समुद्रही समुद्र उरला नाही, सुचणारं खुणावणारं ते सगळं मिटून गेलं. शिकवायची लेक्चरची फार तयारी नसते आता करायची, वर्षानुवर्षांची सवय झाली. मित्रा सर अरुणाचलम जसं नवनवं सांगायचे तसं आपल्याला येत नाही की तसे विद्यार्थीच नाहीत. ती बाहेर आली, सवयीनं स्कूटर स्टँडकडे गेली तो लक्षात आलं, आज स्कूटर आणलीच नव्हती. ती बाहेर पडत होती तो अंशुमन स्कूटर घेऊन आलेला. अरे तू कसा, तू स्कूटर नेली नव्हतीस, तो म्हणाला. ते कारण नसेल तिला वाटलं, पण तो वाटेत काही म्हणाला नाही. मग घर आलं तसा म्हणाला, जानकी आलेली नाही, डॅडी जेवायला जाणार आहेत ऑफिसच्या लोकांसोबत, आपण बाहेर जेवायला जायचं? घरी करीन ना, भांडी तशीच पडली आहेत, घासून टाकेन, थकली असशील ना, तिला थोडंसं भरूनच आलं. मग अंशुमनही तिला भांडी विसळू लागला. ती स्वयंपाक करताना बाजूला ओट्यावरच चढून बसला. तू मुद्दामच लायब्ररीत बसतेस ना अम्मा, तो एकदम म्हणाला मध्येच. हां, नाहीतर ती थांबलीच. तुम्ही दोघं किती चांगली आहात अम्मा, पण तेच तुम्ही एकमेकांकरता मात्र तसे नाही. तिने अंशुमनकडे पाहणं टाळलं. अंशुमन आता तर मोठा झालेला, खांद्यापेक्षाही वर गेलेला बरोबरीचा मुलगा. डॅडी म्हणतात की तू ओव्हर अँबिशस आहेस. मी ओव्हर अँबिशस?

तुला वाटतं का तसं? तुझ्यावरनंच बघ. तो बोलला नाही. आपल्याला जे करावं असं वाटतं आतून, त्यातलं सगळं तरी आपण कुठे करतो, फार थोडं करतो. त्यातलं थोडं जमतं, बाकी तर राहूनच गेलेलं असतं ना अंशुमन. पण तुला त्यांना बरोबर घेता आलं नाही अम्मा, त्यांना यायचं नव्हतं असंच म्हणता येणार नाही, अंशुमन म्हणाला. अंशुमन, ती दुखावून गप्प बसली. तू समर्थ होतीस, डॅडी तसं नव्हते. नाही, ते तुला भीतही होते. मला लहानपणापासून कळायचं होते त्यांचं भिणं, तुझ्या लक्षात नाही आलं अम्मा. अंशुमन, मलाच असं नाही, तुझे डॅडी पूर्णपणे भ्यालेलेच आहेत, स्वतःलाच भ्यालेले. त्यांचा स्वतःवरही विश्वास नाही, स्वतःचीच त्यांना शंका आहे. मलाच फार कठीण गेलं, तिला सांगावंसं वाटलं. मग तुला काही करावंसं वाटलं नाही? निर्भय तर आपण आपले होत असतो अंशुमन, कुणी कुणाला द्यायची ती गोष्ट नाही. मैथिलीने हात धुतले, कपडे घेऊन ती आंघोळीला जायला लागली तेव्हा अंशुमननी तिच्या गळ्यात हात टाकले. अम्मा, रागावलीस? तिनं त्याचे हात गळ्यातनं काढले. तू माझ्यावर आरोपच करायला निघालास, ती म्हणाली. ती बाथरूममधनं बऱ्याच वेळानी बाहेर आली. न बोलता तिने पानं घेतली, स्वतः पानावर आधीच जाऊन बसली अंशुमनची वाट पाहत. पण त्याला जेवायला चल काय म्हणाली नाही. तो आला तेव्हा जेवण सुरू करण्यापूर्वी पुन्हा म्हणाला, सॉरी अम्मा. ती तरीही काही बोलली नाही. मी सतत डॅडींबरोबर राहिलो, म्हणजे तेच माझ्याबरोबर राहिले. त्यांची ही भीती जावी असं वाटायचं, तेव्हा तू आमच्यात नव्हतीसच. पुष्कळ लहान लहान गोष्टी खटकायच्या त्यावेळी, विचित्र वाटायच्या. तू मनातलं बोललास हे चांगलं केलं अंशुमन, पण नाही बोललास तरी मला ते सगळं समजतच होत रे. मग अम्मा, सांगितलं ना, कुणाला कुणासाठी करता यावं असंही नाही. तू अजून पुष्कळ लहान आहेस अंशुमन, सगळं तुला कळू शकणार नाही, तरीही सांगावं असं वाटतं. आपल्यात जे घडतं, बरं वाईट किंवा क्वचित काही वेळ, सगळं थांबूनच जातं. हे सगळं काही दुसऱ्या कुणामुळे होत नसतं, आपल्याचमुळे घडतं. त्याची सगळी केंद्र आपल्यातच असतात. आपणच कुठेतरी कमी पडत असतो, नाहीतर सगळं समजून कळून घेऊन त्यापलीकडे तरी जात असतो. पण असे पलीकडे जाणारे फार थोडे, इतक्या सगळ्या जणा चेतन आणि पद्मनाभन. बस. ती ताटात रेघोट्या ओढत राहिली, पण जेवण जातच नव्हतं. डॉक्टर भारद्वाज अण्णा युनिव्हर्सिटीत फिलॉसॉफी शिकवत, संस्कृतातही PhD होती. संस्कृतवर प्रेम म्हणून संस्कृत इन्स्टिट्यूट त्यांनी काढली होती. डॉक्टर भारद्वाजांकडे आठवड्यातनं एक दोनदा मैथिली जायची, घरीच, दिवस त्यांच्या सोयीचा. ते फोननं कळवत, नाहीतर घरी आली की सांगत, आणि वेळही त्यांनी दिलेली. घरी गेल्यावर एकूण कारभार असा की तिला वाट पाहावी लागे, आणि एकदा शिकवायला पुस्तक हातात घेतलं की तास दोन तास ते बघत नसत. मैथिलीनी चुळबुळ केली तर ते तिला रागावत. सुरुवातीला तर ते तिला लहान मुलासारखं होमवर्क देत. ते करूनच आलं पाहिजे असा आग्रह असे. शिक्षणाच्या संदर्भात जुन्या गुरुकुल पद्धतीचाच अवलंब करावा या मताचे ते होते. फार चांगलं शिकवायचे, शिकवताना पुस्तक लागत नसे. कालिदासावर सर्वात प्रेम. डॉक्टर भारद्वाजांची पत्नी रेवती ही देखील चांगली शिकलेली होती. तिलाही संस्कृत आवडायचं, पण शिकायला वाचायला वेळ नसे. मैथिलीबरोबर ते तिला हाक मारत, बस म्हणून. तिचं घरातलं काही काम सुरू असलं तर ते अगदी टाकूनच यायला ते लावत. मग ती थोडा वेळ येत असे तर तोही त्यांना अजिबात चालत नसे. त्यांच्या अंगात एक पंतोजी मुरून राहिलाय असं मग रेवती म्हणत असे. दोघांमधलं नवरा बायकोचं नातंही खूप विचित्र होतं. स्वतःहून कोणती गोष्ट करण्याची, करून घेण्याची सवय नसे.

0: एखादी वस्तू सापडली नाही की बायकोच्या नावानं हाका. ती येऊन पोचतो आवाज चढत चढत गेलेला. स्वतःचा चष्मा पेन काही जाग्यावर नसे. ते म्हणजे तिचं चौथं मूल आहे. बाकीची मुलं निदान मोठी होऊन जातील, पण हे जन्मभर लहानच राहणार आहे असं त्यांची बायको कौतुकानी प्रेमानी म्हणायची. स्वभाव इतका शीघ्र कोपी की त्याचा घरातल्या सगळ्यांना त्रास. स्वतः कोणतीही शिस्त न पाळलेल्या त्या माणसानं एकच शिस्त पाळली, ती त्यांच्या विषयाची, त्यांच्या पुस्तकांची. इतरांबद्दल मात्र त्यांना खूप अपेक्षा. मैथिलीबद्दल त्यांना जिव्हाळा होता, तिच्या बुद्धीचा ते गौरव करत. संस्कृत हाच तिचा विषय असायला हवा होता म्हणत. मग इंग्रजीला, इंग्रजी भाषेच्या आपल्या गुलामीला शिव्या घालत. रागावले की म्हणत की इंग्रजांचं राज्य गेलं म्हणून वाईट वाटणारे लोक आहेत अजून. मैथिली त्यातलीच आहे का, तर ती इंग्रजीची लेक्चरर आहे. हे त्यांचं मत त्यांच्या रागा इतकंच क्षणिकही होतं. मैथिलीला त्यांचा कधी राग येत नसे. तिच्या घरच्या तणावाबद्दलही त्यांना थोडी कल्पना होती. शिकवून झालं की त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला आवडे, त्यातूनच ते जाणवलंही होतं. संस्कृत साहित्यातल्या सगळ्या नायिकांबद्दल त्यांना एक प्रकारचा अभिमान. त्याबद्दल कुणी काही म्हटलं तर न खपणारा स्त्रीचं हे रूप त्यांना फार आवडलेलं होतं. एकूण डॉक्टर भारद्वाज ही एक वल्लीच होती. त्या दिवशी शिकून झाल्यावर मैथिली बसली होती थोडा वेळ. मग त्यांची बायकोही आली, थोड्या गप्पा झाल्या. समोर बंगलोरचा पेपर डेक्कन हेरॉल्ड होता, तो उचलला, उघडला. 2 दिवसांपूर्वीच तो तिने पाहिला होता. बंगलोर युनिव्हर्सिटीची ऍड होती इंग्रजी करता. विजेसारखा विचार चमकून गेला, इथून दूर जाता येईल, जे आवश्यक आहे शंतनू करता आणि तिच्याही करता. मिळेल जॉब, अनुभव आहे, ही इतक्या वर्षांची सर्व्हिस युनिव्हर्सिटीतली, का सोडतो विचारतील, पण इथून दूर जाण्याचा हा एक मार्ग आहे, एकच. तिने तो पेपर नेते म्हणून विचारलं. अद्याप वेळ होता, सुट्ट्या लागण्यापूर्वी कदाचित इंटरव्ह्यू घेतील, मग जून अखेरीला कॉलेजेस सुरू होतील. हेच सोपं जाईल, जवळही आहे. अंशुमन, त्याला विचारायचं, विश्वासात घ्यायचं की फक्त निर्णयच सांगून टाकायचा. इतक्यात त्याच्यात खूप बदल झाला. तो शंतनूकडे जास्त झुकलेला आहे. त्या दोघांमध्ये एक दृढ नातं जुळलंय दोस्तीचं, तिच्याशी आहे त्यापेक्षा वेगळं. ते अनुभवताना बरंही वाटतं आणि एकटंही पडल्यासारखं होतं. मग कधीही न वाटलेली भीती वाटते. इथून जायलाच हवं, हीच वेळ आहे. मी जाते आता, थांबत नाही. अंशुमनला फोन करतेस ना? नाही, इथपर्यंत आले आता आणि जाता येईल. थोडं काय घे तर, पुन्हा कधी. खरंच श्रोते हो, भूमी या कादंबरीचा पुढचा भाग या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: मनातल्या विचारासरशी ती दचकली. भारद्वाजांकडच्या मोठ्या भव्य आरशात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. ते मैथिलीचंच होतं. भारद्वाजांची बायको नेहमीसारखी कॉफी खाणं घेऊन आली, पण आज मैथिलीने काही घेतलं नाही, ती निघालीच. आज काही तिचा ठरवलेला दिवस नव्हता, तरी ती

भारद्वाजांकडे आली. ते नुकतेच विद्यापीठातून आले होते. तिला पाहताच त्यांना आनंद झाला. कालिदासाच्या मालविकाग्नी मित्रमचे काही प्रवेश त्यांना विद्यापीठात सादर करायचे होते. मागच्या वर्षी मैथिलीनी शाकुंतलचा एक प्रवेश छान बसवून दिला होता. ते मग मैथिलीशी त्याच विषयावर बोलायला लागले. मैथिली म्हणाली की आज ती वेगळ्याच कारणाने आली आहे. मग तिनं हळूहळू सांगितलं. सारं सांगून झाल्यावर ती म्हणाली, तुमचं बंगलोरला कोणी ओळखीचं आहे? तुम्ही नेहमी जात असता. त्यांची पहिली प्रतिक्रिया एकदम तीव्र होती. तू दुसरीकडे कशाला जायचं? इथेच राहा वेगळी. हे शहर कशाला सोडायचं? इतक्या दिवसांची सर्व्हिस, इथे माझ्याकडे राहा. एवढा मोठा बंगला, दोन खोल्या देतो तुला. ते उसळून म्हणाले संतापानं, तीव्र संतापानं. पाहिलंय तुझ्या नवऱ्याला, एक दिवस निभणार नाही तुझ्याशिवाय. ती हसली. तसं होणार नाही हे आपल्याला चांगलं माहिती आहे असं. मग म्हणाली, मी जास्त करून स्वतःकरताच म्हणतीये. मलाच सगळं फार कठीण जात आहे. मी काही विचार करतच होते. मी सुधीरशी बोलतो, तो माझ्या मित्राचा मुलगा, तुमची ओळख आहे ना, तिथेच विद्यापीठात सायकोलॉजी शिकवतो. आणि बघतो कोणी. मग जरासं शांत होऊन म्हणाले की हे सगळं तिनंच का करायचं. मैथिली खिन्नशी म्हणाली, मला गरज आहे, मलाच. डॉक्टर भारद्वाज उठले. तिला त्यांनी थोपटलं, जवळ घेत म्हणाले, आत्ताच बोलतो सुधीरशी, तूही बोल, घरी आला असेल आता. नाही नाही, आता कशाला, रात्री बोला तुम्ही, काही होत नाही. त्यांनी नंबर फिरवला सुद्धा. शिकवताना मैथिलीचं लक्षच नव्हतं. समोर पुस्तक, कवितांच्या ओळी आणि त्याच कोलरेजच्या ओळींवर ती ऍप्लिकेशनची कॉपी, बंगलोरला पाठवलेल्या. वर गरगरणारा पंखाही वारा देत नव्हता. या शहरातली या महिन्यातली घुसमटती हवा, वातावरणातला रखरखीतपणा कुठे नजर ठरू न देणारा. आज ती कविता त्या शब्दांच्या पलीकडे जाईना. बाजूच्या भिंती, बोर्ड, नाकं, काळा कोरा फलक, ते नेहमीचं अथांग पाणी कुठे होतं? त्या पाण्यावरनं जाणारी चिमुकली होडीही कुठे होती? शिकवताना मनापुढे नेहमी एक स्वतः रेखाटलेलं चित्र उभं असायचं. आज कॅनव्हास कोरा होता. वर्गात चुळबुळ सुरू झाली. तिने कपाळावरला घाम टिपला, अवंढा गिळला, समोर पाहिलं. नेहमीचे चेहरे, बॅच वेगवेगळी पण चेहरे एकच. आजकाल अनुत्सुक, निर्विकारही. सर्वत्र एक कोरडेपणा, शुष्कपणा, उपस्थितीही कमीच. खचाखच भरलेला वर्ग, डॉक्टर मित्रांचं शिकवणं, जीवाचे कान करून ऐकणारी ती, पडलेली टाचणी ऐकू येईल की शांतता, हे सगळं बदलत कसं गेलं? बदलताना पाहत होतो तरी वर्षानुवर्ष तीच पोपटपंची. थांबूया आपण, ती म्हणाली. समोरचं पुस्तक घेतलं. ती वर्गाबाहेर पडताना एक खसखस पिकली. शिअर बोर्डम, कोणीतरी म्हणालं. ती एखाद्या जखमी पक्षासारखी वर्गाबाहेर निघाली. इतकी वर्ष शिकवतो, कधी बेईमान झालो नाही, आज फक्त एक एक दिवस. आपले कुणाशीच काही बंध जुळले नाहीत. आपलेपणाचे नाहीत, विरोधाचेही नाहीत. विरोधही आपलेपणाचीच एक बाजू असावी. शिकवत आलो त्या शब्दाशीच नाही तर इतर कुणाशी कसे? वर्गाबाहेर आली तो बराच शुकशुकाट होता. बहुतेक वर्ग सुटलेलेच होते, काहीतर भरलेलेच नसावेत. रस्त्यावर आली तो ऑटो, टॅक्सी, बस सगळ्यांचा स्ट्राईक होता. तो कशा करता होता हे देखील तिला माहीत नव्हतं. येताना अंशुमननी सोडून दिलं,

आता कसं जायचं? बाहेर मग कावेरीच दिसली तेव्हा तिला हायसं वाटलं, इतकं की तशा त्या वाटण्याचीच तिला मग लाज वाटली. टॅक्सी ऑटो नाहीत म्हणून काय आपण एकटे घरी जाऊ शकत नाही? कशी जातेस? कावेरीने विचारलं. चल पायीच. लांब आहे ग, अंशुमनला फोन करून पहा ना, घरी नसेल तो. चल जाऊ फिरत, तुझ्याकडे थोडं थांबेन मी, मग वाटलं तर तिथून फोन करीन अंशुमनला. दोघी चालायला लागल्या. रस्त्यावरचा थोडासा शुकशुकाट विचित्र वाटला. कावेरीचं घर आलं तेव्हा मैथिली म्हणाली, तुला एक सांगायचं राहिलं. मी बंगलोर विद्यापीठात अप्लाय केलंय. बाहेरच्या ऍप्लिकेशनचा विचार केला त्यांनी तर मला मिळू शकतं. डॉक्टर भारद्वाज प्रयत्न करणार आहेत. मैथिली, कावेरीला बोलणं सुचेना. शंतनू, अंशुमन काय म्हणाले? अजून नाही सांगितलं ग घरी, थोडं हातात आल्यासारखं वाटलं की सांगता येईल. सांगणं काय सोपीच गोष्ट आहे. कावेरीने फाटक उघडलं तेव्हा मैथिली म्हणाली, मी जाते आता. थांबत नाहीस? अंशुमनला फोन करतीयस ना? नाही, इथपर्यंत आले, आता येईल जाता. थोडं काही घे तर, पुन्हा कधी. खरंच बंगलोर चांगलं शहर आहे मैथिली, तुला जाता आलं तर आवडेल बघ, बदल जाणवेल. तसं काही लांब नाही, पण तिथला एकूण पॅटर्नच वेगळा वाटेल. इतक्या थोड्या अंतरानंही बदल जाणवतो तेव्हा तो त्या शहराच्या कल्चरचाही भाग असू शकतो. मी सुरुवातीला होते तिथे, गणेशचा पहिला जॉब तिथलाच. अजून तर काही झालेलं नाही ग, पण तू चांगलं म्हणतेस तर मी समजते की तू मला शुभेच्छाच देतेस. सकाळी शंतनू ऑफिसला जायच्या तयारीत होता. कपडे नीट इस्त्री केलेले नव्हते, त्याचे कपडे तयार ठेवणं वगैरे गोष्टी तिने कधीच केल्या नव्हत्या, त्यामुळे तसं तिचं त्याच्याकडे लक्षही नसायचं. पण आज ती म्हणाली, दुसरे प्रेस केलेले कपडे नाहीत का? असू दे, तो म्हणाला. तर तिने दुसऱ्या हातात आणूनही दिले. त्याने जरासं आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आपण ते का केलं हेही तिला यावेळी सांगता आलं नसतं. थोडा वेळ वाटलं की अशा घाई गर्दीच्या वेळेला शंतनूला सांगून टाकावं की तिला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. यावेळी जास्त बोलणं टाळता येईल, थोडक्यात निभेल. ती वाट पाहत राहिली. कॉलेज सुरू व्हायची वेळ आली, सुट्ट्या संपल्या तरीही तिला कॉल आला नव्हता. मनात येऊनही डॉक्टर भारद्वाजांना याबद्दल वारंवार विचारणं बरं वाटलं नाही. त्यांनी करायचं ते केलं होतं. तिला हताश वाटलं. अम्मा म्हणाली होती, कधी कुणाला याचना करू नकोस, कुणापुढे हात पसरू नकोस. तशी ती राहिली ताठ, पण काही वेळाच अशा येत गेल्या. आणि मग वाट पाहणंच सोडून दिलं असताना इंटरव्ह्यूचा कॉल आला. सकाळी शंतनू फिरायला निघाला, बूट घालत होता तेव्हा तीही उठली. तोही फिरायला जायचा सकाळी मैथिलीसारखा, पण दोघांच्या वेळा वेगळ्या, रस्तेही वेगळे फिरण्याचे. त्यांनी आपला चहा करून घेतला. ती उठली होती हे कळूनही तिला विचारलं नाही. मी येऊ का फिरायला? तिने विचारलं. त्यानं तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग म्हणाला, चल ना. पण तिला वाटलं की त्याला जणू म्हणायचं होतं की चल तू, विचारायचंय कशाला, एवढा रस्ता आणि इतकी माणसं आहेत येणारी जाणारी. दोघं त्या रस्त्यांनी निघाली, मंदिराला वळसा घालून समुद्राकडे जाणाऱ्या. मैथिलीची चाल वेगाची होती. शंतनू जरा संथ झालायचा. पुढे गेल्यावर पाहिलं तर शंतनू बराच मागे राहिलेला. मग ती थांबली, एका कट्ट्यावर बसली. शंतनू जवळ आला, विचारलं तर त्याच्याकरता ती थांबली असं ती बोलली नाही. ते तोंडातून निघालंच नाही. थकले होते, जरा फास्ट गेले ना, ती म्हणाली.

0: तोही थोडा वेळ थांबला. ते तिच्या करता असं तिला वाटलं, पण तो म्हणाला की तो या मंदिरापर्यंतच येतो. मंदिराच्या मागच्या बाजूनी समुद्र दिसतो, तिथे बसतो. दोघं समुद्राकडे पाहत होती. ती जरा पुढे बसली होती, शंतनू मागे. मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हायचं होतं, ही मागची बाजूच अपूर्ण होती. ते अपुरं बांधकाम ती पाहत होती. ते पूर्ण होईल तेव्हा कदाचित इथून समुद्र दिसायचा नाही. ते कडेकोट बंदिस्त असं मंदिरच होऊन जाईल, जिथून समुद्राचाच काय, आभाळाचाही लहानसा तुकडा दिसणार नाही. समुद्राला सम्मुख असं या मंदिराचं प्रवेशद्वार का नाही? तिला हे शंतनूशी बोलावं असं वाटलं, म्हणजे कोणाशी तरी बोलायचं होतं आणि शंतनू जवळ होता. पण ती त्याला हलकंच म्हणाली की हे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा समुद्र दिसणार नाही. शंतनू म्हणाला. आता मंदिराच्या सभागृहात थोडी वर्दळ जाणवली. सकाळी 6:30 वाजताच कुणाचा तरी महाप्रसादाचा नवस होता, अभिषेक होता. तरुण लग्न झालेलं जोडपं असावं. मंदिराचा पुजारी त्यांच्या मस्तकांवर कलशाचा दिव्याचा स्पर्श करत होता. त्या ग्रुपमधल्या बायका सभागृहात गोलाकार बसून हातांनी ताल देत भजन म्हणायला लागल्या. तमिळमध्ये सुस्नात जरीची कोरी वस्त्र आणि अलंकार घालून सजलेल्या त्या स्त्रिया. त्या भजनातून मात्र श्रीकृष्णाच्या विरागी विराट स्वरूपाला आळवीत होत्या. पण तिला ते ऐकावंसं वाटलं. या शांत वेळी ते स्वर, ते शब्द फार चांगलेही वाटले. पावलोपावली असंख्य प्रार्थनांना नकार नोंदवतानाही त्या दात्याच्या घरातले ते पूजेचे शब्द त्यांनी क्षणमात्र थांबवलं होतं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. आकाशातून पडलेलं पाणी जसं सागराकडे जातं तसं. इथे माणसाच्या इच्छेचा काय प्रश्नच नसावा, हेच अटळ. सतत जाणवत राहणाऱ्या गर्भित प्रकाश अंधाराचं हेच एक सूत्र. या पलीकडचा प्रदेश अज्ञाताचा. तिथं कुठलेही किनारे नाहीत, होड्या नाहीत. मुळात मग समुद्र तरी आहे की नाही, की तोही त्या अज्ञाताचाच एक अंश. म्हणूनच तो इतका निर्विकारही होऊ शकतो. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः वाचन आत्ता आपण ऐकलं. अभिवाचन गौरी लागो. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटू. नमस्कार.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकलं भूमी या कादंबरीचं क्रमशः वाचन. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून आणि सादर करते होते सुमित श्रीबाद. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
3: पुणा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: कधी असरे कधी गये कधी पाणी.
1: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुणे आय केअर मधून. पुणे आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77.

0: पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नमुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पूना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह

0: डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
0: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98 222 33 138.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत, संगीतकार मीना खडीकर.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही, ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138। टेंटॉनिक बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध। टेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या। टेंटॉनिक
2: नकलेपासून सावधान।
1: टेंटॉनिक
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे। तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000+ जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।

0: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00 8484861900 श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
1: श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, गीतकार पी सावळाराम आणि चित्रपट आहे कन्यादान।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सर.

0: ज्वेल्स.
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: पासपोर्टची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आधी कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98-222-33-138.
5: यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मालती पांडे यांच्या स्वरात.

श्रोते हो, यानंतरचं गीत संगीतबद्ध केलं आहे मीना खडीकर यांनी. गीत लिहिलं आहे राजा मंगळवेढेकर यांनी आणि स्वर आहे रचना आणि योगेश खडीकर यांचा.

0: पुन्हा ऐकर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजलेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
3: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
5: संपर्क 9689911240.
4: 9689911240.
6: विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज एका बैठकीत दिले. पुणे विभागासह विविध विभागातील आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाची कमतरता तातडीनं दूर करून प्रलंबित प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करताना सिबिल गुणांकनाची अट लागू नसल्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचं सर्व बँकांनी काटेकोर पालन करावं असे निर्देश राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिले आहेत. आज पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते

बोलत होत. राष्ट्रीयकृत बँकांसह सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांना सिव्हिलची अट लावू नये असं तावरे यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला राज्यस्तरीय बँकर्स समितीचे उपसरव्यवस्थापक दीपक पाटील, नाबार्ड, आरबीआय, पशुसंवर्धन आयुक्तालय तसंच

0: कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे दूध उत्पादनात वाढ, जनावरांच्या प्रजनन क्षमतेत सुधारणा आणि वैज्ञानिक प्रजनन पद्धतींचा प्रसार होण्यास मदत होईल. परिणामी दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 96% अर्जांचं वितरण पूर्ण झालं असून 93% अर्जांचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख, सचिव आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अनुपस्थित स्थलांतरित मयत आणि दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचं कळसकर यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी पात्र मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहनही कळसकर यांनी केलं. तिरंगा गौरव समितीच्या वतीनं उद्या मंगळवारी पुणे शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी 2 वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत संबंधित मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि रॅलीच्या मार्गाला जोडणारे काही उपरस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे खंडोजी बाबा चौक ते गरवारे पूल चौक हा मार्ग बंद राहणार आहे. या परिसरातून जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजी भाकरे यांनी केलं आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अँटोनी लारा रिन्युएबल्स कंपनीनं 40 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं मान्य केलं आहे. याशिवाय कुटुंबियांचा वैद्यकीय विमा, त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचंही कंपनीनं मान्य केलं आहे. सध्या महापालिका आणि कंपनीच्या वतीनं देण्यात आलेली प्रत्येकी 10 लाख रुपये अशी 20 लाख रुपयांची मदत मृतांच्या कुटुंबियांना मिळाली आहे. उर्वरित मदतही कंपनीच्या वतीनं येत्या काही दिवसात देण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या महिन्यात झालेल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 कर्मचारी मरण पावले होते. पुणे आणि परिसरात आज हवामान अंशतः ढगाळ होतं. काही ठिकाणी दुपारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कमाल तापमान 29.29 अंश तर किमान तापमान 22.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता. ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:06 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: आठवलं का मंडळी हे गाणं? हाती मेरे साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं, लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गाणं. या चित्रपटाची कथा तामिळनाडूतील देवर फिल्म्सचे मालक निर्माते सांडो एम एम चिन्नप्पा थेवर यांनी लिहिली होती. आणि थेवर यांनी या चित्रपटात एक छोटीशी कॅमियो भूमिका सुद्धा केली होती बरं का. थेवर यांचेच भाऊ मथी मुरुघम यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि संपादन केलं होतं. पण गीते मात्र आनंद बक्षी यांची आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. थेवर यांच्या 1967 सुरुवातीला या चित्रपटाचं नाव प्यार की दुनिया असं होतं, पण नंतर ते बदलून हाथी मेरे साथी असं ठेवण्यात आलं. भारताबरोबरच हा चित्रपट सोव्हिएत युनियनमध्ये सुद्धा ब्लॉकबस्टर ठरला बरं का. आणि या चित्रपटाला गीतकार आनंद बक्षी यांना सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स यांच्याकडून विशेष पुरस्कारही देण्यात आला. HMV वरील त्यांच्या संगीताला विक्रीसाठी सिल्व्हर डिस्क मिळाली, ज्यामुळे असं करणारी ही भारतीय पहिली ग्रॅमोफोन रेकॉर्ड ठरली. चित्रपटाबद्दलच्या अशाच गमती जमती मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आपण बोलतोय 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या हाथी मेरे साथी या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आता ऐकलं त्या गाण्याची सुद्धा एक गोष्ट आहे बरं का मंडळी. म्हणजे खरं तर राजेश खन्ना यांची इच्छा होती की त्यांच्या प्रत्येक गाण्याला किशोरदांचाच आवाज असावा. पण जेव्हा नफरत की दुनिया में हे गाणं किशोरदांनी ऐकलं तेव्हा ते स्वतःहून म्हणाले की या गाण्यासाठी मी नाही तर मोहम्मद रफीच या गाण्याला न्याय देऊ शकतील. आणि या गोष्टीसाठी त्यांनी राजेश खन्ना यांना कन्व्हिन्स सुद्धा केलं. अशा रीतीने चित्रपटातली सगळी गाणी किशोरदांनी गायली पण हे एकमेव गाणं आहे जे मोहम्मद रफी यांनी गायलं. असंही म्हणतात की या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना यांना पैशांची गरज होती आणि म्हणूनच चित्रपटाची कथा न ऐकताच त्यांनी चित्रपटाला होकार दिला. पण जेव्हा त्यांनी ती कथा ऐकली तेव्हा त्यांना ती अजिबात आवडली नाही. म्हणून राजेश खन्ना यांच्या सांगण्यावरून सलीम आणि जावेद यांनी चित्रपटाची पटकथा नव्याने लिहिली आणि त्यामुळे चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून पहिली पसंती ही शर्मिला टागोर होती पण त्यांच्या तारखा न मिळाल्यामुळे तनुजा यांना कास्ट करण्यात आलं. तनुजा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलेला किस्सा म्हणजे काजोल 6 वर्षाची आणि तनिषा 3 वर्षाची होती जेव्हा

चित्रपट त्यांना दाखवला होता आणि त्यानंतर 2 आठवडे काजोल त्यांच्याशी बोललीच नाही. त्याचं कारण असं होतं, काजोल म्हणाली, मम्मी तू हत्तीला मारलंस, तुझ्यामुळे त्याला मरावं लागलं. आणि तनिषालाही या गोष्टीचा राग आला होता. बरीच समजूत काढल्यानंतर दोघी जणी पुन्हा तनुजाशी बोलायला तयार झाल्या. याचबरोबर रामूची भूमिका साकारणाऱ्या हत्तीणीची सुद्धा एक विशेष आठवण तनुजा यांनी सांगितली बरं का. एक दृश्य आहे जिथे हत्तीण दारातून तनुजाला ढकलून देते, पण ती हत्तीण तनुजा यांच्या इतकी प्रेमात होती की तिने तसं करण्यास नकार दिला. खूप प्रयत्न केले पण हे काहीही शक्य झालं नाही. शेवटी हत्ती, तनुजा यांची पाठ आणि तनुजाचं पडणं असे 3 वेगवेगळे क्लोजअप करण्यात आले आणि मग त्याचं जॉइनिंग करण्यात आलं. तनुजा यांची अजून एक आठवणीतली गोष्ट म्हणजे अनेक वर्षांनंतर जेव्हा त्या त्यांच्या मुलीला काजोलला घेऊन सर्कस बघायला गेल्या तेव्हा तिथल्या एका हत्तीने तनुजा यांची साडी ओढली. चौकशी केली असता त्यांना समजलं की हाथी मेरे साथी या चित्रपटात काम केलेल्यांपैकी एक हत्ती तो होता ज्याने इतक्या वर्षांनंतरही तनुजाला ओळखलं होतं. काय ही निसर्गाची किमया आणि काय ही प्राण्यांवरची माया, हो ना मंडळी. चित्रपटांबद्दलच्या अशाच अनेक अज्ञात गोष्टी मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: सुरुवातीला ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटात लगीत आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात, संगीतबद्ध केलं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गीतकार सुधीर मोघे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
3: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
2: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
3: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे वारजे आणि मोशी इथं सुरू.
2: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
3: 88 88 56 00 11.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: पासपोर्ट ची गरज नाही, वयाची अट नाही. ओम पर्वत आदि कैलास उत्तराखंड यात्रेला संपर्क सौ देशपांडे 98 222 33 138.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
0: यानंतरचं गीत आहे राजा बढे यांचं, माणिक वर्मा यांच्या स्वरात, संगीतकार पु ल देशपांडे.

0: ಬರೆ ಸಕಲೋ ಗಮನಾತು ಚುತಿ ಬರೆ ಆಗ ಬರೆ ಸಕಲೋ ಗಮನಾತು.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: आता ऐकणार आहोत सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं हे गीत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत अरुण दाते यांच्या स्वरात, संगीतकार यशवंत देव.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
0: आता ऐकणार आहोत लाखाची गोष्ट. या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत मालती पांडे यांच्या स्वरात.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: शुभमंगल, सावधान,
5: समर्पण,
4: आदर,
5: विश्वास,
4: स्वीकार,
5: समानता,
4: कर्तव्य
5: आणि निरपेक्ष प्रेम
4: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
5: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99 21 05 75 75.
6: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या 6व्या अध्यायातला हा 5वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा आहे, आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे, आपण आपला अधपात करून घेऊ नये. आपणच आपला उद्धार करून घेतो म्हणून आपणच आपला बंधू आणि आपणच आपला शत्रू होतो. जीवनातला प्रमुख सिद्धांत सांगणाऱ्या भगवद्गीतेतल्या काही महत्वपूर्ण श्लोकांमधला हा एक श्लोक. प्रत्येक मनुष्य हा व्यक्तिशः आपला आपण उद्धार करता मित्र किंवा स्वतःलाच अधोगतीला नेणारा स्वतःचा शत्रू असतो. हा महासिद्धांत या श्लोकात सांगितलेला आहे. गीता रहस्यात या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना लोकमान्य टिळक म्हणतात, मनुष्यानी आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण स्वतःला कधीही खचवू नये. आपणच आपल्या स्वतःचा बंधू किंवा आपणच आपला शत्रू म्हटलं पाहिजे. हाच भाव आचार्य विनोबा भावे गीताईतून व्यक्त करतात. उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी. आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला. या श्लोकाचं सार सांगताना लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर म्हणतात, या श्लोकात स्वावलंबनाचं सर्वोत्कृष्ट तत्व ग्रथित केलेलं आहे. गीतेतलं हे एक अमौलिक तत्व आहे. अध्यात्मातल्या प्रगतीला पूरक पोषक अशी योग साधना सांगायची असल्याने व्यक्ती हीच आपल्या भल्याबुऱ्या जीवनाला जबाबदार असून स्वतःच्याच प्रयत्नांनी किंवा स्वतःच्याच कर्मांनी ती आपला स्वतःचा उद्धार किंवा अधपात घडवून आणण्यास समर्थ असते. हा संदेश या श्लोकातून आपल्याला मिळतो. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आत्मा हा संस्कृत भाषेतला विविध अर्थछटा असणारा शब्द आहे. आत्मा शब्दाचे देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे असलेलं अविनाशी तत्व असे विविध अर्थ आहेत. जसा जिथे संदर्भ आवश्यक आहे त्या त्या संदर्भात आत्मा या शब्दाचा वापर केला जातो. देहात्मा, इंद्रियात्मा, प्राणात्मा, मनात्मा, विज्ञानात्मा आणि प्रत्येकात्मा अशी ही याची नावं सांगितली जातात. मन, बुद्धी आदी उपाधींनी युक्त जो प्रत्येकात्मा त्याला जीवात्मा असं संबोधलं जातं. हा जीवात्मा म्हणजे या ठिकाणी मनुष्य प्राणी होय. या बद्ध जीवाला आत्मना आत्मनम उद्धरेत हा उपदेश केलेला आहे. या श्लोकातल्या आत्मना याचा अर्थ आत्मा म्हणजे जीवात्मा होय. माणसाला हे नक्की कळतं की आपण म्हणजे केवळ देह किंवा केवळ इंद्रिय नसून याबरोबरच मन आणि बुद्धी मिळून कोणीतरी आहोत. मग या मीला सुख दुःखाचे चटके बसतात, हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. काहीतरी कमी आहे, हरवलंय, समाधान नाही याची खंत असते. सुखी समाधानी व्हायचंय ही तीव्र इच्छा मनात असते, पण ते कशात आहे हे समजत नाही. आपलं कुठे चुकतंय का? सुख, समाधान, शांतता हे कुठे मिळेल, कसं मिळेल याविषयीचं माणसाचं विचारचक्र सुरू असतं. हे शोधत असतानाच त्याला हळूहळू ज्ञानाचे प्रकाश किरण सापडू लागतात. अशा साधकासाठीच हा आत्मोद्धाराचा उपाय भगवंत सांगतायत. ज्याला विषय व्याप्त परतंत्र जीवनाची तीव्र जाणीव झालेली आहे अशा साधकांनी स्वतःच्या या अधोगतीतून आपली मुक्तता करून घेण्याच्या मागे लागावं याचं मार्गदर्शन हा श्लोक करतो. एकाचा उद्धार दुसऱ्याला करता येणं शक्य नाही. भगवंत असं सांगतात की तो उद्धार हा केवळ त्या साधकाचा भौतिक उत्कर्ष नाही तर तो त्याचा मानसिक आणि बौद्धिक अशा स्वरूपाचा आध्यात्मिक उत्कर्षही आहे. इथे उद्धार याचा अर्थ ऐहिक उत्कर्ष असा नाही. ऐहिक सुख साधनांच्या बाबतीत ते सुख किंवा साधन एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती देऊ शकेल, पण मानसिक सुधारणा किंवा बुद्धीचं सामर्थ्य हे ज्याचं त्यांनीच मिळवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. उत अधिक हर म्हणजे वर ओढून घेणं, अधोगतीतून ऊर्ध्वगतीला जाणं हा उद्धार या शब्दाचा अर्थ आहे. आत्म्यानी अधोगती होऊन बुद्धी, मन, शरीर या कोशांच्या स्वतः भोवती गुंडाळून घेतलेल्या वेष्टनांपैकी आवरणांपैकी एक एक आवरण किंवा वेष्टन सोडवून घेणं म्हणजे स्वतः स्वतःचा उद्धार करणं. ही बंधनं ज्याची त्यांनीच अज्ञानामुळे किंवा स्वतःच्या कर्मांमुळे घालून घेतलेली असल्याने ती ज्याची त्यांनीच सोडवायची आहेत. या प्रवासात गुरु मार्गदर्शन करतील, साधना उपाय सांगतील, सद्विचार ऐकण्याचा उपयोग होईल, सत्संगतीचा सत्श्रवणाचा फायदा होईल, पण या विचारांनुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणं हे काम ज्याचं त्यांनीच करावं. इंग्रजीत एक वाक्य आहे, लाईफ इज हाफ स्पेंट बिफोर वी नो व्हॉट इट इज. म्हणजे आयुष्य

हे कळायच्या आधीच अर्ध आयुष्य संपलेलं असतं असं होऊ नये यासाठीच हा उपदेश आहे. सर्व प्रकारे अंतःकरणाची म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार यांची शुद्धी करणं, आत्मज्ञानासाठी स्वतःला पूर्णतया कार्यक्षम बनवणं म्हणजे उद्धार होय. म्हणूनच योगाभ्यासाकडे वळल्यावर सुरुवातीला आपल्या मनाचा शोध घेण्यासाठी प्रारंभ करणं हे सुरुवातीचं आत्मचिंतन होय. आपलं मन अनेक कामसंकल्पांनी दूषित झालेलं असतं याची प्रथम आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आपल्या दोषांची जाणीवच झाली नाही तर ते दोष दूर करणार कसे? आपल्या नाकाला काळं लागलंय हे ज्याला कळलंच नाही त्याला ते साफ करण्याची इच्छा होणारच कशी? ते कळलं की माणूस आधी ते काळं साफ करण्याचा प्रयत्न करतो. आपलं अंतःकरण अनेक दोषांनी युक्त आहे हे कळणं म्हणजे निवृत्ती मार्गाकडे वळणं, म्हणजे आपणच आपला उद्धार करून घेणं. योगारूढ झाल्यावर साक्षी भावानी सगळीकडे पाहता येतं. कर्मे इशु भजावा या भावनेत सतत कर्म केलं जातं. हे ऐकून अर्जुनाला आश्चर्य वाटतं. योगारूढ कसं व्हायचं याच्या पायऱ्या अर्जुनाला भगवंतांनी आधी सांगितल्याच आहेत. त्या समजून घेता घेता मला अशी स्थिती कशी प्राप्त होईल, कोण प्राप्त करून देईल असं तो विचारतो तेव्हा भगवंत जे अर्जुनाला सांगतात ते माऊलींनी ओवी रूपात फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. तव हासोनि कृष्ण म्हणे तुझे नवल ना हे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती येथ पै व्यामोहाची शेजे बळिया अविद्या निद्रित होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा म्हणून आपणची आपणया घात किजत असे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. माऊली सांगतात जीवानी आपल्या स्वरूपाचा विचार न करता मी देह आहे अशी दृढ विपरीत कल्पना जशी करून घेतली तशीच त्यांनी मी सच्चिदानंद स्वरूप आहे अशी दृढ कल्पना करून घ्यायला पाहिजे. साधक पाण्यातूनच पाणी घेऊन त्याचं अर्घ्य पाण्यातच सोडतो तेव्हा कोण कोणाला काय देतं? बाहेरून खरं तर काहीच मिळवायचं नसतं, सगळं काही स्वतःमध्येच असतं, फक्त त्याची जाणीव व्हायला हवी. जसं वाल्याकोळी आधी स्वतःचा शत्रू होता पण नंतर स्वतःचा मित्र होऊन स्वतःचा उद्धार करून वाल्मिकी ऋषी पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आखू शकले. आजच्या संदर्भात हा श्लोक प्रत्येकाला खडबडून जाग करणारा, प्रचंड ऊर्जा देणारा, आत्मविश्वास वाढवणारा श्लोक आहे. नवे हा प्रत्येक माणसाच्या जगण्याचा मूलमंत्र आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या मराठीत आपण एक वचन ऐकतो, तुझे आहे तुझं पाशी, सुखात आनंद आपणच मानतो, दुःखात आपणच खचून जातो, आवडत्या गोष्टीत उत्साह आपणच दाखवतो, नावडत्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपणच करतो, सगळं आपणच करत असतो. इथे हे लक्षात घ्यायला हवं की हीच आपली ताकद आहे आणि असा विचार आपण सतत करायला हवा. कवी सुधीर मोघे एका गीतात म्हणतात त्याप्रमाणे, मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ, मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल. सगळे आपल्याच मनाचे खेळ आहेत. आपल्या मनाला आपण कोणत्या विचारांमध्ये ढकलतो त्यावर सगळं अवलंबून असतं. प्रत्येक परिस्थितीला आपण संयमी आणि सक्षमपणे सामोरे गेलो तर समाधान आणि आनंद आपल्यापाशीच येईल.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला

कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: श्रोते हो, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7 वाजतात. यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम जयमाला.

0: सुनना न भूलें प्रतिदिन सुबह और शाम 6:45 पर विविध भारती का कार्यक्रम संगीत सरिता।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7:30 आणि 10 सेकंद झाली आहेत, प्रसारित करत आहोत
2: गजर हरिनामाचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: सुरुवातीला ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: यानंतरची संत तुकाराम महाराजांची रचना संगीतबद्ध केली आहे किशोरी आमोणकर यांनी आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचाच.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
2: पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातली, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना

आता ऐकूया संत जनाबाई यांची रचना. संगीतबद्ध केली आहे गोविंदराव पोवळे यांनी आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

0: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, रात्रीचे 8 वाजतात। यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम हवा महल।

0: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

सता है बिरदा आपनो ये अचरज है।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे,

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली प्रायोजक।

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: आ रहे हैं विविध भारती पर।
1: सुन जरा
0: 12 अगस्त दिन में और रात में 11 बजे।

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. रात्रीचे 11 वाजतात, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: सुरुवातीला ऐकूया काला बाजार या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह

0: कर्जाची खास योजना
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
0: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी

0: दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796999827. नियम वाटी लागू.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आज ज्येष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्या अनुषंगाने ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं प्रेम धवन यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, चित्रपट जिद्दी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
0: आता ऐकूया शकील बदायुनी यांचं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं कोहिनूर या चित्रपटातलं गीत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595242559.
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
3: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
0: यानंतरचं गीत आहे जाल. या चित्रपटातलं संगीतकार SD बर्मन, गीतकार साहिर लुधियानवी आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242159।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: आता ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतबद्ध केलंय हेमंत कुमार यांनी। मिस इंडिया या चित्रपटातलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं बरखा या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतबद्ध केलंय चित्रगुप्त यांनी.

0: श्रोते हो, आज आपण ऐकली काला बाजार, जिद्दी, कोहिनूर, जाल, मिस इंडिया आणि बरखा या चित्रपटातली काही गीत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अदिती चितळे आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 जय हिंद.